हक्काचे घर प्रत्येकाचे एक सुंदर स्वप्न. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी विश्वास बँक घेऊन आली आहे आकर्षक गृह कर्ज योजना. रुपये 25 लाखांपर्यंतच्या कर्जासाठी फक्त 8.99% व्याजदर आणि रुपये 25 लाखांवरील कर्जासाठी 10% व्याजदर. सोपी प्रक्रिया.

घर खरेदी, बांधकाम किंवा घराचं स्वप्न पूर्ण करायचं आहे, मग निवडा विश्वास बँकेचं गृह कर्ज. रुपये 25 लाखांपर्यंत कर्ज फक्त 8.99% व्याजदरानं, रुपये 25 लाखांवरील कर्ज फक्त 10% व्याजदरानं. आजच संपर्क साधा प्रेमचंद तायडे 96 0417 98 61, गणेश सोमवंशी 83 800 16 508 किंवा 91 300 20 888 या क्रमांकावर. विश्वास बँक, घराच्या स्वप्नांना विश्वासाची साथ.

0: सकाळचे 6 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: This hour is brought to you by
2: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar.
1: This hour is brought to you by Vishwas Cooperative Bank.
3: Sanchayat Samruddhi.
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.

0: विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.
1: नाशिक मध्ये स्वतःच घर, पण लोकेशन, स्पेस आणि लाइफस्टाईल सगळं एका ठिकाणी मिळेल का?
2: अरे मिळेल ना, कारण आता आलंय जय डेव्हलपर्सच साई पार्क. घराचं स्वप्न आता होणार पूर्ण. साई पार्क सोबत आयुष्य होणार सुंदर.
1: विहित गावच्या प्राईम लोकेशन मध्ये रेडी पोझिशन 2 BHK,
2: पाथर्डी देवळाली लिंक रोड ची उत्तम कनेक्टिव्हिटी.
1: तेव्हा आजच विजिट करा साई पार्क नाशिक. संपर्क 7378787890.

0: नमस्कार, रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. मी दत्ता सरदेशमुख नाशिकहून बोलतोय. आजच्या आपल्या कार्यक्रमात ऐकूया
1: 25 सप्टेंबर. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. अखंड अनुसंधान ठेवण्याकरता काय करावं? भगवंतानं आपल्याला बुद्धी दिली आणि ती चालवून आपण काम करतो, म्हणजे भगवंतच आपल्याकडून सगळी कर्म घडवून घेत असतो. त्याच्या प्रेरणेनंच सर्व घडतं आहे अशी भावना प्रत्येक कर्मात ठेवली म्हणजे भगवंतावर प्रेम जडतं. जे जे काही करायचं ते भगवंताकरता करावं, म्हणजे पापपुण्याची बाधा आपल्याला होणार नाही. एकदा कबीराच्या घरी पाहुणे आले. घरात तर त्यांना जेव घालायला काही नव्हतं आणि अतिथीला भगवत स्वरूप पाहावं असं शास्त्र आहे. तेव्हा कबीरानं त्यांना पुरेल इतक्याच धान्याची चोरी केली. चोरी करणं हे वाईट असलं तरी ती भगवंताकरता केल्यामुळं तिचं पाप त्याला नाही लागलं. निदान कर्म झाल्यावर तरी भगवंताचं स्मरण करून ते त्याला अर्पण करावं, म्हणजे हळूहळू अभिमान कमी होऊन भगवंतावर प्रेम जडेल. आपण भगवंताचे आहोत, जगाचे नाही, असा एकदा दृढ निश्चय करावा. आपण मनुष्य आहोत याची जाणीव जितकी दृढ असते तितका हा निश्चय दृढ असावा. तथापि हे साधणं कठीण आहे. त्याच्या खालोखालचा उपाय म्हणजे जे काही घडतंय ते भगवत प्रेरणेनं, त्याच्या सत्तेनं आणि इच्छेनं घडतंय अशी अंतःकरणपूर्वक भावना ठेवावी. आणि हेही साधत नसेल तर वैखरीनं अखंड नामस्मरण करावं. या अनुसंधानाच्या प्रक्रियेमध्ये मन भगवंताच्या ठिकाणी चिकटून असतं. सध्या आपलं उलट चाललंय. आपण देहानं पूजा करतो, यात्राबित्रा करतो, पण मन मात्र प्रपंचाकडे ठेवतो. सासरी असलेली सून कुटुंबातल्या सर्वांकरता कष्ट करते. नवऱ्याचं कदाचित ती फारसं करतही नसेल, पण अंतःकरणामध्ये मात्र ती फक्त त्याच्यासाठीच असते. तसं प्रपंचात सर्वांकरता सर्व करावं, पण मनात मात्र मी रामाचं आहे ही अखंड आठवण ठेवावी. आपलं स्टेशन ठरून आपण गाडीत बसल्यावर मध्ये अनेक गोष्टी घडतील. उभं राहावं लागेल, निरनिराळ्या तऱ्हेचे लोक भेटतील, पण स्टेशनावरती उतरल्यानंतर त्या आनंदामध्ये मागचं सगळं आपण विसरून जातो. तसं भगवंताचं ध्येय निश्चित ठरून आपण अनुसंधानात राहिल्यानंतर प्रपंचातल्या अडचणींना अगदी तात्पुरतं महत्त्व येतं. ध्येय मात्र आधी निश्चित करावं. भगवन नाम हे भगवत कृपेसाठी घ्यावं, कामनापूर्तीसाठी नसावं. नामच ध्येय गाठून देईल. भगवंताप्रमाणे आपण देखील प्रपंचात असून बाहेर राहावं. आपल्या देहाकडं साक्षीत्वानं पाहायला शिकावं, पण ते साधत नसेल तर व्यापात राहून अनुसंधानात राहावं. वाचलेलं विसरेल, पाहिलेलं विसरेल, कृती केलेली विसरेल, पण अंतःकरणात घट्ट धरलेलं भगवंताचं अनुसंधान कधीही विसरायचं नाही. कलियुगात अवतार नसला तरी नामावतार आहे आणि तोच खरा तारक आहे. जानकी जीवन स्मरण जय जय राम.
0: श्रोते हो, हा होता आपला आजचा कार्यक्रम. पुन्हा भेटूयात, तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 02352 4726 26 किंवा 8380016512 या क्रमांकावर.

ऋषिराज रिव्हिएरा, स्पेशियस अँड लक्झरियस फ्लॅट, 2380 स्क्वेअर फीट, प्रशस्त लिव्हिंग रूम, मॉडर्न इंटिरियर, उत्तम व्हेंटिलेशन, मॉड्युलर किचन, सुरक्षित आणि शांत परिसर. संपर्क प्रताप शिंदे 9921

0: 8661955 किंवा 8668912445. तुमच्या स्वप्नातील घर आजच स्वतःचे करा.
1: भावार्थ दासबोध दशक पहिले समास 9 परमार्थ स्तवन. आता साधकांचा खरा स्वार्थ असलेल्या समर्थांमध्ये समर्थ योग असलेल्या परमार्थाचे स्तवन करूया. हा अत्यंत सुगम असला तरी सत्संगती नसल्यामुळे लोकांना दुर्गम झाला आहे. इतर साधने अनिश्चित असून परमार्थ हाच रोकडा ब्रह्मसाक्षात्कार होय असे वेदशास्त्राचे सार असलेला अनुभव येथे येतो हे याचे वैशिष्ट्य आहे. सर्वत्र आहे मात्र थोडाही दृष्टीस पडत नाही. उदास असूनही एखाद्या ठिकाणी पाहूनही दिसत नाही. आकाशमार्ग गुप्तपंख जाणणारे योगी परमार्थ जाणतात मात्र इतरांना त्यातील गूढार्थ सहजा समजत नाही. जे साराचेही सार आहे अखंड अक्षय अपार आहे काहीही झाले तरी चोर तस्कर ते नेऊ शकत नाहीत असा हा ठेवा आहे. त्याला राजभय अग्निभय शापदांपासून भय अजिबात नाही. एकदा प्राप्त झाले की ते दूर जात नाही. कितीही काळ गेला तरी नाश पावत नाही. जिथल्या तिथे राहते असे ते आहे. कधीही न बदलणारे कमी जास्त न होणारे अनुभव नष्ट न होणारे अदृश्य न होणारे गुरूंनी डोळ्यात घातलेल्या अंजनाशिवाय न दिसणारे असे ते परब्रह्म होय. मागे अनेक महान योग्यांनी सांगितले तो निजस्वार्थ म्हणजे परमार्थ परमगुह्य होय. ज्यांनी तो शोधून काढला त्यांचे जीवन कृतार्थ झाले. बाकीच्यांना जन्मोजन्मी तो अलभ्य ठरला असा हा परमार्थ अपूर्व आहे. तो प्राप्त झाला असता जन्ममृत्यूची भीती राहत नाही आणि जिवंतपणीच मोक्ष मिळतो. त्याच्यामुळे माया मावळते. सारासार विचार कळतो. अंतरात परब्रह्म विलीन होते. या ब्रह्माच्या अनुभवामुळे ब्रह्मांड देखील त्यात बुडून जाते. पंचभूतांचे थोतांड तुच्छ वाटते. अंतरात आत्मावस्थिस आला की प्रपंच खोटा वाटतो. माया मिथ्या वाटते. स्वरूपाचा अनुभव आला की संदेह नष्ट होतो. समोरील दृश्य जुने जर्जर वाटू लागते. असा हा परमार्थ असून जो करील त्याचे हित होईल. तो किती सामर्थ्यशाली आहे म्हणून सांगावे. ब्रह्मादिक देखील जेथे विश्राम करतात योगी तन्मय होतात. परमार्थ हा सर्व जीवांचा विसावा असून सिद्ध साधू महानुभाव सात्विक जीव यांना सत्संगातून तो प्राप्त होतो. परमार्थ हेच जन्माचे सार्थक असून तोच संसारात तारक आहे. त्याच्यामुळेच धार्मिक माणसाला परलोक प्राप्त होतो. तपस्वींचा आश्रय साधकांचा आधार भवसागराचा पहिलेपार म्हणजे परमार्थ. परमार्थी म्हणजे राज्य धारण करणारा परमार्थ करत नाही तो भिकारी अशी परमार्थाची योग्यता आहे. अनंत जन्मीचे पुण्य जोडलेले असेल तरच परमार्थ घडतो. मुख्य परमात्मा अनुभवास येतो. ज्याने परमार्थ ओळखला त्याचा जन्म सार्थक झाला. त्याच्याशिवाय जन्म म्हणजे कुलक्षय होण्यासाठी केलेले पापच. परमेश्वराच्या प्राप्तीशिवाय जो संसाराचे कष्ट उपसतो त्या मूर्खाचे तोंड पाहूच नये. भल्या माणसांनी परमार्थ करून देहाचे सार्थक करावे आणि हरिभक्ती करून पूर्वजांचा उद्धार करावा हेच बरे. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे परमार्थ स्तवन नाम नवम समास

0: शिक्षण अर्धवट राहिले, शाळा सोडावी लागली, तर आता शिक्षण पूर्ण करण्याची संधी पुन्हा तुमच्या दारी आली आहे. रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ आणि श्री एपी पटेल हायस्कूल पंचवटी नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने विशेष उपक्रम.
1: महाराष्ट्राचे रहिवासी असलेल्या उमेदवारांना फॉर्म नंबर 17 द्वारे खासगी उमेदवार म्हणून 10वीची परीक्षा देण्याची संधी. यासाठी
0: 5वी किंवा 8वी उत्तीर्ण असणे आवश्यक. परीक्षेच्या वेळी वय किमान 14 वर्ष पूर्ण असावे. उमेदवार कोणत्याही नियमित शाळेत प्रवेशित नसावा. नोंदणी प्रवेश प्रक्रिया उमेदवाराच्या मूळ शाळेमार्फत पूर्ण करावी. नोंदणी प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्वावर केली जाईल. प्राप्त होणाऱ्या नोंदणी पैकी पहिल्या 20 पात्र उमेदवारांची निवड केली जाईल. या उमेदवारांना श्री एपी पटेल हायस्कूल तर्फे 10वीच्या परीक्षेसाठी मोफत मार्गदर्शन वर्ग देण्यात येतील.
1: नोंदणीची अंतिम तारीख 30 सप्टेंबर 2026,
0: म्हणून विलंब न करता आजच नोंदणी करा. अधिक माहितीसाठी संपर्क 8800 16512.
2: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. प्रभात विश्व सादर करता ऋषिकेश अयाचित. ओम गंगणपतये नमः. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमः शिवाय. श्री सरस्वत्यै महालक्ष्म्यै महाकाल्यै च नमो नमः. श्रोते हो, एक काळ असा होता की मुलींनी मोठ्यांसमोर अचानक यायचं नाही, तोंड वर करून बोलायचं नाही. अहो, गप्पा गोष्टी तर नाहीतच नाहीत. अशा काळातली गाणी देखील सलज्ज लाजरी असायची. हो, गाणी देखील सलज्ज लाजरी असायची. अहो, ऐतिहासिक दस्तऐवज ज्याप्रमाणे त्या काळातली माहिती पक्क्या नोंदीनिशी पुरवतात, तशीच ही त्या काळातली गाणी देखील सलज्ज लाजऱ्या पण मनस्वी तरुणींचं हृदगत व्यक्त करतात. आता हेच पहा ना.

श्रोते हो, आता आपण मालती पांडे यांच्या स्वरामध्ये कवी राजा बढे यांचं गीत ऐकलं. स्वरसाज श्रीनिवास खळे यांचा होता. तिचं हसरं लाजरं मूर्खत वावरणारं परकरी रूप, तिचं हसरं लाजरं मूर्खत वावरणारं परकरी रूप आणि त्याचं प्रीतियुक्त नजरेनं तिला अचूक टिपणं, अहो याचंच तर काव्यवंत काव्य आणि नामवंत कवींत हे प्रीतिकाव्य. वायुलहरींवर स्वार होऊन आपल्या मनावर वर्षानुवर्ष अधिराज्य गाजवतं ते असं.

श्रद्धे हो, आताच आपण वसंत बापट यांचं भावगीत ऐकलं, ज्याला स्वर आणि स्वरसाज दशरथ पुजारी यांचा होता. श्रद्धे हो, सासरी पाठवणी झाल्यानंतर आपल्या घरी पाऊल ठेवेपर्यंत नववधूच्या मनामध्ये जी विचारचक्र फिरत असतात, ती विचारचक्र फक्त आणि फक्त नववधूच जाणू शकते. नववधूच जाणू शकते. नवघर, नवी नाती, नवी माणसं, नवं वातावरण, नव्या चालीरीती सगळंच स्वीकारून सवयी बदलून प्रत्येकीला आपापल्या सासरी नव्यानं रुळावं लागतं, रुजावं लागतं, फुलावं लागतं.

हृदयवादाला पण मालती पांडे यांनी गायलेलं वसंत सबनीस यांचं भावगीत ऐकलं, ज्याला संगीत गजानन वाटवे यांचं होत. श्रोते हो, एकदा का मना मनाची ओळख पटली, नजरा जुळल्या, आनंदानं बोलणं झालं, नाती जुळली की मग त्या सगळ्या सासरच्या व्यक्ती या कौतुकाने आणि आदरानं वर्णन करून आवडीनं सांगितल्या जातात. त्यांची गुणवैशिष्ट्य आणि अन्य बाबी देखील खुबीनं सांगितल्या जातात त्या अशा.

श्रोते हो, आताच आपण मालती पांडे आणि प्रमोदिनी देसाई यांनी गायलेलं कवी विहंग यांचं गीत ऐकलं. स्वरसाज गजानन वाटवे यांचा होता. श्रोते हो, सासरी रमते आपली लाडाची लेक आणि त्यांची लाडकी सून. सासरी रमते आपली लाडाची लेक आणि त्यांची लाडकी सून. संस्कार संपन्न मुली असतातच मुळात जात्याच हुशार, समजूतदार आणि हो सहनशील सुद्धा. ध्यानात घ्या, संस्कार संपन्न मुली असतातच मुळात जात्याच हुशार, समजूतदार आणि हो सहनशील सुद्धा. पण तरीही महत्वाच्या सणवारी माहेरी जावंस वाटणं ही स्त्री सुलभ भावना आहे. विशेषतः श्रावण महिना, श्रावण सरी आणि श्रावणातले सणवार या दिवशी तर हमखास माहेरची सई येते ती अशी.

0: श्रोते हो, आताच आपण पद्मश्री ग दि माडगुळकर यांचं भावगीत ऐकलं, ज्याला स्वर आणि स्वरसाज लाभला होता गजानन वाटवे यांचा. बरे तर श्रोते हो, आज आपण इथंच थांबूया. प्रभू तुम्ही मोद भरावा सकळांच्या जीवनी, शुभम भवतु कल्याणमस्तु. रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. प्रभात विश्व सादर करता ऋषिकेश अयाचित.
1: ट्रान्सफर ट्रान्सफर IMPS ट्रान्सफर, रांगा नाहीत, वाट पाहणंही नाही. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक IMPS सेवा, क्षणात पैसे, सुरक्षित व्यवहार. विश्वास

0: काय ग सुनीता, तुझ्या बुटीकमध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16500 आणि 83800

0: नाशिक मध्ये स्वतःचं घर, पण लोकेशन, स्पेस आणि लाईफस्टाईल सगळं एका ठिकाणी मिळेल का?
1: अरे मिळेल ना, कारण आता आलंय जय डेव्हलपर्सच साई पार्क। घराचं स्वप्न आता होणार पूर्ण, साई पार्क सोबत आयुष्य होणार सुंदर।
0: विहित गावच्या प्राईम लोकेशन मध्ये रेडी पोझिशन 2 BHK,
1: पाथर्डी देवळाली लिंक रोड ची उत्तम कनेक्टिव्हिटी।
0: तेव्हा आजच विजिट करा साई पार्क नाशिक। संपर्क 7378787890।

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक.
1: सकाळचे 7 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: This hour is brought to you by
3: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar.
2: This hour is brought to you by
4: Vishwas Cooperative Bank.
5: Sanchayat Samruddhi.
6: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
7: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.
8: रसिको नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. आणि आता आपण जाणून घेणार आहोत आजच्या आमच्या काही ठळक कार्यक्रमांची रूपरेषा. सकाळचे 7 वाजले आहेत. रूपरेषेनंतर आपण ऐकू शकणार आहात आरती. 7:05 प्रसारित होईल दिनविशेष, सादर करती आरजे श्रद्धा. 7:10 आपण आस्वाद घेऊ शकणार आहात भक्ती संगीताचा. 7:30 आम्ही प्रसारित करणार आहोत इतनी शक्ती हमे देनदाता. 7:35 आपण ऐकू शकणार आहात कृषी संदेश, सादर करते आर एस डवरे. सकाळी 8 या सुकांनो या कार्यक्रम

कार्यक्रमाचं पुनःप्रसारण आपण ऐकू शकणार आहात. सादर करते विश्वास देशपांडे. सकाळी 10:20 आपण ऐकू शकणार आहात आमचं ओव्हरव्ह्यू बातमीपत्र. सादर करती श्रद्धा कराळे. सकाळी 11 आपण ऐकू शकणार आहात गजानन महाराज यांची आरती. दुपारी 12 प्रसारित होईल कार्यक्रम पशुधन. सादर करते DL रामटेके. दुपारी 12:30 स्वर संजीवनी या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण आपण ऐकू शकणार आहात. सादर करते सुहास जोशी. दुपारी 1 आपण ऐकू शकणार आहात कार्यक्रम फॉरेन लँग्वेज. सादर करती श्रद्धा कराळे. दुपारी 1:30 आपण ऐकू शकणार आहात कार्यक्रम याद किया दिल ने कहा हो तुम. सादर करते धनंजय कुलकर्णी. दुपारी 2 आपण ऐकू शकणार आहात कार्यक्रम विश्वास स्पोर्ट्स क्लब. सादर करते नाना खैरनार. दुपारी 3 आपण ऐकू शकणार आहात संगीत का सफर सुकून के साथ हा कार्यक्रम. सादर करते गोपाल सोनवणे. सायंकाळी 4 आपण ऐकू शकणार आहात कार्यक्रम वर्षा गीते. सायंकाळी 4:30 चला जाऊया या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण आम्ही करणार आहोत. सादर करत्या मोहना कारखानीस. तर ही होती आजच्या आमच्या काही ठळक कार्यक्रमांची रूपरेषा. ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं सगळं तुमचा आवाज.

0: रसिकहो नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. आणि आता आपण जाणून घेणार आहोत आजचे काही दिनविशेष. आज 25 सप्टेंबर, आजचा दिवस पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त अंत्योदय दिन म्हणून पाळला जातो. त्यासोबतच औषध निर्माण शास्त्र आणि फार्मासिस्टच्या योगदानाबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी आज विश्व फार्मासिस्ट दिन म्हणून देखील साजरा केला जातो. आजच्या दिवशी 1919 साली महाराष्ट्रात शिक्षणाचा प्रसार करणाऱ्या रयत शिक्षण संस्थेची स्थापना झाली. आजच्याच दिवशी 1920 रोजी प्रसिद्ध भारतीय शास्त्रज्ञ आणि इस्रोचे माजी अध्यक्ष सतीश धवन यांचा देखील जन्म झाला होता. तर हे होते आजचे काही दिनविशेष. ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: अहो, आपली नवीन गाडी घेऊया ना.
2: बजेटचं काय?
1: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
3: अटी व शर्ती लागू.

0: तुमच्या मुलाचं स्वप्न IIT मध्ये जाण्याचं आहे की डॉक्टर बनण्याचं?
1: भारतातील नामांकित JEE आणि नीट कोचिंग ब्रँड पेस आता आपल्या नाशिक मध्ये,
2: आणि तेही अशोक स्तंभ आणि नाशिक रोड येथे.
1: जोशीज इंजिनिअरिंग क्लासेसचा प्रदीर्घ अनुभव
2: आणि पेसचे दर्जेदार मार्गदर्शन
1: म्हणजे यशाच्या दिशेने पडणारे खात्रीशीर पाऊल. JEE, नीट, CET आणि फाउंडेशनच्या उत्कृष्ट तयारीसाठी जोशीज क्लासेस घेऊन आले आहे पेस IIT अँड मेडिकल.
2: आता नाशिकच्या विद्यार्थ्यांना मिळणार पेसची उत्तम तयारी जोशीज क्लासेसच्या अतूट विश्वासासोबत.
1: ऍडमिशन आणि अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा 9146773425.

स्मार्ट लोकांची स्मार्ट निवड. विश्वास IMPS. क्षणात पैसे पाठवा, क्षणात आनंद पोहोचवा. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, IMPS सेवा. क्षणात जलद व्यवहार, सुरक्षित व्यवहार, विश्वासाचा व्यवहार.

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300016512 आणि 0253 247 2626 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.
0: नाशिक मध्ये स्वतःच घर, पण लोकेशन, स्पेस आणि लाईफस्टाईल सगळं एका ठिकाणी मिळेल का?
3: अरे मिळेल ना, कारण आता आलंय जय डेव्हलपर्सच साई पार्क. घराचं स्वप्न आता होणार पूर्ण, साई पार्क सोबत आयुष्य होणार सुंदर.
0: विहित गावच्या प्राईम लोकेशन मध्ये रेडी पोझिशन 2 BHK,
3: पाथर्डी देवळाली लिंक रोड ची उत्तम कनेक्टिव्हिटी.
0: तेव्हा आजच विजिट करा साई पार्क नाशिक. संपर्क 7378787890.

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना,
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.

0: तुमच्या मुलाचं स्वप्न IIT मध्ये जाण्याचं आहे की डॉक्टर बनण्याचं?
1: भारतातील नामांकित JEE आणि नीट कोचिंग ब्रँड पेस आता आपल्या नाशिक मध्ये,
2: आणि तेही अशोक स्तंभ आणि नाशिक रोड येथे.
1: जोशीज इंजिनिअरिंग क्लासेसचा प्रदीर्घ अनुभव
2: आणि पेसचे दर्जेदार मार्गदर्शन
1: म्हणजे यशाच्या दिशेने पडणारे खात्रीशीर पाऊल. JEE, नीट, CET आणि फाउंडेशनच्या उत्कृष्ट तयारीसाठी जोशीज क्लासेस घेऊन आले आहे पेस IIT एंड मेडिकल.
2: आता नाशिकच्या विद्यार्थ्यांना मिळणार पेसची उत्तम तयारी जोशीज क्लासेसच्या अतूट विश्वासासोबत.
1: ऍडमिशन आणि अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा 9146773425.

0: महत्व आहे. तर पाण्याची प्रत तपासण्यासाठी पाण्याचा नमुना कसा घेतात आणि त्यामधून प्रयोगशाळेत कोणकोणते घटक तपासले जातात आणि त्यामुळे फायदे काय होतात याविषयी आपण आज उहापोह करणार आहोत. सिंचनासाठी वापरण्यात येणाऱ्या अयोग्य आणि समस्यायुक्त पाण्याचा पिकाच्या वाढीवर विपरीत परिणाम होतो. यासाठी पाण्याचं परीक्षण करून घेणं अतिशय आवश्यक असतं आणि म्हणून सर्वप्रथम जर बाब कोणती महत्त्वाची आहे तर सिंचनासाठी जे पाणी आपण वापरणार आहोत त्याचा योग्य पद्धतीनं नमुना घेणं, म्हणजे तो नमुना आपल्याला प्रयोगशाळेत तपासता येईल. पाणी चवीस खारट किंवा मचूळ वाटत असल्यास पाण्याचा सिंचनासाठी वापर केलेल्या शेतीतील जमिनीच्या पृष्ठभागावर क्षाराचा पांढरा थर दिसून येतो. पीक उगवणीस अडथळा होताना सुद्धा त्याच्यामुळे दिसतं आणि बऱ्याच वेळा उगवलेल्या पिकाचे शेंडेसुद्धा खराबताना दिसून येतात. जमीन चोपण चिबड होऊन पृष्ठभागांवर पाणी थांबत असल्यास, जमिनीवर चालताना जमीन टणक झाल्याचे जाणवत असल्यास पाण्याचा नमुना परीक्षणासाठी घेणं गरजेचं आहे हे आपण सर्वप्रथम जाणून घेतलं पाहिजे. निरनिया सिंचन साधनामधून घेतलेला पाण्याचा प्रातिनिधिक नमुना आपण प्रयोगशाळेत पाठवला पाहिजे. विहिरीच्या पाण्याचा नमुना घेताना विहिरीतील पाणी प्रथम चांगलं ढवळून घेतलं पाहिजे. विहिरीवर पंप बसलेला असेल तर तो साधारणतः 15 ते 20 मिनिटं सुरू ठेवून पाणी जाऊ द्यावं. काचेची किंवा प्लॅस्टिकची एक बाटली घ्यावी आणि ती स्वच्छ धुवून घ्यावी आणि त्यामध्ये 1 लिटर पाणी आपण भरायचं. उपणीत जे किती जर पाण्याचा नमुना आपल्याला पाहिजे असेल तोही अशाच प्रकारे आपण घेणं गरजेचं आहे. नदीमध्ये साठलेले पाणी किंवा तलावातील नमुना घेण्यासाठी लांब बांबूच्या टोकाला दोरीच्या सहाय्यानं लहान बाटली बांधून पाणी ढवळून आपण नमुना घ्यायला पाहिजे. आणि जी बाटली आपण प्रयोगशाळेत पाठवणार आहोत पाण्याचा नमुना घेऊन, त्या बाटलीवर शेतकऱ्याचं नाव आहे, पत्ता आहे, शेताचा भूमापन क्रमांक, नमुना घेतल्याची तारीख व थोडक्यात पाण्याबाबत शेतकऱ्याचे अनुभवसुद्धा आपण त्याच्यावर लिहिणं गरजेचं असतं. आणि अशी लेबल असलेली जी पाण्याची बाटली आहे ती आपण प्रयोगशाळेत पाठवायला पाहिजे. प्रयोगशाळेमध्ये पाण्याचं परीक्षण करताना आम्लविम्ल निर्देशांक, विद्राव्य क्षार, कार्बोनेट, बायकार्बोनेट, क्लोराईड, सल्फेट, बोरॉन, कॅल्शियम, मॅग्नेशियम, सोडियम, पोटॅशियम या घटकाचं प्रमाण त्याच्यावरून आपल्याला प्रयोगशाळेमध्ये काढता येतं. पाण्यात विरघळणाऱ्या क्षाराच्या प्रमाणाचा विद्युत वाहकतेवर परिणाम होत असल्यामुळं पाण्याची विद्युत वाहकतासुद्धा प्रयोगशाळेमध्ये मोजता येणं शक्य आहे. विद्युत वाहकता जितकी जास्त तितके क्षाराचे प्रमाण जास्त असतं. आणि ही सगळी पायाभूत माहिती जर आपण व्यवस्थित घेतली आणि जर आपण योग्य नमुना पाण्याचा घेतला आणि प्रयोगशाळेत जर पाठवला तर आपल्याला त्याचं पाणी परीक्षण करून मिळू शकतं. तर ही मूलभूत माहिती आवश्यकतेनुसार आपल्याजवळ ठेवा आणि आवश्यकतेनुसार शास्त्रज्ञांच्या मार्गदर्शनाखाली नमुना घ्या आणि योग्य प्रयोगशाळेत पाठवून त्याची तपासणी करून घ्या, म्हणजे आपल्या उलित्याचं व्यवस्थापन व्यवस्थित होईल. नमस्कार.
1: कृषी संदेश.

ऋषिराज रिव्हिएरा, स्पेशियस अँड लक्झरियस फ्लॅट, 2380 स्क्वेअर फीट, प्रशस्त लिव्हिंग रूम, मॉडर्न इंटिरियर, उत्तम व्हेंटिलेशन, मॉड्युलर किचन, सुरक्षित आणि शांत परिसर. संपर्क प्रताप शिंदे 9921661955 किंवा 8668912445. तुमच्या स्वप्नातील घर आजच स्वतःचे करा.

0: रेडिओ विश्वास
1: टाइम चेक
0: टाइम चेक
2: सकाळचे 8 वाजलेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
3: This hour is brought to you by
4: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar.
3: This hour is brought to you by Vishwas Cooperative Bank.
5: Sanchayat Samruddhi.
6: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
7: अहो, आपली नवीन गाडी घेऊया ना.
8: बजेटचं काय?
7: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
8: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
9: नमस्कार, ऋषिकेश होते हो. तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. मंडळी, मी विश्वास देशपांडे तुम्हा सर्वांचं या सुखानु या कार्यक्रमामध्ये मनापासून स्वागत करतो. मंडळी, आजच्या या कार्यक्रमामध्ये मी तुमच्याशी बोलणार आहे ते एका शास्त्रज्ञाबद्दल, ज्याचं नाव आहे टायरॉन हेज. हा टायरॉन हेज म्हणजे जणू तुफानातील दीप. मंडळी, कीटकनाशक आणि तणनाशक यांचा वापर आपल्याकडे अनेक वर्षांपासून शेतकरी करत आहेत. ही उत्पादनं निर्माण करणाऱ्या अनेक बहुराष्ट्रीय कंपन्या शेतकऱ्यांना आपल्या उत्पादनाची उपयुक्तता पटवून देऊन ते वापरण्यासाठी राजी करतायत. परंतु तण आणि कीटक यांचा नाश करतानाच ही रसायनं मानवी जीवनावर आणि पर्यावरणावर भयंकर घातक परिणाम करतात याची जाणीव बहुतेकांना असत नाही. स्वित्झर्लंडमधील सिंजेटा ही अशीच उत्पादनं निर्माण करणारी बलाढ्य बहुराष्ट्रीय कंपनी. या कंपनीनं निर्माण केलेलं अट्रेझिन हे तणनाशक अमेरिकेत फार मोठ्या प्रमाणावर वापरलं जात होतं. त्याचा वापर केवळ अमेरिकेतच नव्हे तर जगातील इतर अनेक देशात आणि आपल्या भारतातही ऊस आणि मका पिकवणारे शेतकरी मोठ्या प्रमाणात करतात. या अट्राझिनच्या वापराबद्दल आणि त्याच्या दुष्परिणामाबद्दल संशोधन करून जगाला त्याचे दुष्परिणाम पटवून दिले ते अमेरिकेतील कृष्णवर्णीय शास्त्रज्ञ डॉक्टर टायरॉन हेज यांनी. त्यांच्या या लढ्याची कहाणी मोठी रोचक आहे. फारसं शिक्षण न घेतलेल्या कृष्णवर्णीय आईवडिलांच्या पोटी टायरॉन यांचा जन्म झाला. त्यांच्या घरची परिस्थिती जेमतेमच होती. अमेरिकेत कृष्णवर्णीय माणसांना वर्णभेदाचे चटके सोसावे लागत होते. मात्र अशाही परिस्थितीत आपल्या मुलानं चांगलं शिक्षण घ्यावं असं टायरॉन यांच्या आईवडिलांना वाटत होतं आणि त्यांनी त्याला प्रोत्साहनही दिलं. टायरॉन मुळातच हुशार आणि कुशाग्र बुद्धिमत्ता घेऊन जन्माला आला होता. शिक्षणात चमक दाखवल्यानं त्याची निवड 6वीनंतर एका हुशार मुलांच्या शाळेत करण्यात आली. या शाळेत काळे आणि गोरे विद्यार्थी एकत्र शिक्षण घेत होते. टायरॉन कृष्णवर्णी असल्यानं त्याला गोरे मित्र तर जवळ करत नव्हतेच, पण त्याची हुशारी पाहून हा काय विशेष करणार आहे असं कृष्णवर्णीय मुलांना वाटत होतं. त्यामुळे त्याच्या कृष्णवर्णीय मित्रांनीसुद्धा त्याला दूर लोटलं. टायरॉन यांच्या संवेदनशील मनाला त्यामुळे यातना होत होत्या. पण त्यांनी शिक्षणावर लक्ष केंद्रित करून विज्ञान शाखेचं उच्च शिक्षण घ्यायचं असं आपलं ध्येय निश्चित केलं. इतर मुलांपेक्षा टायरॉन यांची आवड वेगळी होती. त्यांचे मित्र ज्यावेळी निरनिराळ्या खेळांमध्ये दंग असत तेव्हा ते आपल्या घरासमोरील झाडं, प्राणी, पशुपक्षी यांचं निरीक्षण करत. उंदीर, साप, पाली, बेडूक आणि सरडे यांच्याबद्दल त्यांना कुतूहल होतं. ते तासनतास त्यांचं निरीक्षण करत, कधीकधी आपल्या घराच्या व्हरांड्यात आणून त्यांच्यावर प्रयोग करत. जणू ती त्यांची पहिली प्रयोगशाळा होती. बेडूक हा त्यांच्या अभ्यासाचा खास आवडता विषय होता. पुढील शिक्षणासाठी ते बोस्टनला आले आणि हॉवर्ड विद्यापीठात त्यांनी प्रवेश घेतला. बोस्टन हे मोठं शहर, तिथं राहण्याचा खर्च, लोकांची वर्णद्वेषी वागणूक या गोष्टी त्यांना अस्वस्थ करत होत्या. शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी काहीतरी काम करणं आवश्यक होतं. विद्यापीठातील प्रयोगशाळेत त्यांना काम मिळालं, पण ते प्रयोगशाळेत परीक्षा नळ्या धुण्याचं, प्रयोगशाळेत काही शिकता येईल अशी त्यांना आशा होती, पण तसं काही झालं नाही. या कालावधीत ते एकटे पडले, मनात निराशा दाटून आली. या काळात दोन व्यक्तींनी त्यांना मानसिक आधार दिला. त्यापैकी एक होती त्यांच्याच वर्गात शिकणारी कॅथी किम नावाची विद्यार्थिनी, आणि दुसरी व्यक्ती होती हॉवर्ड विद्यापीठातच प्राध्यापक असलेले ब्रूस वॉल्डमन. प्राध्यापक ब्रूस वॉल्डमन यांनी टायरॉन यांची गुणवत्ता हेरली होती. टायरॉन हे पुढं निश्चितपणे एक मोठे नामवंत शास्त्रज्ञ होतील असा विश्वास त्यांना होता. कॅथीसुद्धा टायरॉन यांना धीर देण्याबरोबरच त्यांना होता होईल ती मदत करत होती. प्राध्यापक ब्रूस हे बेडकांवरच संशोधन करत होते. त्यांनी आपल्या प्रयोगशाळेत टायरॉन यांना मदतनीस म्हणून ठेवलं. आता तिथं आपल्या आवडीचं काम करायला मिळाल्यानं टायरॉन खुश होते. इथं त्यांच्या संशोधनालाही गती मिळाली. बेडकांवरील संशोधन करून त्यांनी PhD साठी आपला प्रबंध सादर केला. विद्यापीठानं त्यांना डॉक्टरेट प्रदान केली. याच दरम्यान त्यांचा आणि कॅथीचा विवाह झाला आणि टायरॉन यांच्या जीवनामध्ये काही सुखाचे दिवस आले. आता याच विद्यापीठानं त्यांची प्राध्यापक म्हणून नेमणूक केली. जीवशास्त्र शिकवणारे जे मोजके कृष्णवर्णीय प्राध्यापक होते त्यात आता टायरॉन यांची सन्मानानं गणना व्हायला लागली. त्यांनी लवकरच आपल्या गुणवत्तेच्या आधारावर सर्वोत्कृष्ट प्राध्यापक म्हणून नाव कमावलं. त्याच सुमाराला अमेरिकेत आपली कृषी उत्पादनं मोठ्या प्रमाणावर विकणाऱ्या सिंजेटा या बहुराष्ट्रीय कंपनीच्या नजरेत डॉक्टर टायरॉन यांचं संशोधन कार्य आलं. कीटकनाशकं आणि तणनाशकं यांचं उत्पादन करणाऱ्या कंपन्यांना आपलं उत्पादन पर्यावरणासाठी हानिकारक नाही हे सिद्ध करावं लागत होतं. त्यासाठी सिंजेटा कंपनीनं शास्त्रज्ञ म्हणून मोठ्या पगारावर डॉक्टर टायरॉन यांना आमंत्रित केलं. डॉक्टर टायरॉन यांनाही आपल्या संशोधनासाठी ही सुवर्ण संधी वाटली. आपलं विद्यापीठातलं कार्य सोडून डॉक्टर टायरॉन आता सिंजेटा कंपनीत संशोधन करू लागले. पण हळूहळू त्यांच्या लक्षात येऊ लागलं की ही कंपनी अट्रॅझिन नावाचं जे तणनाशक बनवत होती त्याचा विपरीत परिणाम बेडकांवर होत होता. त्यांनी दोन प्रकारे बेडकांचं निरीक्षण केलं. एका भांड्यात साधं पाणी घेऊन त्यात काही बेडूक सोडले. दुसऱ्या एका भांड्यात अट्रॅझिन युक्त पाणी घेऊन त्या पाण्यामध्ये काही बेडूक सोडले. काही दिवसांच्या निरीक्षणानंतर त्यांना आढळून आलं की ज्या पाण्यात अट्रॅझिन होतं त्या पाण्यातील बेडकांच्या शरीरात काही बदल होत आहेत. अधिक प्रयोगांती त्यांना आढळलं की अट्रॅझिनच्या वापरामुळे नर बेडकांमध्ये मादी बेडकांसारखी लक्षणं दिसत आहेत. त्या बेडकांचं रूपांतर अशा बेडकांमध्ये झालं होतं की ते ना धड नर राहिले ना धड मादी. त्यांची प्रजोत्पादनाची क्षमताच नष्ट झाली होती. आपले हे निष्कर्ष जेव्हा त्यांनी सिंजेटा कंपनीच्या अधिकारी शास्त्रज्ञांसमोर मांडले तेव्हा त्यांना धक्काच बसला. कंपनी हे दुष्परिणाम मान्य करायला तयारच नव्हती. त्यांनी धूर्तपणे टायरॉन यांना आणखी प्रयोग करायला सांगितले आणि त्यासाठी अधिक निधी पुरवण्याचं आमिष दाखवलं. टायरॉन यांनी कंपनीची खात्री पटवून देण्यासाठी आणखी संशोधन करून त्याच निष्कर्षांची पुष्टी केली. या दरम्यान कंपनीनं इतर शास्त्रज्ञांना निधी पुरवून आपल्याला हवे तसे निष्कर्ष संशोधनातून काढायला लावले. सिंजेटा कंपनी अनेक विद्यापीठांनाही संशोधनासाठी निधी पुरवत होती. पैसे देऊन शास्त्रज्ञ विकत घेणे आणि आपल्याला अनुकूल असे निष्कर्ष त्यांच्याकडून काढून घेणं हे उद्योग ही कंपनी करत होती. कारण तिला आपल्या मोठ्या उत्पन्नावर पाणी सोडायचं नव्हतं. डॉक्टर टायरॉन यांनी कंपनीच्या इच्छेप्रमाणे काम करण्यास नकार दिला. त्यांनी कंपनी सोडली आणि लोकांना अट्रॅझिनच्या दुष्परिणामांबद्दल जागृत करण्याचं ठरवलं. गावोगावी जाऊन विद्यार्थी प्राध्यापक शेतकरी आदींसमोर व्याख्यानं दिली. त्यामुळे महाबलाढ्य सिंजेटा कंपनी हादरली. पण तिनं साम दाम दंड भेद या सगळ्या नीती डॉक्टर टायरॉन यांच्या विरुद्ध वापरल्या. पण टायरॉन बदले नाहीत. त्यांनी आपलं जागृतीचं कार्य आणि संशोधनाचं कार्य सुरूच ठेवलं. त्यांचं बेडकांवरील संशोधन जगप्रसिद्ध नेचर या मासिकात प्रकाशित होऊन जगभर पोहोचलं. प्रयोगशाळेतच बेडकांचं निरीक्षण करण्यापेक्षा त्यांनी प्रत्यक्ष निसर्गात जाऊन आपल्या संशोधनाची पुष्टी करायचं ठरवलं. त्यातही त्यांना आपले आधीचे निष्कर्षच बरोबर आहेत हे आढळून आलं. त्यांनी मग हेच प्रयोग उंदरावर करून पाहायचे ठरवले. या उंदरांवरील प्रयोगातून धक्कादायक निष्कर्ष त्यांच्या हाती आले. त्यातून त्यांना कळलं की माणसाच्या शरीरात जर अट्रॅझिनयुक्त पाणी गेलं तर पुरुषांना प्रोस्टेटचा कर्करोग आणि स्त्रियांना स्तनाचा कॅन्सर होऊ शकतो. कॅन्सरचं अलीकडे वाढलेलं प्रमाण ही बाब अधोरेखित करते. यातील आश्चर्याची गोष्ट अशी की स्त्रियांच्या स्तनांच्या कर्करोगावरील उपचारासाठी वापरल्या जाणाऱ्या एका औषधाची निर्मिती ही सिंजेटा कंपनीच करत होती. म्हणजे अट्रॅझिनच्या विक्रीतून नफा कमावणं आणि त्याच्याच वापरातून निर्माण होणाऱ्या कर्करोगावर औषध उत्पादन करून त्यातूनही नफा कमावणं असा दुहेरी खेळ ही कंपनी खेळत होती. टायरॉन यांनी कंपनीचं हे रूप जगासमोर आणून त्या कंपनीला उघडं पाडण्याचा प्रयत्न केला. कंपनीनं मग अतिशय खालची पातळी गाठून डॉक्टर टायरॉन यांचं वैयक्तिक चारित्र्य हनन करण्याचा प्रयत्न केला. पण डॉक्टर टायरॉन आपल्या सिद्धांतावर ठाम होते. ते कोणत्याही आमिषांना दडपणाला बळी पडले नाहीत. अमेरिकेतील पाणी पुरवठा करणाऱ्या 15 कंपन्यांनी मग सिंजेटा आणि अट्रॅझिन उत्पादन करणाऱ्या कंपन्यांविरुद्ध न्यायालयात दावा ठोकला. या न्यायालयानं अट्रॅझिन निर्माण करणाऱ्या कंपन्यांना जबर दंड ठोठावला. एक प्रकारे हा डॉक्टर टायरॉन यांचा विजयच होता. मंडळी, डॉक्टर टायरॉन यांचा लढा आजही सुरूच आहे, त्याचे सुपरिणाम दिसत आहेत. अमेरिकेतील पर्यावरण संरक्षण विभागानं अट्रॅझिनच्या वापरावर काही निर्बंध लादले आहेत आणि त्याचा पुनर्विचार सर्वांनी करावा असं आवाहन केलं आहे. डॉक्टर टायरॉन तरुणांना दिलेल्या आपल्या संदेशात म्हणतात, विज्ञान ही सत्यापर्यंत पोहोचण्याची प्रक्रिया आहे. वैज्ञानिक होणं ही फक्त करिअरची संधी नसून जीवनाचा घेतलेला शोध आहे. सत्याकडे होणारी वाटचाल आहे. पुढे ते म्हणतात, माझ्या जडणघडणीत माझ्या आईवडिलांच्या संस्कारांचा मोठा वाटा आहे. वडिलांनी मला शिकवलं आहे की काही बक्षीस मिळेल या आशेनं योग्य गोष्ट करू नको आणि काहीतरी शिक्षा होईल या भीतीनं अयोग्य गोष्ट करण्याचं टाळू नको. तात्पर्य म्हणजे एखादी गोष्ट करणं जर योग्य असेल तर ती योग्य आहे म्हणूनच कर. बक्षिसाच्या किंवा कोणी चांगलं म्हणेल म्हणून ती करू नको. आणि एखादी गोष्ट करणं अयोग्य असेल तर भीतीपोटी ती टाळण्यापेक्षा ती अयोग्यच आहे म्हणून करू नकोस. मंडळी, डॉक्टर टायरॉन यांच्या आईवडिलांनी दिलेले हे संस्कार त्यांना आयुष्यभर उपयोगी पडले आणि ते संस्कारच त्यांना आपल्या संशोधनात आणि पुढील करिअरमध्ये कामी आले आणि आजही त्यांचं हे अतिशय मोलाचं कार्य सुरूच आहे. तर आज आपण इथं थांबूया. मी विश्वास देशपांडे आजच्या पुरता तुमचा निरोप घेतो, पण आपण पुन्हा भेटूया याच वारी आणि याच वेळी. तोपर्यंत तुम्ही ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.

0: शिक्षण अर्धवट राहिले, शाळा सोडावी लागली, तर आता शिक्षण पूर्ण करण्याची संधी पुन्हा तुमच्या दारी आली आहे. रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ आणि श्री एपी पटेल हायस्कूल पंचवटी नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने विशेष उपक्रम.
1: महाराष्ट्राचे रहिवासी असलेल्या उमेदवारांना फॉर्म नंबर 17 द्वारे खासगी उमेदवार म्हणून 10वीची परीक्षा देण्याची संधी. यासाठी
0: 5वी किंवा 8वी उत्तीर्ण असणे आवश्यक. परीक्षेच्या वेळी वय किमान 14 वर्ष पूर्ण असावे. उमेदवार कोणत्याही नियमित शाळेत प्रवेशित नसावा. नोंदणी प्रवेश प्रक्रिया उमेदवाराच्या मूळ शाळेमार्फत पूर्ण करावी. नोंदणी प्रथम येणाऱ्या प्रथम प्राधान्य या तत्वावर केली जाईल. प्राप्त होणाऱ्या नोंदणी पैकी पहिल्या 20 पात्र उमेदवारांची निवड केली जाईल. या उमेदवारांना श्री एपी पटेल हायस्कूल तर्फे 10वीच्या परीक्षेसाठी मोफत मार्गदर्शन वर्ग देण्यात येतील.
1: नोंदणीची अंतिम तारीख 30 सप्टेंबर 2026,
0: म्हणून विलंब न करता आजच नोंदणी करा. अधिक माहितीसाठी संपर्क 8300.
2: मेहबूब सारवार यांची गीतरचना आता आपण ऐकणार आहोत आशा भोसले यांच्या आवाजात. संगीतकार गोविंद नरेश आणि हे गीत आहे घमंडी या चित्रपटामधलं.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 02352 47 26 26 किंवा 83 800 16 512 ह्या क्रमांकावर.
2: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात हे गीत ऐकूयात इंदिवर यांचा नितीन मुकेश यांच्या आवाजात काला बाजार या चित्रपटामधलं. संगीतकार राजेश रोशन.

चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकूयात मोहम्मद रफी यांनी गायलेलं गीत. वर्मा मलिक यांच्या या गीताला संगीत आहे लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचं, आणि हे गीत ऐकणार आहोत जानी दुश्मन या चित्रपटामधलं.

0: अहो पैसे पाठवायचे ना, मग थांबायचं कशाला? विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, IMPS सेवा, डिजिटल युगातील क्षणातील सुरक्षित सेवा. क्षणात पैसे ट्रान्सफर, 24 तास सुरक्षित आणि विश्वासार्ह. विश्वास बँक, तुमच्या प्रत्येक व्यवहारात विश्वास.
1: ऐकूया किशोर कुमार यांनी गायलेलं जानवर या चित्रपटामधलं गीत. मजरूह सुलतानपुरी यांची गीतरचना, संगीतकार लक्ष्मीकांत पॅरेलाल.

हे चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकणार आहोत किशोर कुमार यांनी गायलेलं डबल क्रॉस या चित्रपटामधलं मजरूह सुलतानपुरी यांचं गीत. गीताला संगीत आहे राहुल देव बर्मन यांचं.

0: पैसे पाठवायचे, तर मग आता एका क्षणात ट्रान्सफर करा. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, IMPS सुविधा 24/7, जलद, सुरक्षित आणि विश्वासार्ह. आजच वापरा IMPS. विश्वास तुमचाच, साथ आमची. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, विश्वासाची परंपरा, सेवेत नेहमी अग्रेसर.
1: कार्यक्रमात यानंतरचे गीत ऐकूयात बहार आने तक या चित्रपटामधलं. ऐकूयात अनुराधा पौडवाल यांच्या आवाजात. इंदिवन यांची ही गीतरचना. गीताला संगीत आहे राजेश रोशन यांचं.

कार्यक्रमातलं हे गीत आहे लहू के दो रंग या चित्रपटामधलं फारुख कैसर यांचं गीत. गीताला संगीत आहे बप्पी लहरी यांचं आणि हे गीत आपण ऐकणार आहोत चंद्राणी मुखर्जी आणि डॅनी डेन्झोप्पा यांच्या आवाजात.

कार्यक्रमात आता ऐकणार आहोत इंदिवर यांचं गीत मर्दोवाली बात या चित्रपटामधलं आशा भोसले आणि सुरेश वाडकर यांच्या आवाजात, संगीतकार राहुल देव बर्मन.

यांच्या संयुक्त विद्यमानाने सादर करतोय आरंभ सुरुवातीचे क्षण मुलाचे या विशेष उपक्रमाचे शीर्षक गीत. या गीताचे बोल आहेत रेडिओ विश्वाची आरजे प्रिया जैन हिचे. तर हे गीत गायले आहे गायक रामवाणी आणि गायिका अनुजा देवरे यांनी. त्यांना साथ संगत लाभली आहे तबला जगदीप सोनवणे, कीबोर्ड कृपा परदेशी, ढोलकी श्रेयस मांडवडे आणि या संपूर्ण गाण्याचे संकलन फेदरटा स्टुडिओ नाशिक यांनी केले आहे. चला तर ऐकूयात रेडिओ विश्वाची निर्मिती असलेले आरंभ सुरुवातीचे क्षण मुलाचे या उपक्रमाचे हे शीर्षक गीत.

0: तुमच्या मुलाचं स्वप्न IIT मध्ये जाण्याचं आहे की डॉक्टर बनण्याचं?
1: भारतातील नामांकित JEE आणि नीट कोचिंग ब्रँड पेस आता आपल्या नाशिक मध्ये,
2: आणि तेही अशोक स्तंभ आणि नाशिक रोड येथे.
1: जोशीज इंजिनिअरिंग क्लासेसचा प्रदीर्घ अनुभव
2: आणि पेसचे दर्जेदार मार्गदर्शन
1: म्हणजे यशाच्या दिशेने पडणारे खात्रीशीर पाऊल. JEE, नीट, CET आणि फाउंडेशनच्या उत्कृष्ट तयारीसाठी जोशीज क्लासेस घेऊन आले आहे पेस IIT अँड मेडिकल.
2: आता नाशिकच्या विद्यार्थ्यांना मिळणार पेसची उत्तम तयारी जोशीज क्लासेसच्या अतूट विश्वासासोबत.
1: ऍडमिशन आणि अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा 9146773425.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: सकाळचे 9 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: This hour is brought to you by
3: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar.
2: This hour is brought to you by
4: Vishwas Cooperative Bank.
5: Sanchayat Samruddhi.
6: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
7: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही, त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।

0: नाशिक मध्ये स्वतःचं घर, पण लोकेशन, स्पेस आणि लाईफस्टाईल सगळं एका ठिकाणी मिळेल का?
1: अरे मिळेल ना, कारण आता आलंय जय डेव्हलपर्सच साई पार्क. घराचं स्वप्न आता होणार पूर्ण. साई पार्क सोबत आयुष्य होणार सुंदर.
0: विहित गावच्या प्राईम लोकेशन मध्ये रेडी पोझिशन 2 BHK,
1: पाथर्डी देवळाली लिंक रोड ची उत्तम कनेक्टिव्हिटी.
0: तेव्हा आजच व्हिजिट करा साई पार्क नाशिक. संपर्क 7378787890.
2: छूमंतर या चित्रपटामधलं जाननिसार अख्तर यांचं गीत आता ऐकणार आहोत. संगीतकार ओ पी नय्यर, गायक स्वर शमशाद बेगम आणि मोहम्मद रफी यांचा.

0: अहो आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
3: कार्यक्रमात यानंतर संगीत ऐकणार आहोत जमाना या चित्रपटामधलं. गीतरचना आहे मजरूह सुलतानपुरी यांची, संगीतकार उषा खन्ना, आणि हे गीत ऐकूयात किशोर कुमार आणि आशा भोसले यांच्या आवाजात.

0: रोजच्या जीवनात उपयोगी पडणाऱ्या बोधकथा आपण ऐकू शकणार आहात या सुखांनो या कार्यक्रमामध्ये. सादर करते विश्वास देशपांडे. प्रसारण दर मंगळवारी सकाळी 8 वाजता आणि पुन्हा प्रसारण दर शुक्रवारी सकाळी 8 वाजता. तेव्हा ऐकायला विसरू नका या सुखांनो या.
1: कार्यक्रमातलं हे गीत ऐकूयात आशा भोसले यांच्या आवाजात जवानी दिवानी या चित्रपटामधलं. आनंद बक्षी यांची गीतरचना. संगीत दिलं आहे राहुल देव बर्मन यांनी.

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना,
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
2: प्रेम विवाह या चित्रपटामधलं आनंद बक्षी यांचं गीत लता मंगेशकर यांच्या आवाजात, गीताला संगीत आहे लक्ष्मीकांत पैरेलाल यांचं.

0: एफडी करायची आहे, मग निवडा विश्वास कोऑपरेटिव्ह बँक. 7 दिवसापासून 18 महिने आणि त्यापुढील कालावधीसाठी एफडी सुविधा. व्याजदर 3% ते 7.25% ज्येष्ठ नागरिक आणि रुपये 15 लाखावरील ठेवींना अतिरिक्त 0.50% व्याज आणि खास 499 दिवसांची स्पेशल एफडी योजना 7.75% व्याजदरासह. तेव्हा आजच भेट द्या आपल्या जवळच्या विश्वास बँक शाखेला. अधिक माहितीसाठी संपर्क 9130002088. विश्वास बँक, विश्वासाचे नाते.
1: हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकूयात काला पत्थर या चित्रपटामधलं गीत. साहिल उदयांनी यांच्या गीताला संगीत आहे राजेश रोशन यांचं. ऐकूया किशोर कुमार आणि लता मंगेशकर यांच्या आवाजात.

0: आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ती तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, HPT कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंत नगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांदशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजीनगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8300016512, 247626 आणि 75586611 या क्रमांकांवर.
1: कार्यक्रमात हे गीत ऐकणार आहोत लता मंगेशकर आणि शैलेंद्र सिंग यांच्या आवाजात. ही गीत रचना आहे विठ्ठलभाई पटेल यांची. बॉबी या चित्रपटामधल्या या गीताला संगीत आहे लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचं.

0: आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300016512 आणि 02-5327-2426-2626 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आत्ताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.

0: तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास आणि तुमच्यासोबत मी आहे स्वाती. 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. ऐकत रहा रेडिओ विश्वास.
1: माझ्या पैशाला सुरक्षितता आणि चांगला परतावा कुठे मिळेल? विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेत नक्की मिळेल. 7 दिवसापासून 18 महिने आणि त्यापुढील मुदतीसाठी FD करा आणि मिळवा 3% ते 7.25% पर्यंत आकर्षक व्याजदर. ज्येष्ठ नागरिकांसाठी काही विशेष योजना? हो आहे ना. ज्येष्ठ नागरिक आणि ₹15 लाख किंवा त्याहून अधिक ठेवींना अतिरिक्त 0.50% व्याज. वा, आणखी काही खास? हो, आमची 499 दिवसांची स्पेशल FD योजना आकर्षक 7.75% व्याजदरासह. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला नक्की भेट द्या किंवा कॉल करा 9130020888. विश्वास बँक, तुमच्या विश्वासाची बँक.
0: कार्यक्रमात हे गीत ऐकूया गुलशन बावरा यांचं शाब्बास डॅडी या चित्रपटामधलं. संगीतकार किशोर कुमार आणि हे गीत आपण ऐकणार आहोत अमित कुमार यांच्या आवाजात.

तंत्रज्ञानाचे युगात कम्प्युटरचं उत्तम ज्ञान मिळवायचे, तर मग MSCIT शिका आणि AI आणि इंटेलिजंट टेक्नॉलॉजी सह प्रॅक्टिकल आणि डिजिटल स्किल शिकण्याची सुवर्ण संधी मिळवा. त्यासाठी जरूर संपर्क साधा एज्युकेअर कम्प्युटर्स, प्रभू अपार्टमेंट, दुर्गा कॅफे जवळ, KBT सर्कल, गंगापूर रोड, नाशिक. संपर्क 9850 84 0520 आणि 9839 52 278. श्रोते हो, स्मार्ट, युनिसेफ आणि रेडिओ विश्वास यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत एक नवीन कार्यक्रम, प्राधान्य द्या शिक्षणाला आणि नकार द्या बालविवाहाला. ऐकूया या कार्यक्रमाचं हे शीर्षक गीत. या गीताचा अनुवाद केला आहे पंडित अविराज तायडे यांनी, संगीत दिलंय ज्ञानेश्वर कासार यांनी, संगीत संयोजक आहेत ऋषी पाटील आणि अभिजित शर्मा, गायक कलाकार आहेत सूरज बारी आणि आरती पिंपळकर, सहगायन आर्या कापुरे आणि जागृती नागरे यांचं. या गीताचं ध्वनिमुद्रण करण्यात आलं आहे प्रशांत पंचभाई श्रीरंग स्टुडिओ नाशिक इथं आणि या गीताची निर्मिती केली आहे रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांनी.

0: शिक्षणाला नकार द्या बालविवाहाला.
1: तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास आणि तुमच्या सोबत मी आहे स्वाती. आणि हिंदी चित्रपट गीतांच्या या कार्यक्रमात आता ऐकूयात किशोर कुमार आणि सुषमा श्रेष्ठ यांनी गायलेलं गीत. हे गीत आहे जुगनू या चित्रपटामधलं. आनंद बक्षी यांची गीतरचना आणि या गीताला संगीत आहे सचिन देव बर्मन यांचं.

0: घर ये मेरा। नाशिक मध्ये स्वतःचं घर, पण लोकेशन, स्पेस आणि लाईफस्टाईल सगळं एका ठिकाणी मिळेल का?
1: अरे मिळेल ना, कारण आता आलंय जय डेव्हलपर्सचं साई पार्क। घराचं स्वप्न आता होणार पूर्ण, साई पार्क सोबत आयुष्य होणार सुंदर।
0: विहित गावच्या प्राईम लोकेशन मध्ये रेडी पोझिशन 2 BHK,
1: पाथर्डी देवळाली लिंक रोड ची उत्तम कनेक्टिव्हिटी।
0: तेव्हा आजच विजिट करा साई पार्क नाशिक। संपर्क 7378787890।

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: सकाळचे 10 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: This hour is brought to you by
3: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar.
2: This hour is brought to you by
4: Vishwas Cooperative Bank.
5: Sanchayat Samruddhi.
6: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
7: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।
8: कार्यक्रमात आता ऐकूयात जिद्द या चित्रपटामधलं आशा भोसले आणि सहकाऱ्यांनी गायलेलं राम उगावकर यांचं गीत, आणि या गीताला संगीत आहे पांडुरंग दीक्षित यांचं।

0: दीदी यावेळेस मला तुझ्या वहिनीला खूप स्पेशल गिफ्ट द्यायचंय.
1: अरे मग दे ना, एवढा का विचार करतोयस?
0: पण काय द्यायचं तेच समजत नाहीये ना.
1: अरे रेडिओ विश्वास आहे ना,
0: म्हणजे
1: आता बर्थडे असो किंवा अनिव्हर्सरी, आपल्या प्रियजनांना आपण रेडिओ विश्वास वरन शुभेच्छा देऊ शकतो.
0: ते कसं काय?
1: फक्त 500 रुपयांमध्ये आपण या शुभेच्छा देऊ शकतो. तर लगेचच कॉल कर 8380016512 किंवा 8380016500 या नंबरवर.
0: हो लगेचच कॉल करतो.
2: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकणार आहोत संसार या चित्रपटामधला सुरेश वाडकर यांनी गायलेलं गीत. आणि ही गीतरचना आहे विश्राम बेडेकर यांची. संगीतकार पंडित हृदयनाथ मंगेशकर.

0: आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
3: कार्यक्रमात आता ऐकूयात जगदीश खेवडकर यांचं गीत मंदाळे आणि सहकाऱ्यांच्या आवाजात. गीताला संगीत दिलं आहे सुधीर फडके यांनी आणि हे गीत आपण ऐकणार आहोत धाकटी बहीण या चित्रपटामधलं.

कार्यक्रमात ऐकणार आहोत लता मंगेशकर यांच्या आवाजात शांता शेळके यांचं गीत राम राम पाहुणं या चित्रपटामधलं. या गीताला संगीत दिलं आहे लता मंगेशकर यांनी.

0: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात हे गीत आहे अमर भोपाळी या चित्रपटामधलं होनाजी बाळा यांची गीतरचना. ऐकूया पंडितराव नगरकर आणि सहकाऱ्यांच्या आवाजात. या गीताला संगीत दिलं आहे वसंत देसाई यांनी.
1: पात सुरत कामना

रसिक हो नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं सगळं तुमचा आवाज. आणि आता वेळ झाली आहे दिनांक 25 सप्टेंबरच्या ओव्हरव्ह्यू बातमीपत्राची. मी श्रद्धा तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. वळूया आजच्या आपल्या बातमीपत्राकडे. निर्बंधांबाबतची चर्चा अमेरिकेच्या कानावर, जयशंकर यांनी घेतली रुबिओ यांची भेट. संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेच्या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी बुधवारी अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबिओ यांची भेट घेतली. या भेटीत भारत अमेरिका संबंध तसेच रशिया आणि इराणवर निर्बंध कायद्याबाबत भारताला वाटणारी चिंता यावर चर्चा झाली. या भेटीनंतर जयशंकर यांनी एक्सवरील पोस्टमध्ये म्हटले, संयुक्त राष्ट्रांच्या उच्चस्तरीय आठवड्यादरम्यान अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबिओ यांची भेट घेऊन आनंद झाला. एसआरआय अर्थात रशिया आणि इराणवर निर्बंध कायद्यासंदर्भात भारताचे हितसंबंध आणि चिंता पुन्हा स्पष्ट केली. भारत आणि अमेरिका महत्वाच्या प्रादेशिक प्राधान्य क्रमांकावर समन्वयाने काम करीत असल्याचे रुबिओ यांनी या भेटीनंतर सांगितले. आता वळूया पुढील बातमीकडे. मतभेदानंतर आयोग कात्रीत, निर्णय प्रक्रियेचा भाग असल्याचे स्पष्टीकरण. देशातील मतदार कायद्याच्या विशेष सखोल पडताळणीच्या प्रक्रियेवर निवडणूक आयोगातील दोन आयुक्तांनी आक्षेप नोंदवल्याच्या वृत्तानंतर आयोग कात्रीत सापडले आहे. यावरून विरोधकांनी लक्ष केल्यानंतर निवडणूक आयोगाने बुधवारी स्पष्टीकरण दिले. कोणत्याही संस्थेत विचारविनिमयाच्या प्रक्रियेत वेगवेगळी मते आणि निरीक्षणे असणे स्वाभाविक आहे. तसेच आयोगाचे सर्व आदेश पूर्ण कायदेशीर मान्यतेसह जारी केले जातात असे आयोगाने म्हटले आहे. केवळ 3 निवडणूक आयुक्तच नव्हे तर आयोगातील प्रत्येक अधिकाऱ्याला निवडणूक व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी सूचना देण्याचा पूर्णपणे अधिकार आहे. मसुदा टप्प्यात आयोगाच्या सदस्यांकडून मांडल्या जाणाऱ्या कार्यपद्धती विषयक शंका किंवा सूचना या नियमित प्रशासकीय प्रक्रियेचा भाग आहेत. त्यांचा उद्देश मतदारांच्या हक्कांचे संरक्षण करणे आणि निवडणूक प्रक्रिया अधिक सुधारित करणे हा असतो असे आयोगाने नमूद केले. आता वळूया पुढील बातमीकडे. ओडिशात मुसळधार पाऊस, बिहारमध्ये पूरपरिस्थिती गंभीर. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या तीव्र कमी दाबाच्या पट्ट्यामुळे ओडिशात उत्तरेकडे आणि समुद्र किनाऱ्याजवळच्या भागात मुसळधार पाऊस सुरू आहे. दरम्यान मुख्यमंत्री मोहन चरण मांझी यांनी आपत्ती व्यवस्थापनाच्या तयारीचा आढावा घेत सर्व विभाग आणि जिल्हा प्रशासनांना सज्ज राहण्याचे तसेच जीवितहानी टाळण्यासाठी आवश्यक ते उपाय करण्याचे आदेश दिले. ओडिशाचे महसूल आणि आपत्ती व्यवस्थापन मंत्री सुरेश पुजारी, मुख्य सचिव, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव आणि विशेष मदत आयुक्त राजेश प्रभाकर यांच्या उपस्थितीत

0: लोकसेवा भवन येथे माजी यांनी उपस्थितीचा आढावा घेतला. बिहारमध्ये पूर परिस्थिती गंभीर झाली असून राज्यातील 15 जिल्ह्यातील 576 ग्रामपंचायतीमधील सुमारे 50.49 लाख नागरिकांना पुराचा फटका बसला आहे. अनेक नद्या धोक्याच्या पातळीवरून वाहत आहेत. पाण्याची पातळी अद्याप कमी होण्याची चिन्हे नसल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. आता वळूया पुढील बातमीकडे. 16 तास रस्ते बंद, वाहतूक मार्गात बदल. आज अनंत चतुर्दशी निमित्त मुख्य विसर्जन मिरवणुकीसह शहरात इतरत्र निघणाऱ्या मिरवणुकींच्या पार्श्वभूमीवर वाहतूक मार्गात पोलिसांनी बदल केले आहेत. वाहतूक पोलीस उपायुक्त चंद्रकांत गवळी यांनी या संदर्भातील आदेश जारी केले आहेत. हे सर्व रस्ते गणेश विसर्जन मिरवणूक सुरू झाल्यानुसार म्हणजेच सकाळी 8 वाजेपासून मध्यरात्रीपर्यंत बंद असतील. शासकीय सेवेतील अतिमहत्वाची वाहने, रुग्णवाहिका, पोलीस आणि इतर अग्निशमन दलातील वाहनांना प्रवेश मनाई मार्गावरून जाण्यास परवानगी असेल, तर आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कायदेशीर कारवाई होणार असल्याचे आयुक्तांनी सांगितले. मुख्य गणेश विसर्जन मिरवणुकीत रेंगाळणाऱ्या मंडळांसह ढोलताशा वादकांना शिस्त लावत सर्व मंडळांना प्रत्येक चौकातून जाण्याचा मान मिळण्यासाठी प्रत्येक चौकात 20 मिनिटांचा टाइम स्लॉट देण्यात आला आहे. भाविकांना मिरवणूक बघतेवेळी दोरखंडाची आडकाठी आणि अतिप्रमाणात रस्ता अडवणे टाळावे, तसेच ढोल पथकांना सूचना करण्यात आली आहे. यासह मिरवणुकीच्या प्रारंभापासून सांगतेपर्यंत सीसीटीव्ही ड्रोनची नजर राहणार असून हुल्लडबाजी नियमभंग करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. गणेशोत्सव सुरळीतपणे पार पडावा यासाठी पोलीस प्रशासनाने जय्यत तयारी केली आहे. सालाबादाप्रमाणे सकाळी 11 ते 12 या वेळेत मुख्य गणेश विसर्जन मिरवणुकीला प्रारंभ होईल. सर्व गणेश मंडळांना प्रत्येक चौकात वादनाची संधी मिळावी म्हणून 3 वर्षापासून देण्यात येणारे टाइम स्लॉट यंदाही लागू असतील. पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या आदेशान्वये बंदोबस्ताचे नियोजन केले आहे. तर हे होतं आजचं ओव्हरव्ह्यू बातमीपत्र. आता वेळ झाली आहे बातमीपत्रात इथेच थांबण्याची. मी श्रद्धा तुमची रजा घेते. ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. शिक्षण अर्धवट राहिलंय, शाळा सोडावी लागलीय, तर आता शिक्षण पूर्ण करण्याची संधी पुन्हा तुमच्या दारी आली आहे. रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ आणि श्री ए पी पटेल हायस्कूल पंचवटी नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने विशेष उपक्रम.
1: महाराष्ट्राचे रहिवासी असलेल्या उमेदवारांना फॉर्म नंबर 17 द्वारे खासगी उमेदवार म्हणून 10वीची परीक्षा देण्याची संधी. यासाठी
0: 5वी किंवा 8वी उत्तीर्ण असणे आवश्यक. परीक्षेच्या वेळी वय किमान 14 वर्ष पूर्ण असावे. उमेदवार कोणत्याही नियमित शाळेत प्रवेशित नसावा. नोंदणी प्रवेश प्रक्रिया उमेदवाराच्या मूळ शाळेमार्फत पूर्ण करावी. नोंदणी प्रथम येणाऱ्या प्रथम प्राधान्य या तत्वावर केली जाईल. प्राप्त होणाऱ्या नोंदणीपैकी पहिल्या 20 पात्र उमेदवारांची निवड केली जाईल. या उमेदवारांना श्री ए पी पटेल हायस्कूल तर्फे 10वीच्या परीक्षेसाठी मोफत मार्गदर्शन वर्ग देण्यात येतील.
1: नोंदणीची अंतिम तारीख 30 सप्टेंबर 2026,
0: म्हणून विलंब न करता आजच नोंदणी करा. अधिक माहितीसाठी संपर्क 83800.
2: ऐकताय रेडिओ विश्वास आणि तुमच्या सोबत मी आहे स्वाती. 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. ऐकत रहा रेडिओ विश्वास. कार्यक्रमातलं हे गीत आहे निवडुंग या चित्रपटामधलं, आरती प्रभू यांची गीतरचना. ऐकूया संगीतकार पंडित हृदयनाथ मंगेशकर यांच्या आवाजात.

0: नाशिक मध्ये स्वतःचं घर, पण लोकेशन, स्पेस आणि लाईफस्टाईल सगळं एका ठिकाणी मिळेल का?
1: अरे मिळेल ना, कारण आता आलंय जय डेव्हलपर्सच साई पार्क. घराचं स्वप्न आता होणार पूर्ण. साई पार्क सोबत आयुष्य होणार सुंदर.
0: विहित गावच्या प्राईम लोकेशन मध्ये रेडी पोझिशन 2 BHK,
1: पाथर्डी देवळाली लिंक रोड ची उत्तम कनेक्टिव्हिटी.
0: तेव्हा आजच विजिट करा साई पार्क नाशिक. संपर्क 7378787890.
2: आणि आता कार्यक्रमात हे गीत ऐकणार आहोत संगीतकार सुधीर फडके यांच्या आवाजात, विठ्ठल रुक्मिणी या चित्रपटामधलं गीत.
3: माझी माऊली.

0: विश्वास बँकेची आकर्षक FD योजना 7 दिवसांपासून 18 महिने आणि त्यापुढच्या मुदतीसाठी FD व्याजदर 3% ते 7.25% ज्येष्ठ नागरिक आणि 15 लाखांवरील ठेवींना अतिरिक्त 0.50% व्याज, विशेष 499 दिवस FD 7.75% व्याजदरानं. संपर्क करा 91 300 2088. विश्वास बँक, विश्वासाचं नातं.
1: कार्यक्रमातलं हे गीत आहे ग दी माडगुळकर यांचं संत गोरा कुंभार या चित्रपटामधलं. गीताला संगीत दिलं आहे गायक सुधीर फडके यांनी.

0: भेटीकडे.
1: कार्यक्रमातलं हे गीत ऐकणार आहोत सुखाची सावली या चित्रपटामधलं. हे गीत आहे जगदीश हेबुडकर यांचं. ऐकूया पंडित हृदयनाथ मंगेशकर आणि लता मंगेशकर यांच्या आवाजात. या गीताला संगीत आहे दत्ता ढावजेकर यांचं.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाहपूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 02352 47 2626 किंवा 8800 16512 ह्या क्रमांकावर.
2: कार्यक्रमात हे गीत ऐकणार आहोत होनाजी बाळा यांचं अमर भोपाळी या चित्रपटामधलं हे गीत. ऐकूया लता मंगेशकर यांच्या आवाजात. या गीताला संगीत दिलं आहे वसंत देसाई यांनी.

0: काय गं सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं अजिबातच नाही, फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 8300 16500 आणि 8300.
2: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकणार आहोत जिद्द या चित्रपटामधलं गीत. आशा भोसले यांनी गायलेलं हे गीत आहे राम उगावकर यांचं. संगीत दिलं आहे पांडुरंग दीक्षित यांनी.
3: तुझी माझी संगत करू चल का

0: बँक शैक्षणिक कर्ज नामको विद्या साधना
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट
2: द्या. या मराठीची या नगरी या चित्रपटामधलं वसंत कानेटकर यांचं गीत ऐकूया सुमन कल्याणपूर यांच्या आवाजात. आणि या गीताला संगीत दिलं आहे वसंत देसाई यांनी.

मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमातलं हे गीत ऐकणार आहोत. पी सावळाराम यांचं कांचन गंगा या चित्रपटामधलं हे गीत ऐकूया लता मंगेशकर यांच्या आवाजात. आणि या गीताला संगीत दिलं आहे वसंत प्रभू यांनी.

0: टाइम चेक।
1: सकाळचे 11 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: This hour is brought to you by
3: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar.
2: This hour is brought to you by
4: Vishwas Cooperative Bank.
5: Sanchayat Samruddhi.
6: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
7: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।

कार्यक्रमात हे गीत ऐकणार आहोत जगाच्या पाठीवर या चित्रपटामधला ग दि माडगुळकर यांचा. ऐकूया आशा भोसले यांच्या आवाजात. या गीताला संगीत दिलं आहे सुधीर फडके यांनी.

0: वीज बिलाचा वाढता खर्च आता सोलर ऊर्जेकडे वळा. विश्वास बँकेचे सोलर पॅनल खरेदी कर्ज घरासाठी आणि व्यवसायासाठी रुपये 15 लाखांपर्यंत कर्ज आणि आकर्षक 9.99% व्याजदर. सूर्याची शक्ती वापरा, विश्वास बँकेची साथ घ्या. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 96 0417 98 61 आणि गणेश सोमवंशी 83 00 16 508 किंवा 91 300 20 888. विश्वास बँक, उज्ज्वल भविष्याची खात्री.
1: कार्यक्रमातलं हे गीत आहे रानपाखरं या चित्रपटामधलं आशा भोसले यांनी गायलेलं जगदीश खेवडकर यांचं गीत. या गीताला संगीत दिलं आहे विश्वनाथ मोरे यांनी.

0: डग डोळ्याची पापणी लावण आवो पाहुण तुमचं नाव गाव काय सांगा की हो पाहुण.
1: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमातलं हे गीत आहे पाटलाची सून या चित्रपटामधलं कृष्णा कल्ले यांनी गायलेलं गीत. कवी संजीव यांच्या या गीताला संगीत दिलं आहे राम कदम यांनी.

0: आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ती तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, HPT कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंत नगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांदशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजीनगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8300016512, 247-2626 आणि 75586-2611 या क्रमांकांवर.
1: हे गीत आहे लाखाची गोष्ट या चित्रपटामधलं. ऐकूया मालती पांडे यांच्या आवाजात. ग.दी. माडगुळकर यांच्या गीताला संगीत आहे सुधीर फडके यांचं.

मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमातलं हे गीत आहे देवकी नंदन गोपाला या चित्रपटामधलं ग दि माडगुळकर यांचं गीत. गीताला संगीत आहे राम कदम यांचं आणि हे गीत आपण ऐकणार आहोत सुधीर फडके आणि सहकाऱ्यांच्या आवाजात.

0: शेती म्हणजे समृद्धी, शेती म्हणजेच संपत्ती. येत्या खरीपाच्या हंगामात याच शेतीतून सोनं पिकवण्यासाठी घेऊन येत आहोत कृषी विशेष कार्यक्रम पीक उत्पादन वाढीची पंचसूत्री. सादर करते आहेत डॉक्टर कल्याण पांडुरंग देवळाणकर. जरूर ऐका दर गुरुवारी सकाळी 7:50 आणि पुनःप्रसारण दर सोमवारी सकाळी 7:50 फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनल वर.
1: कार्यक्रमात आता ऐकूयात जगदीश खेबुडकर यांचं गीत आशा भोसले आणि प्रमिलादा तार यांच्या आवाजात. गीताला संगीत दिलं आहे वसंत देसाई यांनी. हे गीत आपण ऐकणार आहोत 92 नवरे सांभाळा या चित्रपटामधलं.

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपं आहे. रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300016512 आणि 0253527426 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला म्हणजे माझी सुटका झाली.
3: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकूया संगीतकार सुधीर फडके यांच्या स्वरातलं ग दि माडगुळकर यांचं गीत. हे गीत आपण ऐकणार आहोत जगाच्या पाठीवर या चित्रपटामधलं.

0: दातांच्या आरोग्यासाठी विश्वासाचं नाव म्हणजेच डॉक्टर भूषण सुभाष सोनवणे डेंटल सर्जन यांचे माऊली डेंटल क्लिनिक. येथे डेंटल इम्प्लांट, रूट कॅनल, दातांची सफाई, एक्सरे आणि इतर कृत्रिम दातांची सुविधा उपलब्ध. पत्ता: ग्राउंड फ्लोर गॅलेक्सी प्राइड जेल रोड वॉटर टँक जवळ इंगळे नगर नाशिक. वेळ: सकाळी 10 ते 2 आणि संध्याकाळी 4 ते रात्री 9. अहो मग वाट कसली पाहताय, आताच संपर्क करा 9420457.
1: कार्यक्रमात आता ऐकूयात सुधीर मोघे यांचं गीत राजा शिवछत्रपती या चित्रपटामधलं गीत. या गीताला संगीत दिलं आहे वसंत देसाई यांनी.

0: 8001650508 विश्वास बँक व्यवसाय प्रगतीची साथ।
1: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमातलं हे गीत आहे सुमन कल्याणपूर यांच्या स्वरात गदी माडगुळकर यांचं गीत। गीताला संगीत आहे वसंत पवार यांचं आणि हे गीत ऐकूयात मल्हारी मार्तंड या चित्रपटामधलं।

कार्यक्रमात आता ऐकणार आहोत आशा भोसले यांनी गायलेलं धाकटी बहीण या चित्रपटामधलं जगदीश खेबुडकर यांचं गीत. या गीताला संगीत आहे सुधीर फडके यांचं.

0: आपकी फरमाइश। श्रोते हो तयार आहात ना? तुमच्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवून रेडिओ वरून ऐकण्यासाठी आता फक्त नाशिकच नाही तर जगभरातील श्रोते सुद्धा या कार्यक्रमात जरूर सहभागी होऊ शकता आणि आपल्या आवडीची गाणी ऐकू शकता, कारण रेडिओ विश्वास हे चॅनल ऍपच्या माध्यमातून आपण ऐकू शकणार आहात जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी डाउनलोड करा प्ले स्टोर वरून किंवा ऍप स्टोर वरून रेडिओ विश्वास हे ऍप। कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आपण आम्हाला दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत फोन करू शकता। त्यासाठी आमचा संपर्क क्रमांक आहे 8380016512। आपल्या आवडीची गाणी आपण ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत। तेव्हा जरूर सहभागी व्हा आणि आपल्या आवडत्या गाण्यांचा आनंद घ्या।
1: गाणे गा रे, गाणे गा।
2: रेडिओ विश्वास आणि तुमच्यासोबत मी आहे स्वाती। 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज, ऐकत आहा रेडिओ विश्वास। मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकूयात पंडित हृदयनाथ मंगेशकर यांच्या संगीताने सजलेला जगदीश खेवडकर यांचं गीत। ऐकूया संसार या चित्रपटामधलं हे गीत आपण ऐकणार आहोत लता मंगेशकर यांच्या आवाजात।

कार्यक्रमात ही भक्ती गीत रचना ऐकणार आहोत ग. धी माडगुळकर यांची. कृष्णा कल्ले यांच्या आवाजात संगीत दिलं आहे दत्ता डावसेकर यांनी.

ऋषिराज रिव्हिएरा, स्पेशियस अँड लक्झरियस फ्लॅट, 2380 स्क्वेअर फीट, प्रशस्त लिव्हिंग रूम, मॉडर्न इंटिरियर, उत्तम व्हेंटिलेशन, मॉड्युलर किचन, सुरक्षित आणि शांत परिसर. संपर्क प्रताप शिंदे 9921661955 किंवा 8668912445. तुमच्या स्वप्नातील घर आजच स्वतःचे करा.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: दुपारचे 12 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: This hour is brought to you by
3: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalima.
2: This hour is brought to you by
4: Vishwas Cooperative Bank.
5: Sanchayat Samruddhi.
6: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
1: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही, त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।

आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं सगळं तुमचा आवाज. मंडळी, नाशिक महानगरपालिका आणि महाराष्ट्र शासनाचा उपक्रम असलेली नदी स्वच्छता गोदावरी संवर्धन गीत आता आपण ऐकणार आहोत. याचं गायन केलं आहे श्रावणी गीते आणि संजय गीते यांनी. या गीताचे संगीतकार आहेत संजय गीते, शब्दरचना आहे सुरेखा बोराडे यांची, ध्वनी मुद्रण केलेलं आहे सोर्स म्युझिक स्टुडिओ नाशिक या ठिकाणी. तेव्हा ऐकूया हे नदी स्वच्छता गोदावरी संवर्धन गीत.

0: नमस्कार रसिको, तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं, तुमचा आवाज, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे पशुधन या कार्यक्रमात. सादर करते आहेत DL रामटेके. तेव्हा आस्वाद घेऊया या कार्यक्रमाचा.
1: नमस्कार शेतकरी बंधूंनो. आपल्याकडे बरीच पाळीव जनावरे असतात, परंतु प्राणघातक रोगामुळे जनावरे तडकाफडकी मरण पावतात, त्यामुळे पशुपालकांना आर्थिक फटका बसतो. अशा रोगापासून जनावरांना वाचवण्यासाठी पशुपालकांनी वार्षिक लसीकरण करून घेणे फारच फायदेशीर होऊ शकते. शेतकरी बंधूंनो, लसीकरण म्हणजे काय आपण अगोदर जाणून घेऊया. रोग निर्माण करणाऱ्या जीवाणू अथवा विषाणूपासून वेगवेगळ्या प्रक्रियेने बनवलेले जाणारे औषध प्राण्याच्या शरीरात पोचल्यावर त्या रोगाचा विरुद्ध प्रतिकार शक्ती निर्माण होते, यालाच आपण लस किंवा लसीकरण असे म्हणतो. शेतकरी बंधूंनो, लसीचे दोन प्रकार आहेत. यामध्ये एक जिवंत लस, ज्याला आपण लाईव्ह वॅक्सिन म्हणतो, आणि दुसरे म्हणजे मृत लस, किल्ड वॅक्सिन. शेतकरी बंधूंनो, लसीकरणापूर्वी काय करावे. जनावरास लसीकरण करण्यापूर्वी एक आठवडा अगोदर पोटातील जंतनाशक औषध द्यावे. लस टोचण्याच्या पद्धती, लस ही रोगप्रतिबंधासाठी वापरतात, त्यामुळे ती योग्य मार्गाने न टोचल्यास रोगप्रतिकारक शक्ती निर्माण होत नाही. मुख्यतः ही लस त्वचेखाली देतात, जेणेकरून टोचलेल्या ठिकाणी लसीची मात्रा जास्त वेळ साठून राहते व हळूहळू शरीरात प्रसार होऊन प्रतिकारक शक्ती निर्माण होते. त्वचेखाली द्यावयाची लस मांसात गेल्यास प्रतिकार शक्ती निर्माण होत नाही. शेतकरी बंधूंनो, लसीकरण करताना घ्यावयाची काळजी, यामध्ये जनावरांना दिली जाणारी लस ही नामांकित व दर्जेदार कंपनीची असावी. लस खरेदी करताना त्यावरील औषध कालबाह्य होण्याची तारीख पाहून घ्यावी व बॅच नंबर नोंदवून ठेवा. काही लसी औषधी दुकानातून आणत असताना थर्मासमध्ये किंवा बर्फामध्ये आणाव्यात, जनावरांना देईपर्यंत बर्फात ठेवाव्यात. लसीकरण हे निरोगी जनावरांना करावे. लसीकरण हे थंड वेळेस म्हणजे सकाळी किंवा संध्याकाळी करावे. शेतकरी बंधूंनो, लसीकरण झाल्यानंतर घ्यावयाची काळजी काय घ्यायला पाहिजे. बैलांना लसीकरणानंतर एक आठवडा हलके काम द्यावे, उत्तम आहार द्यावा. लसीकरणानंतर जनावराचे अति थंड व अतिउष्ण वातावरणापासून संरक्षण करावे. लसीकरणामुळे गाई म्हशीच्या दूध उत्पादनात तात्पुरती घट येते. शेतकरी बंधूंनो, जनावराचे लसीकरण आपण करून घेतले, पण कुठल्या महिन्यात कोणते लसीकरण करावे या संदर्भामध्ये थोडंसं जाणून घेऊया. यामध्ये घटसर्प हा रोग जनावराची जात म्हणजे गाय, म्हैस, शेळी, मेंढी, पहिली मात्रा 3 महिन्यामध्ये, लसीकरणाची वेळ मे व जून, गाई म्हशींना 5 मिली तर शेळी मेंढीना 2.5 मिली द्यावी. दुसरा म्हणजे एकटांग्या जनावराची जात गाई, म्हशी, शेळी, मेंढी, पहिली मात्रा 6 महिन्यांनी, लसीकरणाची जी वेळ आहे मे जूनमध्ये, गाई म्हशीमध्ये 2.5 मिली 2 वर्षा आतील जनावरांना द्यावे. रोगाचे नाव फाशी, यामध्ये गाय, म्हैस, शेळी, मेंढी, पहिली मात्रा 3 महिन्यामध्ये, लसीकरणाची वेळ मार्च एप्रिलमध्ये, लसीची मात्रा गाई म्हशीमध्ये 1 मिली त्वचेखाली द्यावी. आंत्रविषार या रोगामध्ये शेळी मेंढीमध्ये पहिली मात्रा 4.5 ते 5 महिने, लसीकरणाची वेळ जानेवारीमध्ये 2.5 मिली द्यावी. तोंडखुरी व पायखुरी या रोगामध्ये पहिली मात्रा 6 महिने, लसीकरणाची वेळ ऑक्टोबर ते नोव्हेंबर महिन्यात, गाई म्हशी 5 मिली त्वचेखाली द्यावी व लहान जनावरांना 2.5 मिली द्यावी. देवी या रोगामध्ये मेंढी पहिली मात्रा 3 महिने, लसीकरणाची वेळ डिसेंबर, मेंढ्यांमध्ये 5 मिली आणि छोट्या पिल्यामध्ये 0.3 मिली द्यावी. फुफ्फुसजन्य दाह हा शेळी मेंढीमध्ये 3 महिने पहिली मात्रा, लसीकरणाची वेळ डिसेंबरमध्ये, लसीची मात्रा 0.2 मिली कानाच्या टोकात अंतत्वचेत द्यावी.
0: तर मंडळी, आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची, पण तुम्ही ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं, तुमचा आवाज.
2: शिक्षण अर्धवट राहिलंय, शाळा सोडावी लागलीय, तर आता शिक्षण पूर्ण करण्याची संधी पुन्हा तुमच्या दारी आली आहे. रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ आणि श्री AP पटेल हायस्कूल पंचवटी नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने विशेष उपक्रम.
0: महाराष्ट्राचे रहिवासी असलेल्या उमेदवारांना फॉर्म नंबर 17 द्वारे खासगी उमेदवार म्हणून 10वीची परीक्षा देण्याची संधी. यासाठी
2: 5वी किंवा 8वी उत्तीर्ण असणे आवश्यक. परीक्षेच्या वेळी वय किमान 14 वर्ष पूर्ण असावे. उमेदवार कोणत्याही नियमित शाळेत प्रवेशित नसावा. नोंदणी प्रवेश प्रक्रिया उमेदवाराच्या मूळ शाळेमार्फत पूर्ण करावी. नोंदणी प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्वावर केली जाईल. प्राप्त होणाऱ्या नोंदणी पैकी पहिल्या 20 पात्र उमेदवारांची निवड केली जाईल. या उमेदवारांना श्री AP पटेल हायस्कूल तर्फे 10वीच्या परीक्षेसाठी मोफत मार्गदर्शन वर्ग देण्यात येतील.
0: नोंदणीची अंतिम तारीख 30 सप्टेंबर 2026,
2: म्हणून विलंब न करता आजच नोंदणी करा. अधिक माहितीसाठी संपर्क 83800.
3: मराठी चित्रपट चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात हे गीत आहे फकीरा या चित्रपटामधलं. शब्द आहेत ग दी माडगुळकर यांचे, संगीत दिलं आहे राम वढावकर यांनी. आणि हे गीत ऐकूयात आशा भोसले आणि सहकाऱ्यांच्या आवाजात.

0: स्वतःचा रिसॉर्ट, होमस्टे, ट्रॅव्हल एजन्सी किंवा पर्यटन व्यवसाय सुरू करण्याचं स्वप्न आहे? मग विश्वास बँक घेऊन आली आहे महिलांसाठी पर्यटन व्यवसाय कर्ज योजना. रुपये 15 लाखांपर्यंत कर्ज, 5 ते 7 वर्षांची मुदत आणि विश्वासाची साथ. जरूर संपर्क साधा प्रेमचंद तायडे 96 0417 98 61 आणि गणेश सोमवंशी 83 800 16 508. महिला उद्योजकांसाठी विश्वासाची साथ.
1: कार्यक्रमात हे गीत ऐकणार आहोत कांचन गंगा या चित्रपटामधलं पी सावळाराम यांचं गीत. गीताला संगीत आहे वसंत देसाई यांचं आणि हे गीत ऐकूया मीना खडीकर यांच्या आवाजात.

0: आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटच काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट.
3: कार्यक्रमातलं हे गीत आपण ऐकणार आहोत लता मंगेशकर यांनी गायलेलं कवी योगेश यांचं गीत सख्या सजना या चित्रपटामधलं. गीताला संगीत आहे राम कदम यांचं.

मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात हे गीत आपण ऐकणार आहोत, देवकी नंदन गोपाला या चित्रपटामधलं. पंडित भीमसेन जोशी यांच्या स्वरात हे गीत आहे, ग. दि. माडगुळकर यांचं, आणि या गीताला संगीत दिलं आहे राम कदम यांनी.

0: नमस्कार, रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. मी सुहास जोशी अमेरिकेहून बोलतोय आपल्या स्वर संजीवनी या कार्यक्रमात. आजच्या आपल्या कार्यक्रमात सादर करणार आहे राग मियाकी मल्हार. मियाकी मल्हार हा राग सम्राट तानसेनजी यांनी तयार केला आणि त्याचं विशेष म्हणजे दमा किंवा अस्थमा, सर्दी खोकला, पडसं इत्यादी रोगांनी बेजार झालेल्या रुग्णांना मियाकी मल्हार ऐकल्यामुळे, वाजवल्यामुळे किंवा नुसता गुणगुणला तरीसुद्धा फायदा होऊ शकतो. मियाकी मल्हारमुळे कफ आणि वात या दोन्ही दोषांचं संतुलन होऊन रेस्पिरेटरी इलनेसेस म्हणजे श्वासोच्छ्वासाचे जे आजार असतात त्याच्यापासून नक्कीच सुटका होऊ शकेल. मियाकी मल्हार हा राग साधारणतः पावसाळ्याच्या मोसमात गायला, ऐकला, वाजवला जातो. ऐका, मियाकी मल्हारमध्ये स्वतः तयार केलेली एक रचना गाणार आहे. श्री गणेशाला उद्देशून आहे तुम हो करतार. सात संगत हार्मोनियमवर श्री शैलेश चिरपुटकर आणि तबल्यावर श्री चिन्मय परांजपे.
1: ri ta ta na ri ta ta na nu ta na na na ri ta ta na ri ta ta na nu ta na na na ri ta ta na nu ta na na na ri ta ta na ri

श्रोते हो, हा होता आपला आजचा स्वरसंजीवनी कार्यक्रम. पुन्हा भेटूयात याच वारी याच वेळी. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं, तुमचा आवाज.

0: नवीन सुरुवात नव्या स्वप्नांसाठी, विधवा, घटस्फोटी, परित्यक्ता महिला आणि युवतींसाठी विश्वास बँकेची विशेष स्वरोजगार कर्ज योजना. साडी व्यवसाय, ब्युटी पार्लर, गृहउद्योग, हॉटेल व्यवसाय आणि इतर उद्योगांसाठी 25 लाखांपर्यंत कर्ज सुविधा. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380016508. विश्वास बँक, तुमच्या यशाचा आधार.
1: आणि कार्यक्रमातलं यानंतरचं गीत आहे साधी माणसं या चित्रपटामधलं. लता मंगेशकर यांनी गायलेलं हे गीत आपण ऐकणार आहोत. कवी योगेश यांचं संगीत दिलं आहे आनंद घन यांनी.

0: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव बैंक,
1: संचयात समृद्धि।
2: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
3: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही, त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।

0: रसिकहो नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. आणि मी आहे आरजे श्रद्धा, अर्थातच वारली चित्रकलेवरची श्रद्धा, अशी आरजे श्रद्धा. रसिकहो फॉरेन लँग्वेज ऑनलाईन ऍप्लिकेशन्स ह्या कार्यक्रमामध्ये तुम्हा सगळ्यांचं अतिशय मनपूर्वक स्वागत. फ्लोआच्या माध्यमातून आपण जर्मन आणि फ्रेंच भाषा शिकलेल्या विविध वयोगटातल्या व्यक्तींशी गप्पा मारत असतो. शैलेश लेले सरांनी सुरू केलेलं हे ऍप, ज्यामध्ये जर्मन आणि फ्रेंच भाषा अतिशय माफक दरामध्ये ऑनलाईन पद्धतीने आणि सगळ्या वयोगटातल्या व्यक्तींना शिकता येते. आणि ह्याच अनुषंगाने आज माझ्याशी गप्पा मारायला खास संगमनेर अहिल्यानगर या ठिकाणाहून एक विद्यार्थी आणि त्याच्या शिक्षिका जोडल्या गेलेल्या आहेत. शाळेचं नाव आहे निजणरेश्वर विद्यालय कोकणगाव संगमनेर. आणि सार्थक पवार हा विद्यार्थी आत्ता माझ्यासोबत आहे, त्यासोबतच त्याच्या शिक्षिका आहेत सीमा खताळ मॅडम. ह्या दोघांचंही मी अतिशय मनपूर्वक स्वागत करते. सगळ्यात आधी सार्थक, तुझ्याशी गप्पा मारायला मला आवडतील, तर तुझं खूप मनापासून स्वागत आहे. बरं, कसं वाटतंय आज गप्पा मारताना?
1: खूप छान वाटतं.
0: तू कितवीत आहेस?
1: सहावीत.
0: आणि तू कुठली भाषा निवडली
1: आहे? फ्रेंच.
0: फ्रेंच भाषा. किती लेवल पूर्ण झाल्या तुझ्या?
1: माझे पहिले लेवल पूर्ण झाले.
0: आणि किती मार्क्स मिळाले होते?
1: मला 44.
0: आणि तुला कसं समजलं ही जर्मन आणि फ्रेंच भाषा आपल्याला शिकता येतील आणि आपण ऑनलाईन पद्धतीने शिकू शकतो याबद्दल?
1: मला मॅडमने व्हॉट्सअप ग्रुपवर मेसेज टाकला होता आणि मॅडम सुद्धा साहेब सांगितले, तेव्हापासून कळालं.
0: तेव्हा कळालं. आणि मग घरी काय सांगितलं तू मला भाषा शिकायची असं? मग घरचे हो म्हणाले की नाही म्हणाले?
1: घरचे हो म्हणाले.
0: बर, मग तू कसा अभ्यास केला? तुझे जे काही डिफिकल्टीज होत्या त्या कशा सॉल्व्ह केल्यास?
1: मी पण अभ्यास केला आणि जे मला थोडे समजत नव्हते मॅडमला विचारले.
0: मग परीक्षेच्या दिवशी काही भीती वाटली?
1: हो, थोडे आधी थोडे भीती वाटत होती पण नंतर पेपर काढल्यापासून मग थोडं थोडं सॉल्व्ह करायला लागलो.
0: आणि मग रिझल्ट लागल्यावरती इतके मार्क मिळाले, एवढं तुला वाटलं होतं आपल्याला इतके मिळतील?
1: नाही, एवढं नव्हतं वाटायला पण पडलेच मला.
0: बर. आणि तुझ्या इतर मित्रमैत्रिणींनी सुद्धा ह्या कोर्सला ऍडमिशन घेतलं होतं का?
1: हो.
0: बर, मग त्यांना कसे मार्क्स आहेत? आणि तुम्ही सगळ्यांनी एकत्र अभ्यास केला होता ग्रुपनी?
1: हो, आम्ही ग्रुपनीच अभ्यास केला होता.
0: आणि जर्मन भाषा किंवा फ्रेंच भाषा शिकणं का बरं गरजेचं असं तुला वाटतं?
1: जर्मन भाषा फ्रेंच भाषा शिकणे शिकलं आपल्याला बाहेर जर फ्रान्स व जर्मनला जायचे असेल तर जेवढं भाषा शिकण्याची शिकेल असले तर आपल्याला कुठे बी नोकरी भेटू शकते.
0: तुला मोठं झाल्यावर काय व्हायचंय?
1: फ्रान्सला इंजिनियर व्हायचंय.
0: इंजिनियर व्हायचंय आणि फ्रान्सला जायचंय. छान. आणि इतर विषयांपैकी तुला कुठला विषय आवडतो?
1: मला मराठी विषय.
0: मराठी आवडतो. आणि पुढचा लेवल कम्प्लीट करायचा आहे, काय तुझं ठरलंय?
1: हो, मी पुढचा लेवल कम्प्लीट करणार आहे.
0: आणि इतर मित्रमैत्रिणींना काही सल्ला द्यावा असं वाटतो का की वेगळं वेगळं काहीतरी शिकत राहा, नवीन नवीन काय सांगशील त्याबद्दल?
1: हो, बाहेरील भाषा शिकले तर आपल्याला मोठं झालं कुठे बी जायचे असेल तर त्या भाषेचा उपयोग पडतो.
0: वा, छान वाटलं तुझ्याशी गप्पा मारून. पुढच्या सगळ्या भविष्यासाठी तुला खूप खूप शुभेच्छा.
1: थँक्यू.
0: सीमा मॅडम, तुमचं देखील मनपूर्वक स्वागत आहे आजच्या आपल्या कार्यक्रमामध्ये.
2: थँक्यू मॅडम.
0: थोडं तुमच्याविषयी जाणून घ्यायला आवडेल. आपण किती वर्षापासून शिक्षण सेवा देताय?
2: मी 12 वर्षापासून शिक्षण सेवा देते.
0: आणि कुठले विषय शिकवता?
2: मी गणित आणि विज्ञान असे दोन विषय शिकवते.
0: आतापर्यंत किती ठिकाणी बदली झाली होती?
2: आधी माझी चंदनेश्वर विद्यालयात बदली होती, आता 2 वर्षापासून मी इथे, म्हणजे माझी ही दुसरी शाळा आहे.
0: बर बर. इथे विद्यार्थी संख्या कशी आहे, पट कसा आहे?
2: विद्यार्थी संख्या खूप चांगली आमची, प्रत्येक वर्गात 50 ते 60 विद्यार्थी आहे. टोटल आमचे 5वी ते 10वी पर्यंत 300 विद्यार्थी.
0: आणि कसा आहे पालकांचा रिस्पॉन्स? असं काही नवीन कोर्सेस असतील किंवा काही आपण एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीज असतील तर पालकांचा सपोर्ट असतो त्या गोष्टीसाठी?
2: इथे असणारे जे पालक आहे त्यांचा नवीन नवीन ऍक्टिव्हिटी मध्ये खूप चांगला प्रतिसाद मिळतो. नवे तर पालकांच्या सहमतीने आम्ही बरेचसे नवीन उपक्रम हे सुरू करत असतो.
0: बर. आणि शाळेमध्ये फ्लोआबद्दल कशी माहिती मिळाली? कारण संगमनेरमध्ये सुद्धा अजून आतमध्ये गाव आहे कोकण गाव, मग अगदी त्या रुरल एरियापर्यंत फ्लोआची टीम येऊन पोहोचली आणि ते कसं झालं पुढचं सगळं?
2: सुरुवातीला आमच्याकडे फ्लोआ टीमचे सोनवणे सर आले होते. आमची एक संस्था आहे जनता शिक्षण प्रसारक मंडळ, या संस्थेच्या अंतर्गत चारही विद्यालयांमध्ये ह्या फ्लोआची टीम आली आणि त्यानुसार त्या टीमने मार्गदर्शन केल्यानंतर मग आमच्याकडेही ही जर्मन आणि फ्रान्स या दोन्ही भाषा सुरू झाल्या.
0: बर, मग एकूण किती विद्यार्थी यामध्ये एनरोल झाले होते आपल्या शाळेतले?
2: आता ही जी आता जो पेपर झालाय जुलैमध्ये, त्यामध्ये टोटल 37 विद्यार्थी आमचे सहभागी झाले होते आणि रिझल्ट पण खूप छान लागलेला आहे मुलांचा. काही विद्यार्थी मेरिट मध्ये, काही डिस्ट्रिक्ट लेवलला, असे खूप छान रिझल्ट या मुलांचा मिळालेला आहे.
0: वा बरं, विद्यार्थी जर्मन आणि फ्रेंच भाषा शिकतायत आणि रिझल्टही छान आहे हे ऐकून खरंच छान वाटलं. पण कधी शिक्षकांनी सुद्धा या कोर्सला ऍडमिशन घ्यावं असा काही विचार केला का? आणि तुमच्यापैकी काही सहकारी शिक्षक यामध्ये सहभागी झाले का?
2: हो, आमच्यापैकी काही सहकारी शिक्षक एक एक लेवल झालेली आहे, दोघींची एक एक लेवल झालेली आमच्या शिक्षिकांपैकी आणि यापुढेही आम्ही ती कम्प्लीट करणार आहे.
0: वा, छान वाटलं आज हे सगळं ऐकत असताना. थोडं अजून फ्लोआ बद्दल जाणून घ्यायला आवडेल की नेमकं काय वाटतं की अशा पद्धतीचा प्लॅटफॉर्म इतक्या ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना त्यांनी सुरू करून दिला, तर फ्लोआच्या टीमच्या कामाबद्दल तुम्हाला काय म्हणायचं आहे?
2: फ्लोआ टीमचे मी खरं तर खूप खूप मनापासून धन्यवाद देईल, कारण इतक्या खेडेगावात आमची शाळा असून सुद्धा आमच्या शाळेतील विद्यार्थी ज्यांचं घरची परिस्थिती आहे सर्वसाधारण घरातले मुलं, अतिशय जेमतेम फी मध्ये ही फ्लोआ टीम आमच्या विद्यार्थ्यांना जर्मन आणि फ्रेंच भाषेचं मार्गदर्शन हे मिळवून देते, या सर्व भाषेचे ज्ञान उपलब्ध करून देते. त्यामुळे फ्लोआ टीमचे खूप मनापासून मी धन्यवाद देईल. विशेष म्हणजे या टीमच्या माध्यमातून आमच्या विद्यार्थ्यांना बाहेर कुठेही न जाता फ्लोआ टीमच्या माध्यमातून आमच्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना या भाषा शिकण्याची संधी मिळाली, त्याबद्दल मी फ्लोआ टीमचे खूप खूप धन्यवाद मानेल. पुन्हा या भाषे संदर्भात काही शंका असेल तर लगेच त्यांचं आम्हाला मार्गदर्शन मिळतं, त्या शंका सोडवल्या जातात, त्याही बद्दल फ्लोआ टीमचे खूप खूप धन्यवाद मानते मी.
0: वा, आता जाता जाता एक शेवटचा प्रश्न की कुठलीही परकीय भाषा शिकणं आणि कुठल्याही वयोगटात शिकणं हे किती फायद्याचं आहे याबद्दल काय सांगाल?
2: कुठलीही परकीय भाषा शिकणे खरंच ही काळाची गरज ठरलेली आहे, कारण आपण आजूबाजूला पाहिलं तर खूप सारा परीक्षांना आपल्या मुलांना विद्यार्थ्यांना सामोरं जावं लागतं, त्यासाठी परकीय भाषा ही महत्वाचीच आहे. आणि भविष्यामध्ये आमच्यासारखे जे ग्रामीण भागातील जे विद्यार्थी आहेत त्यांच्या माध्यमातून ह्या परकीय भाषा जर त्यांनी शालेय जीवनातच शिकले तर त्यांचा नक्कीच फायदा, त्यांना नोकरी लागताना नोकरी करताना नक्कीच त्याचा फायदा होणार आहे. त्यामुळे ह्या ज्या काही परकीय भाषा आहे त्यांचा जास्तीत जास्त सर्वांनी सराव करून घेणं, त्यांचं ज्ञान उपलब्ध करणं हे सर्व गरजेचं आहे.
0: थँक्यू, आज तुम्हा दोघांशी गप्पा मारून खूप छान वाटलं. आपण दोघांनी इतका वेळ दिला आणि इतक्या छान मनमोकळ्या गप्पा आमच्याशी मारल्या त्याबद्दल तुमचे दोघांचेही मनपूर्वक आभार. सार्थक, तुला सुद्धा भविष्यासाठी खूप खूप शुभेच्छा आणि सीमा मॅडम आपल्या हातून असेच विद्यार्थी घडत राहू अशा सदिच्छा देते आणि आत्तापुरतं इथेच थांबते. धन्यवाद.
2: धन्यवाद मॅडम.
1: धन्यवाद.
0: तर असे कहो, आज आपण गप्पा मारल्या फॉरेन लँग्वेज ऑनलाईन ॲप्लिकेशन्स ह्या कार्यक्रमामध्ये निजणरेश्वर विद्यालय कोकणगाव संगमनेर जिल्हा अहिल्यानगर या ठिकाणचा विद्यार्थी सार्थक पवार आणि त्याच्या शिक्षिका सीमा खताळ मॅडम यांच्याशी. कार्यक्रमात आता वेळ झाली इथेच थांबण्याची, पण तुम्ही ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ.

0: आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता, किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8380016512 आणि 0253527426 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.
3: हिंदी चित्रपट संगीताच्या या कार्यक्रमात हे गीत ऐकणार आहोत मनहर उदास आणि अनुराधा बोडवाल यांच्या आवाजात. गीतरचना आनंद बक्षी यांची, संगीतकार लक्ष्मीकांत पॅरेलाल, आणि हे गीत आहे अमृत या चित्रपटामधलं.

0: व्यवसाय वाढवायचा आहे. विश्वास बँकेचे डेली कलेक्शन व्यवसाय कर्ज, रुपये 5 लाखांपर्यंत असुरक्षित कर्ज आणि रुपये 25 लाखांपर्यंत तारणासह कर्ज सुविधा. रोज थोडा हप्ता भरा आणि व्यवसायाला द्या मोठी झेप. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380016508. मोठा व्यवसाय विश्वास बँकेच्या साथीने.
1: दत्करिस्ता या चित्रपटामधलं आनंद बक्षी यांचं गीत आता ऐकूयात किशोर कुमार यांच्या आवाजामध्ये. या गीताला संगीत दिलं आहे राहुल देव बर्मन यांनी.

0: बँक शैक्षणिक कर्ज नामको विद्या साधना
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती
2: लागू. यांनी गायलेलं आनंद बक्षी यांचं गीत आता ऐकूयात. संगीतकार विजू शाह आणि हे गीत आपण ऐकणार आहोत गुप्त या चित्रपटामधलं.

0: नाशिक मध्ये स्वतःच घर पण लोकेशन स्पेस आणि लाईफस्टाईल सगळं एका ठिकाणी मिळेल का?
1: अरे मिळेल ना, कारण आता आलंय जय डेव्हलपर्सच साई पार्क। घराचं स्वप्न आता होणार पूर्ण, साई पार्क सोबत आयुष्य होणार सुंदर।
0: विहित गावच्या प्राईम लोकेशन मध्ये रेडी पोझिशन 2 BHK,
1: पाथर्डी देवळाली लिंक रोड ची उत्तम कनेक्टिव्हिटी।
0: तेव्हा आजच विजिट करा साई पार्क नाशिक। संपर्क 7378787890।

नमस्कार रसिक श्रोत्यांनो, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. मित्रांनो, मी धनंजय कुलकर्णी आपल्या सर्व रसिक श्रोत्यांचे मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, याद किया दिलने कहां हो तुम, आजच्या या कार्यक्रमात आपण लता मंगेशकर यांच्याबाबतचा एक किस्सा मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. याचं कारण, या आठवड्यातच लता मंगेशकर यांचा जन्मदिवस आहे, 28 सप्टेंबर. तसेच 1 ऑक्टोबर हा संगीतकार सचिनदेव बर्मन यांचा जन्मदिवस आहे. तर या दोन्ही जन्मदिनाच्या निमित्ताने हा या दोघांच्या बाबतचा एकत्रित असा हा किस्सा. मित्रांनो, कधी कधी एखाद्या वाईट गोष्टीमधून देखील चांगल्या गोष्टीची निर्मिती होत असते. आता हेच पाहना, 1957 सालच्या सितारों से आगे या चित्रपटाच्या नंतर लता मंगेशकर आणि संगीतकार सचिनदेव बर्मन यांनी पुढची 4-5 वर्ष एकत्र काहीच काम केले नव्हते. याचं कारण अगदी क्षुल्लक होतं बरं का. याबाबत सिने रसिकांमध्ये कायम चर्चा चालू असते की नेमकं कारण काय होतं लता आणि सचिनदेव बर्मन यांच्या भांडण होण्याचं. खरं तर लता मंगेशकर हा सचिनदेव बर्मन यांचा 50 दशकातील अत्यंत आवडीचा स्वर होता. त्या काळात ते असं म्हणायचे की मला फक्त तुम्ही हार्मोनियम आणि लता मंगेशकर द्या, मी जगातला सर्वोत्तम संगीत, सर्वोत्तम गाणी तुम्हाला करून देतो. आणि त्या काळातली लता मंगेशकर आणि सचिनदेव बर्मन यांची गाणी बघितल्यानंतर तुमच्या असं लक्षात येईल की हे कॉम्बिनेशन खूपच जबरदस्त होतं. ठंडी हवा ये लहरा के आए, चांद फिर निकला मगर तुम न आए, तुम न जाने किस जहां में खो गए, फैली हुई है सपनों की बाहें. ही 50 दशकातील या दोघांची गाणी त्यांच्या कर्तृत्वाची आणि लोकप्रियतेची साक्ष द्यायला पुरेशी आहेत. मग लता मंगेशकर आणि सचिनदेव बर्मन यांच्यात वितुष्ट नेमकं आलं कसं? यातलं एक कारण असं सांगितलं जातं की सितारों से आगे हा जो 1957 सालचा चित्रपट होता, या सिनेमातील एक गाणे लता मंगेशकरने रेकॉर्ड केले होते. पण या गाण्याच्या रेकॉर्डिंगनंतर सचिनदेव बर्मन यांच्या असं लक्षात आलं की गाण्यामध्ये काहीतरी उणीव आहे, कमतरता आहे, कुठेतरी काही मिस होत आहे. म्हणून त्यांनी गाणं रेकॉर्ड झाल्यानंतर लता मंगेशकर यांना पुन्हा बोलावलं आणि सांगितलं, आपल्याला हे गाणं पुन्हा एकदा रेकॉर्ड करावं लागेल. गाण्याचे बोल होते, सैया कैसे धरू धीर, परंतु काही कारणाने लता मंगेशकर या गाण्याच्या रेकॉर्डिंगला येऊ शकले नाहीत. त्या काळात त्या प्रचंड बिझी होत्या, त्यामुळे या सिनेमामध्ये हे पूर्वीचंच रेकॉर्डिंग ठेवावं लागलं. संगीतकार सचिनदेव बर्मन यांना मात्र ही गोष्ट खूपच इन्सल्टिंग वाटली. त्यांनी ताबडतोब लता मंगेशकर यांच्यासोबत काम न करण्याचा निर्णय घेतला. यानंतर पुढची 4-5 वर्ष सचिनदा यांच्याकडे लता अजिबात गायली नाही. उपद्रवी लोकांनी दोघांचे कान भरले, त्यामुळे त्यांच्यातील दुरावा आणखीनच वाढत गेला. याच काळात सचिनदेव बर्मन यांच्याकडे आशा भोसलेवर गात होत्या. आशा भोसले, सुमन कल्याणपूर यांनी या काळात सचिनदाकडे गाणे गायली. पण हे भांडण जे होतं हे मिटलं 1961 साली. पण या मिटलेल्या भांडणामुळे 3 चांगल्या गोष्टी घडल्या बरं का. 2 दिग्गज कलावंत संगीत क्षेत्रामध्ये आले, त्यातील पहिले होते संगीतकार राहुल देव बर्मन. तर हा खूप इंटरेस्टिंग किस्सा आहे की एक तर भांडण कसं मिटलं आणि हे दिग्गज कलाकार कसे गाण्याच्या क्षेत्रामध्ये आले. संगीतकार राहुल देव बर्मन यांचा पहिला चित्रपट होता महमूद यांचा 1961 सालचा छोटे नवाब. खरं तर सचिनदेव बर्मन आणि लताचे त्या काळातील ताणलेले संबंध पाहताना सचिनदेव बर्मन यांच्या मुलाने म्हणजेच RD ने लताकडे ॲप्रोच होणं हेच बऱ्याच जणांना आश्चर्यकारक वाटलं. परंतु RD बर्मन यांनी असं काहीही मनात न आणता ते सरळ लता मंगेशकर यांच्याकडे गेले आणि म्हणाले, मी पहिलाच चित्रपट संगीतबद्ध करतो आहे,
या माझ्या पहिल्या सिनेमासाठी पहिलं गाणं आपण गावं अशी माझी प्रामाणिक इच्छा आहे. लता मंगेशकर लगेच तयार झाल्या आणि रिहर्सलसाठी त्या सचिनदेव बर्मन यांच्या घरी आल्या. हे गाणं होतं मालगुंजी रागातलं घर आजा घिर आई बदरिया सावरिया. पहिल्याच दिवशी लता मंगेशकर जेव्हा रिहर्सल करत होते तेव्हा आतल्या रूममध्ये सचिनदेव बर्मन बसले होते. ते पडद्याच्या मागून लताकडे पाहत होते. लताचे लक्ष जेव्हा पडद्याकडे गेले तेव्हा ती तात्काळ उठली आणि बर्मन यांच्या जाऊन पाया पडली. दोघांमधील मतभेदाचे गिले शिकवे एका क्षणात दूर झाले. दोघांचे डोळे पाण्याने डबडबले होते. एका क्षुल्लक कारणामुळे आपण 3-4 वर्षे एकमेकांपासून दूर होतो, एकत्र काम करत नव्हतो याची जाणीव दोघांना झाली. सचिनदेव बर्मन यांनी लताला आशीर्वाद दिला आणि सांगितलं की माझ्या पुढच्या सिनेमात तू नक्की गाणार आहेस हे लक्षात ठेव. आता 5 वर्षाच्या गॅपनंतर लताने सचिनदाकडे गायलेलं पहिलं गाणं होतं बंदिनी या बिमल रॉय यांच्या चित्रपटातील मोरा गोरा अंग लैले मुहे श्याम रंग दई दे. हे गाणं लिहिलं होतं गीतकार गुलजार यांनी. त्यांनी सिनेमासाठी लिहिलेलं हे पहिलंच गाणं होतं. म्हणजे बघा, लता मंगेशकर आणि सचिनदेव बर्मन यांच्या मतभेदानंतर हे दोन रत्न आपल्याला भारतीय सिनेमात आलेले दिसले. एक होते आरडी बर्मन आणि दुसरे गुलजार. आणि यातली तिसरी एक आनंदाची गोष्ट अशी होती की ज्या गाण्यामुळे लता मंगेशकर आणि सचिनदेव बर्मन यांच्यात वितुष्ट निर्माण झालं होतं ते गाणं सचिनदेव बर्मन यांनी नंतर पुन्हा व्यवस्थित पॉलिश करून आपल्या नवीन चित्रपटात लता मंगेशकर यांच्याकडूनच गाऊन घेतलं. ते गाणं होतं गाईड चित्रपटातील मोसे छल किए जा. म्हणजे बघा, एका वाईट गोष्टीतून किती चांगल्या गोष्टींची निर्मिती होते. मित्रांनो, 28 सप्टेंबर हा लता मंगेशकर यांचा वाढदिवस जन्मदिवस, तर 1 ऑक्टोबर हा संगीतकार सचिनदेव बर्मन यांचा जन्मदिवस. त्यानिमित्ताने त्यांच्यातील दुरावा आणि परत त्याने एकत्र आल्यानंतर केलेलं काम याबद्दल हा किस्सा होता. हा किस्सा तुम्हाला कसा वाटला हे आमच्या रेडिओ विश्वासला नक्की सांगा. मित्रांनो, मी धनंजय कुलकर्णी आज इथेच थांबतो. आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं, तुमचा आवाज. धन्यवाद.

0: आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ती तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, HPT कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंत नगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांदशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजी नगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8300016512, 247626 आणि 75586611 या क्रमांकांवर.
1: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात हे गीत आपण ऐकणार आहोत किशोर कुमार यांच्या आवाजात. शब्दरचना आनंद बक्षी यांची. ऐकूया जागीर या चित्रपटामधलं हे गीत. संगीत दिलं आहे राहुल देव बर्मन यांनी.
2: अरे अरे रे अरे रे रे अरे ये क्या भूल भुलैया रे भाई.

0: तंत्रज्ञानाच्या युगात कम्प्युटरचं उत्तम ज्ञान मिळवायचंय, तर मग MSCIT शिका आणि AI आणि इंटेलिजंट टेक्नॉलॉजी सह प्रॅक्टिकल आणि डिजिटल स्किल शिकण्याची सुवर्ण संधी मिळवा. त्यासाठी जरूर संपर्क साधा एज्युकेअर कम्प्युटर्स, प्रभू अपार्टमेंट, दुर्गा कॅफे जवळ, KBT सर्कल, गंगापूर रोड, नाशिक. संपर्क 9850 84 0520 आणि 9839 52 278.
1: जस्टिस चौधरी या चित्रपटामधलं किशोर कुमार आणि आशा भोसले यांनी गायलेलं इंदिवर ह्यांचं गीत आता ऐकूयात. संगीत दिलं आहे बप्पी लहरी यांनी आणि हे गीत आहे जस्टिस चौधरी या चित्रपटामधलं.

0: अचानक पैशांची गरज आहे पण एफडी मोडायची नाही.
1: मग काळजी कशाची, विश्वास बँकेचं गोल्ड लोन घ्या.
0: काय सुविधा आहेत?
1: फक्त 9% व्याजदर, रुपये 50 लाखांपर्यंत कर्ज आणि गरजेनुसार ओडी अर्थात ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटी अगेन्स्ट गोल्ड लोन.
0: वा, म्हणजे सोनं सुरक्षित आणि पैसा उपलब्ध.
1: विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला अवश्य भेट द्या किंवा कॉल करा 9130002088. विश्वास बँक, प्रत्येक गरजेला.
2: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातलं यानंतरचं गीत आपण ऐकणार आहोत आशा भोसले आणि अशोक खरे यांच्या आवाजात अंजान यांचं गीत दीवाना तेरे नाम का. या चित्रपटामधल्या या गीताला संगीत आहे राम लक्ष्मण यांचं.

0: यार दीदी, यावेळेस मला तुझ्या वहिनीला खूप स्पेशल गिफ्ट द्यायचंय.
1: अरे मग दे ना, एवढा का विचार करतोयस?
0: पण काय द्यायचं तेच समजत नाहीये ना.
1: अरे रेडिओ विश्वास आहे ना,
0: म्हणजे
1: आता बर्थडे असो किंवा अॅनिव्हर्सरी, आपल्या प्रियजनांना आपण रेडिओ विश्वास वरनं शुभेच्छा देऊ शकतो.
0: ते कसं काय?
1: फक्त 500 रुपयांमध्ये आपण या शुभेच्छा देऊ शकतो. तर लगेचच कॉल कर 8380016512 किंवा 8380016500 या नंबरवर.
0: हो.

0: अँड चेक.
1: दुपारचे 2 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM. तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: This hour is brought to you by
3: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar.
2: This hour is brought to you by
4: Vishwas Cooperative Bank.
5: Sanchayat Samruddhi.
6: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.
7: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

0: नमस्कार श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ। आजच्या विश्वास स्पोर्ट्स क्लब कार्यक्रमात मी पत्रकार नाना खरणा आपले स्वागत करतो। श्रोते हो, खेळ म्हटला का त्यात व्यवसाय येत असतो आणि केवळ खेळणं हेच महत्त्वाचं नसतं तर त्यातून वेगवेगळा आपल्याला व्यवसाय मिळत असतो, वेगवेगळा अर्थजनासाठी अनेक वाटा मिळत असतात। त्यातच एक म्हणजे क्रिकेट म्हटलं की अंपायर येतो, त्याचबरोबर स्कोरर येतं, यासारख्या अनेक गोष्टी येतात। या सर्वमध्येच नाशिकचे स्कोरर स्वप्नील खरणार यांना आज आपण आपल्या स्टुडिओमध्ये आमंत्रित केलं आहे। स्कोरर म्हणजे काय आणि त्याच्या भूमिका कशा असतात या आपण जाणून घेणार आहोत। सर नमस्कार।
1: नमस्कार नाशिककर।
0: सर प्रथमतः सांगा की स्कोरर म्हणजे नेमकं काय?
1: सर मी नाशिक क्रिकेट असोसिएशन आणि महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन या दोन्ही ठिकाणी स्कोरिंगचं आणि अंपायरिंगचं काम बघतो। तर जी आपली क्रिकेटची लावी मॅच आहे ती बॉल बाय बॉल काय तिथे काय होत आहे ते नोट करणं याला स्कोरिंग म्हणू शकतो सर आपण। तसंच स्कोरिंगचा रिझल्ट वरती फार इफेक्ट पडतो।
0: बर,
1: जर समजा एखाद्या वेळेस पाऊस आला तर मग पुढे किती रन्स असते, त्यांचा ऍव्हरेज काय, रन रेट काय, सर्व काढण्याचं काम स्कोररचं असतं।
0: बर, पण स्कोरर ही भूमिका बजावताना किती तत्पर राहणं आवश्यक असतं आणि त्याच्यात असं काही शिक्षणाचं विषय असतो का की शिक्षण एक महत्त्वाचं म्हणजे क्वालिफिकेशन त्यासाठी काय आवश्यक असतं?
1: सर तत्परता फार महत्त्वाची आहे, कारण की समजा तुम्ही आता दिवसभर मॅच चालती आणि त्याच्यातले एक जरी बॉल सोडला जिथं एखादा मुवमेंट चेंज होऊ शकतो, जी क्लोज मॅच आहे आणि एखादा जर तुम्ही समजा बॉल घ्यायचा सोडला किंवा मिस केला तुम्ही तो बॉल, तर त्याचा डायरेक्ट इफेक्ट तुमच्या मॅचच्या रिझल्टवरती होऊ शकतो।
0: बरोबर।
1: आणि जसं तुम्ही म्हटले का क्वालिफिकेशन, तर महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन याच्यासाठी दर 2-3 वर्षांनी किंवा दरवर्षी एक एक्झाम भरवत असते। जे हे एक्झाम क्वालिफाय होतील त्यांना वर्षभरासाठी MCAचा स्कोरर म्हणून करू शकता आणि ज्यांनी मागच्या वर्षी चांगलं केलं ते त्यांना पुढच्या वर्षी कंटिन्यू करते।
0: सर स्कोररची भूमिका निवडताना आणखी काय करावं लागतं, किती महत्त्वाचं आहे?
1: सर स्कोरची भूमिका अनुभवताना आपल्याला सगळ्यात आधी प्लेअर आयडेंटिफाय झाले पाहिजे, म्हणजे हा प्लेअर कोण आहे, हा प्लेअर कोण आहे। समजा एखाद्या फिल्डरने कॅच घेतलेला, आपल्या शेजारी तसे फिल्डर असतात कारण त्यांचे नाव सांगण्यासाठी, पण तरी सुद्धा आपल्याला आयडेंटिफाय झाले पाहिजे। अंपायर सोबत आपले चांगले रिलेशन असले पाहिजे, चांगले कोऑर्डिनेट असलं पाहिजे अंपायर सोबत। समजा कधी कधी अंपायर्स ऑन फील्ड अंपायर कधी कधी विसरून जातात किती बॉल झालेले, किंवा कधी असं होतं सर का एखादा असतं समजा शॉर्ट रन झालेले, 2 शॉर्ट रन झालेले, तर आतमधले अंपायर असा कोणताच सिग्नल बनलेला नाही का 2 शॉर्ट रन देण्यासाठी। मग आतले अंपायर एकतर वॉकी टॉकी ओव्हरती सांगतील किंवा काही वेगळी कोण आधी स्कोररला सांगून ठेवतील का बा असे असे जर समजा 2 शॉर्ट रन झाले एकाच बॉलमध्ये तर आम्ही अशी अशी खून करू किंवा तुला कळवू बा।
0: आता प्रत्येक क्षेत्रात आधुनिकता आली, स्कोरर किंवा क्रिकेटच्या या अंपायरिंगच्या क्षेत्रात तुम्ही आधुनिकता काय म्हणता येईल, काय काय आपल्याकडे आधुनिकता आहे का ती आपण वापरतात?
1: सर सर्वात मोठी आधुनिकता म्हणजे क्रिक हिरोज ऍप आहे आणि महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन नुकतंच लॉन्च केलेलं त्यांचं ऍप आहे जे क्रिक हिरोजवरच आणि महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचं दोघांचं मिळून चालतं।
0: मग त्यातला काही असं आधुनिकता म्हणतात तुम्ही आणि तंत्रज्ञान होतं, पण त्याच्यात काही अडचणी येतात, मग अशा अडचणी कशा दूर होतात त्याच्या?
1: सर अडचणी जर बऱ्याच येतात तर अडचणींसाठी त्यांचे हेल्पलाईन नंबर्स असतात, ते हेल्पलाईन नंबरवरती आपण जाऊन संपर्क केला का जी आपली अडचण आहे ती साधारण 24 तासाच्या आत दूर होऊ शकते आपली।
0: स्कोरर बनण्यासाठी क्रिकेटर पाहिजेच का, क्रिकेट खेळायला हवाच का, काय म्हणता येईल याला?
1: याची गरज नाही का सर स्कोरर होण्यासाठी, तुम्ही लेदर बॉलिस क्रिकेट खेळलेले हवी किंवा एकदम प्रोफेशनल क्रिकेट खेळलेले हवी नाही का, पण तुम्हाला जी क्रिकेटची आवड हवी, एक जिद्द हवी। कारण की समजा एखादा व्यक्ती आपण T20चा आजचा जमाना आहे, आपण मॅच किती 2 तास बघतो नंतर सोडून देतो, पण तुम्हाला जेव्हा तुम्ही ऍक्च्युअल स्कोरिंग करता तेव्हा तुम्हाला मॅच स्टार्ट व्हायच्या आधीपासून तुम्हाला प्लेयरांचं नॉमिनेशन करायचं असतं आणि मॅच संपल्यानंतर सुद्धा तुम्हाला रिझल्ट लिहायचा असतो, कोणी काय केलं कोणी काय नाही केलं, याच्यासाठी भरपूर पेशन्स लागतात। म्हणून मी असं म्हणेल का स्कोरर होण्यासाठी तुम्ही असं गरज नाही का लेदर बॉलचं क्रिकेटच खेळले पाहिजे, फक्त तुमच्यामध्ये क्रिकेटबद्दल अपार प्रेम हवं, अपार ओढा हवा।
0: आपल्या विषय काय सांगता येईल का आपण स्कोरर म्हणून कसे इकडे वळाला?
1: सर कसं आहे, मी NDCA मॉर्निंग येथे प्रॅक्टिस करायचो, एक दिवशी काय आलेलं, आधी मी अंपायरिंग करायचो, अंपायरिंगची सुरुवात सांगतो। अंपायरिंगला काय झालेलं, एक अंपायर कमी पडत होता आतमध्ये, तर मग माझी बहिणीने आधी सांगायला का बा तिला सरांनी सांगितलं का एक अंपायर कमी पडतोय, माझी बहीण मला सांगायला आली का दादा एक अंपायर कमी पडतोय म्हणे, आपल्याला एक अंपायर हवाय, म्हटलं ठीक आहे मग मी करतो, म्हटलं म्हणजे तुला एक्सपिरियन्स नाही, म्हटलं काही नाही, म्हटलं करून टाकू पहिल्यांदा। मग हळूहळू असे अंपायरिंग, पहिले अंपायरिंग केली, पहिली मॅच केली, मग त्याच्यानंतर पहिली मॅचला इंटरेस्ट वाटलं, चांगलं वाटलं, थोडं जमतं, उन्हात जमतं काही हरकत नाही. मग दुसरी मॅच केली, मग हळूहळू करत करत तीन चार मॅचेस केल्या. मग ते अंपायरिंग करता करतात आपल्याला जे लोकल मॅचेस असतात तिथे आपल्याला स्कोरिंग करावी लागते. याचा फायदा असा झाला सर का, मला क्रिकेटचं जवळपास बऱ्यापैकी नॉलेज येऊन गेलं त्याच मॅचेस मध्ये, आणि त्याचा फायदा मला पुढे स्कोरिंगला झालेला. आणि मग बऱ्याचशा मॅचेस केलं त्याच्यानंतर, मग ऍड आले नाही काही का एमसीए स्कोरर्सची एक्झाम आहे, ते एक्झामला बसलेलो आणि महाराष्ट्रात मी 11वा आणि नाशिक मध्ये पहिला होतो त्या वर्षी.
0: अरे वा, क्या बात आहे.
1: आताच 2025 ची लेटेस्ट एक्झाम.
0: पण आपण क्रिकेट पण खेळला आहात का?
1: हो सर, खेळलेलो आहे. मी डिस्ट्रिक्ट खेळलेलो, इन्व्हिटेशन मॅचेस खेळलेलो आहे आणि स्टेटला प्रोबेबल पण होतो सर.
0: जर आपण क्रिकेट खेळला आहे तर आपल्याला पण असं वाटलं होतं कधी आपण अंपायरिंग करू किंवा स्कोरर म्हणून ही भूमिका बजावू?
1: नाही सर, ऍक्च्युली खेळताना तर कधीच वाटलेलं नव्हतं, खेळताना हा दृष्टिकोनच नव्हता कधी का. जेव्हा खेळत होतो तेव्हा फक्त खेळायचं म्हणून, एक आनंदासाठी खेळायचं म्हणून खेळत होतो, किंवा फक्त ऍज अ प्लेअर म्हणून आपला करिअर बघत होतो तेव्हा.
0: बहुतेक वेळेस आपण बघतो की मला सचिन व्हायचं, मला विराट कोहली व्हायचं, मला ऋतुराज गायकवाड व्हायचं. जे उच्चस्तरीय क्रिकेटपटू घडले त्यांना डोळ्यासमोर ठेवून जे नवखे क्रिकेटपटू इथे मैदानात उतरत असतात आणि त्यांचं स्वप्न कदाचित साकार नाही झालं तर ते एक ह्याच्यात जातात की त्यांना वाटतं की नाही मी क्रिकेट खेळलं नाही पाहिजे, सोडून दिलं पाहिजे. पण आपल्याला काय वाटतं का क्रिकेटमध्ये अशा कोणत्या व्यावसायिक क्षेत्र आहे का त्याच्यात तुम्ही क्रिकेटपटू क्रिकेटचा आनंद घ्याच परंतु तुम्ही त्याच्यातून दुसरीकडे वळू शकतात, म्हणजे तुम्ही जसं स्कोरर तर सांगताय तसं असं काही आपण सांगता येईल का?
1: हो सर, आता भारतात जवळपास 150 कोटी लोकसंख्या आहे सर.
0: बरोबर.
1: यातले फक्त 11 जण भारतीय संघात खेळतात.
0: बरोबर.
1: प्रत्येक आई वडिलांचं स्वप्न असं असतं का माझ्या मुलाने त्या 11 मध्ये असावं, त्यासाठी ते प्रयत्न करत असतात. आणि हे शक्यच नाही का 11 काढणार आहे फक्त आणि एवढे जण एफर्ट घेऊ राहिलेत. मग बऱ्याचशा मुलांचं वय वाढतं आणि ते मग तरी खेळत राहतात. त्यांना आतून एक फिलिंग येत असते का बाबा आपलं करिअर संपलेलं आहे, पण आता ते ऑलरेडी अभ्यास सोडून आलेले असतात, शिक्षण सोडून आलेले असतात, मग त्यामुळे इथून ते परत पण जाऊ शकत नाही. मग अशा मुलांसाठी सर स्कोरिंग झालं, अंपायरिंग झालं किंवा ग्राउंड स्टाफ, आपण समजतो ग्राउंड स्टाफ हा लोअर दर्जाचा जॉब आहे, पण असं काही नाही. आजकाल ग्राउंड मध्ये लोकांना पण बरेचसा पगार चांगला असतो आणि माझ्यामध्ये कोणतंच काम कमी नाही का सर.
0: बरोबर. काम करणाऱ्याला का कोणतंही काम,
1: काम करणाऱ्याला कोणतंच काम कमी नाही.
0: बरोबर, तुमचं म्हणणं बरोबर. आता आपण जे नवतरुण काही बेरोजगार पण असतात की त्यांना शिक्षण झाल्यावर काय करावं, आणि काही असे पण असतात की फक्त शिकतात परंतु कोण नोकरी धंदा करणारे असे पण कमी असतात किंवा त्यांची इच्छा असते, त्याबद्दल आपण काय सांगू शकतो?
1: आपल्याकडे कसं आहे सर, पॅरेंटल केअर आहे ना जास्त आढळते नाही का पालकांमध्ये का, नाही बाबा तू अभ्यासच करतोय ना मग फक्त अभ्यासच कर, बाकी दुसरीकडे कुठेच लक्ष देऊ नको किंवा पैसे कमवायला जाऊ नको. हे जे बाहेरचे युरोपियन कंट्री सर तिकडे कसं असतं, एकदा मुलांनी 18 वय ओलांडलं का यानंतर त्याला पार्ट टाइम का होईना जॉबला कुठेतरी पाठवता.
0: बरोबर.
1: यासाठी पाठवत नाही का त्याच्या आई वडिलांना त्याच्या पैशाची गरज आहे, यासाठी पाठवता का त्याने स्वतःच्या पैशाचा मॅनेजमेंट केलं पाहिजे.
0: बरोबर.
1: यासाठी पाठवता का तू स्वतःच्या पायावरती आत्तापासूनच उभं राहायला शिकला पाहिजे सर.
0: बरोबर.
1: आणि आपल्या इकडं तुम्ही म्हणाले का शिक्षणामुळे नाही का, आता बरेचसे तरुण असे पण आहे का जे शिकता पण त्यांची परिस्थिती हालाकीची इतकी असते का त्यांना फक्त शिक्षण नाही करतायत, त्यांना साईड बाय साईड काही जॉब करावा लागतो, त्यासाठी अंपायरिंग आणि स्कोरिंग बेस्ट आहे सर.
0: बरोबर. पण यासाठी मग थोडं तुम्हाला असं वाटतं का अंपायरिंग करताना स्टॅमिना पण तेवढाच महत्वाचा आहे आणि स्कोरर म्हणून सुद्धा तुमचं एक नजर पण तेवढीच महत्वाची?
1: नक्कीच सर. सर स्कोरर म्हणून तुमची तत्परता हवी, नंतर एकाग्रता हवी, कारण की जर एखादा जरी बॉल तुमच्याकडनं मी जाला तर मी मगाशी बोलल्याप्रमाणे त्याचा पूर्ण रिझल्ट मॅच वरती पडू शकतो. आणि जर समजा कोणाकडून होऊ नये असं, जर समजा तुमच्याकडून असं काही झालं आणि चांगल्या मॅचचा जर रिझल्ट खराब झाला तर तुमचा डायरेक्ट परिणाम त्याच्या करिअरवरती पडू शकतो सर, पुढे स्कोरिंग करिअरवरती किंवा अंपायरिंग करिअरवरती.
0: बरोबर. म्हणजे कोणताही जॉब सोपा नाही,
1: कोणताच जॉब सोपा नाही सर. आता तुम्ही मगाशी म्हणाले अंपायरिंगचं, जर समजा तुम्हाला 9 ते 5 ग्राउंड वरती उभं राहायचं हे फार मोठं आहे ना सर, म्हणजे त्याच्यासाठी चांगलाच फिटनेस लागतो नाही का. आमच्या नाशिक मध्ये असे बरेचसे व्यक्ती ज्यांनी 50 ओलांडली तरी ते अंपायरिंग करताय सर, त्यांचं गायधनी सर घ्या, केतकर सर घ्या, आमच्या नाशिकचे आहेत सर ते, त्यांनी 50 ओलांडली तरी ते आज 9 ते 5 ग्राउंड वरती थांबता अंपायरिंग करता, त्यांच्या फिटनेस सारखा फिटनेस असणं गरजेचं आहे. आणि आजकालच्या मुलांमध्ये सर लवकर थकता नाही का ते?
0: बरोबर,
1: त्यांना यांचे उदाहरण घेता येते.
0: एकदम बरोबर सर, तुम्ही आमच्याशी आज गप्पा मारल्यात. आणि स्कोरर हा जॉब सुद्धा क्रिकेटमध्ये तेवढाच महत्वाचा आहे. आणि तुम्ही क्रिकेट खेळा, पण क्रिकेट खेळताना तुम्ही इतर क्षेत्रांकडे पण लक्ष द्या. प्रत्येक क्रिकेटमध्ये प्रत्येक क्षेत्रामध्ये तुम्हाला जॉब आहे, आणि तो करण्याचा प्रयत्न केला तर तुमचं जीवन नक्कीच यशस्वी होईल. आपण फक्त सचिन तेंडुलकर, विराट कोहली किंवा जे आताचे युवा खेळाडू असं घडण्याचाच प्रयत्न करा, प्रयत्न करू नका असं नाही. पण जर आपण स्वतःला ओळखा कमी कुठपर्यंत पोहोचू शकतो, आणि त्याच्यानंतर आपण आपल्या व्यवसायाकडे वळायला हरकत नसावी. आज तुम्ही आमच्याशी गप्पा मारलं, त्याबद्दल धन्यवाद. चला तर श्रोते, ऐकत राहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.

0: नमस्कार, मी डॉक्टर विजय सूर्यवंशी बोलतोय. आपण ऐकताय रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: एस पी बालसुब्रमण्यम आणि चित्रा के एस यांनी गायलेले गीत आता ऐकणार आहोत. पी के मिश्रा यांची गीतरचना, संगीतकार ए आर रहमान.

0: हे गीत होतं चोर चोर या चित्रपटामधलं.
1: शिक्षण अर्धवट राहिलंय, शाळा सोडावी लागली, तर आता शिक्षण पूर्ण करण्याची संधी पुन्हा तुमच्या दारी आली आहे. रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ आणि श्री एपी पटेल हायस्कूल पंचवटी नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने विशेष उपक्रम.
2: महाराष्ट्राचे रहिवासी असलेल्या उमेदवारांना फॉर्म नंबर 17 द्वारे खासगी उमेदवार म्हणून 10वीची परीक्षा देण्याची संधी. यासाठी
1: 5वी किंवा 8वी उत्तीर्ण असणे आवश्यक. परीक्षेच्या वेळी वय किमान 14 वर्ष पूर्ण असावे. उमेदवार कोणत्याही नियमित शाळेत प्रवेशित नसावा. नोंदणी प्रवेश प्रक्रिया उमेदवाराच्या मूळ शाळेमार्फत पूर्ण करावी. नोंदणी प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्वावर केली जाईल. प्राप्त होणाऱ्या नोंदणीपैकी पहिल्या 20 पात्र उमेदवारांची निवड केली जाईल. या उमेदवारांना श्री एपी पटेल हायस्कूल तर्फे 10वीच्या परीक्षेसाठी मोफत मार्गदर्शन वर्ग देण्यात येतील.
2: नोंदणीची अंतिम तारीख 30 सप्टेंबर 2026,
1: म्हणून विलंब न करता आजच नोंदणी करा. अधिक माहितीसाठी संपर्क 8300.
0: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात हे गीत ऐकणार आहोत अमित कुमार, महेंद्र कपूर, अनुराधा पौडवाल आणि अलका याज्ञिक यांच्या आवाजात. आनंद बक्षी यांची गीतरचना, संगीतकार लक्ष्मीकांत प्यारेलाल. आणि हे गीत आहे ऑलराऊंडर या चित्रपटामधलं.

0: मुलांचं शिक्षण, व्यवसायाची संधी किंवा अचानक आलेली गरज, आता पैशांसाठी थांबू नका. विश्वास बँकेचे गोल्ड लोन फक्त 9% व्याजदरानं, रुपये 50 लाखांपर्यंत कर्ज सुविधा, तसंच ओडी फॅसिलिटी अगेन्स्ट गोल्ड लोन उपलब्ध. सोन्याला द्या मूल्य, स्वप्नांना द्या गती. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला जरूर भेट द्या किंवा कॉल करा 91300-20888 या क्रमांकावर. विश्वास बँक, विश्वासाचं सोन्यासारखं नातं.
1: हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात यानंतर संगीत ऐकूयात. आनंद बक्षी यांची गीतरचना ऐकूया मोहम्मद रफी यांच्या आवाजामध्ये. संगीत दिलं आहे लक्ष्मीकांत पॅरेलाल यांनी आणि हे गीत ऐकूयात आप आय बहार आई या चित्रपटामधलं.

0: आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
3: अनवर यांनी गायलेलं आनंद बक्षी यांचं गीत आता ऐकूयात. गीताला संगीत आहे लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचं.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाहपूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 02352 47 2626 किंवा 8300 16512 ह्या क्रमांकावर.
2: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आता ऐकूयात डावपेच या चित्रपटामधलं गीत. इंदिवर यांचं गीत ऐकूया शैलेंद्र सिंग यांच्या आवाजात. गीताला संगीत दिलंय अन्नू मलिक यांनी.
3: जय सिया राम.

कार्यक्रमात यानंतर ऐकूयात अनुराधा पौडवाल आणि महेंद्र कपूर यांनी गायलेलं अंजान यांचं गीत माँ बेटी या चित्रपटामधलं. गीताला संगीत दिलं आहे आनंद मिलिंद यांनी.

0: दातांच्या आरोग्यासाठी विश्वासाचं नाव म्हणजेच डॉक्टर भूषण सुभाष सोनवणे डेंटल सर्जन यांचे माऊली डेंटल क्लिनिक. येथे डेंटल इम्प्लांट, रूट कॅनल, दातांची सफाई, एक्सरे आणि इतर कृत्रिम दातांची सुविधा उपलब्ध. पत्ता: ग्राउंड फ्लोर गॅलेक्सी प्राइड जेल रोड वॉटर टँक जवळ इंगळे नगर नाशिक. वेळ: सकाळी 10 ते 2 आणि संध्याकाळी 4 ते रात्री 9. अहो मग वाट कसली पाहताय, आताच संपर्क करा 9420457.
1: कार्यक्रमात आता ऐकूयात दामन और आग या चित्रपटामधलं गीत. हसरत जयपुरी यांच्या गीताला संगीत आहे शंकर जयकिशन यांचं आणि हे गीत ऐकूयात लता मंगेशकर यांच्या आवाजात.

0: दातांच्या आरोग्यासाठी विश्वासाचं नाव म्हणजेच डॉक्टर भूषण सुभाष सोनवणे डेंटल सर्जन यांचे माऊली डेंटल क्लिनिक. येथे डेंटल इम्प्लांट, रूट कॅनल, दातांची सफाई, एक्सरे आणि इतर कृत्रिम दातांची सुविधा उपलब्ध. पत्ता: ग्राउंड फ्लोर गॅलेक्सी प्राइड जेल रोड वॉटर टँक जवळ इंगळे नगर नाशिक. वेळ: सकाळी 10 ते 2 आणि संध्याकाळी 4 ते रात्री 9. अहो मग वाट कसली पाहताय, आताच संपर्क करा 9420457
1: तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
2: अगं मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
1: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
2: अगं अजिबातच नाही, फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
1: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
2: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
1: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
2: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
1: अधिक माहितीसाठी संपर्क 8380016500 आणि 8380.
3: कार्यक्रमात हे गीत ऐकूया. मॉम की गुडिया या चित्रपटामधलं मोहम्मद रफी यांच्या आवाजातलं आनंद बक्षी यांचं गीत. संगीत दिलं आहे लक्ष्मीकांत पॅरेलाल यांनी.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: दुपारचे 3 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: This hour is brought to you by
3: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar.
2: This hour is brought to you by
4: Vishwas Cooperative Bank.
5: Sanchayat Samruddhi.
6: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
7: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही, त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।

आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ती तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, HPT कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंत नगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांदशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजीनगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8300016512, 247626 आणि 75586611 या क्रमांकांवर.

0: बँक शैक्षणिक कर्ज नामको विद्या साधना
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300016512 आणि 0253527426 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.

0: नाशिक मध्ये स्वतःचं घर पण लोकेशन स्पेस आणि लाईफस्टाईल सगळं एका ठिकाणी मिळेल का?
1: अरे मिळेल ना, कारण आता आलंय जय डेव्हलपर्सच साई पार्क। घराचं स्वप्न आता होणार पूर्ण, साई पार्क सोबत आयुष्य होणार सुंदर।
0: विहित गावच्या प्राईम लोकेशन मध्ये रेडी पोझिशन 2 BHK,
1: पाथर्डी देवळाली लिंक रोड ची उत्तम कनेक्टिव्हिटी।
0: तेव्हा आजच विजिट करा साई पार्क नाशिक, संपर्क 7378787890।

शेती म्हणजे समृद्धी, शेती म्हणजेच संपत्ती. येत्या खरीपाच्या हंगामात याच शेतीतून सोनं पिकवण्यासाठी घेऊन येत आहोत कृषी विशेष कार्यक्रम पीक उत्पादन वाढीची पंचसूत्री. सादर करते आहेत डॉक्टर कल्याण पांडुरंग देवळाणकर. जरूर ऐका दर गुरुवारी सकाळी 7:50 आणि पुनःप्रसारण दर सोमवारी सकाळी 7:50 फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनल वर.

ऋषिराज रिव्हिएरा, स्पेशियस अँड लक्झरियस फ्लॅट, 2380 स्क्वेअर फीट, प्रशस्त लिव्हिंग रूम, मॉडर्न इंटिरियर, उत्तम व्हेंटिलेशन, मॉड्युलर किचन, सुरक्षित आणि शांत परिसर. संपर्क प्रताप शिंदे 9921661955 किंवा 8668912445. तुमच्या स्वप्नातील घर आजच स्वतःचे करा.

0: रेडिओ विश्वास
1: टाइम चेक टाइम चेक।
2: दुपारचे 4 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM, तुमचं जगणं तुमचा आवाज।
3: This hour is brought to you by
4: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar.
3: This hour is brought to you by
5: Vishwas Cooperative Bank.
6: Sanchayat Samruddhi.
7: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
8: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही, त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।
9: काय ग सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
10: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली।
9: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
10: अगं अजिबातच नाही, फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात।
9: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
10: नक्की दे, कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे।
9: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता।
10: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात।
9: अधिक माहितीसाठी संपर्क 8300016500 आणि 8300016।
11: नमस्कार, आपण ऐकताय रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
12: नमस्कार, मी अनघा। वर्षा गीते या माझ्या कार्यक्रमाच्या आजच्या भागात आपलं सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत। आजचे आपले गीत हे कलाकाराच्या हळुवार मनाची घालमेल व्यक्त करणारी एक कविता आहे। ही कविता लिहिली आहे कवी आरती प्रभू अर्थात चिंत्र्यन खानोलकर यांनी। कवितेचं शीर्षक आहे ये रे घना नाव घाल माझ्या मना। या कवितेत कवीने मेघांना तृषार्त झालेल्या मनाला न्हाऊ घालण्यासाठी, विसावा मिळण्यासाठी, तहानलेल्या मनाला शांतवण्यासाठी येण्याची विनवणी केली आहे। व्यावहारिक जगात कोमिजलेल्या कवी मनाला वाऱ्याची हलकी जुळूक, पावसाची हलकी सर हवी आहे। त्यासाठी कवीने त्या घनाला, त्या मेघाला येण्याची विनवणी केली आहे। माझं कलासक्त मन, माझं कलाकाराचं मन, त्याच्या भावना फुलासारख्या नाजूक आहेत, पण हा व्यवहाराचा कठोर वारा त्याला चुरगाळू बघत आहे। मी खरं तर त्याला खूप जपून, मनाच्या अगदी आतल्या कोपऱ्यात जपून ठेवलं आहे। त्याला बाहेरही पडू देत नाही, मोकळेपणाने वावरू देत नाही, पण नको नको म्हणतानाही त्याच्या कलेचा गंध रानावनात लोकांमध्ये पसरला आहे। कधी कधी वाटतं हा व्यवहार, हे घरदार सांभाळण्यासाठी करावी लागणारी यातायात टाकून द्यावी आणि मनसोक्त नाचावं, मनसोक्त बागडावं। नाईलाजाने मी मनाला आवरून धरतो, पण हा मनमोर भरारी घेऊन रानावनात जातोच। मी तरी किती नको नको म्हणून आवरून धरू या मनाला, कितीही नाही म्हटलं तरी या कलाकार मनाच्या कलेचा वेणू दूरवर जाऊन वाजणार आहे। हा सोसाट्याचा वारा, कलेच्या जगात नेणारा हा सोसाट्याचा वारा मला रसपान करण्यासाठी बोलावत आहे। अशा प्रकारे व्यावहारिक जगात अडकलेल्या कवी मनाला मिळणारी कलेची साध, त्याची होणारी घालमेल, मनात हळुवार जपलेली कला, न टाळता येणारी व्यावहारिकता आणि दूर कलेच्या जगात जाण्याची ओढ, हे सर्व कवीने या कवितेत व्यक्त केले आहे। तर ऐकूया ये रे घना ही कवी आरती प्रभू यांनी लिहिलेली कविता, ज्याला संगीत दिलं आहे श्री हृदयनाथ मंगेशकर यांनी आणि गायले आहे आशा भोसले यांनी। आज आपल्यासमोर हे गीत सादर करीत आहेत सौ अनघा निमगावकर।

तर श्रोते हो, हा होता आपला आजचा कार्यक्रम. मी अनघा आजच्या दिवसापुरती तुमची रजा घेते. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.

0: फळ विक्रेते, भाजी विक्रेते, फुल विक्रेते, किराणा दुकानदार, चहाची टपरी किंवा पान सेंटर, तुमचा व्यवसाय रोज चालतो, रोज पैसे फिरतात, मग तुमच्यासाठीच विश्वास बँकेची खास डेली कलेक्शन व्यवसाय कर्ज योजना, रुपये 5 लाखांपर्यंत असुरक्षित कर्ज सुविधा, रुपये 1 लाख कर्जासाठी रोज फक्त 108 रुपये भरून व्यवसायाला द्या नवी झेप. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला नक्की भेट द्या किंवा कॉल करा 91-300-2888 या क्रमांकावर. विश्वास बँक, छोट्या व्यवसायांना मोठी ताकद.
1: तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास आणि तुमच्या सोबत मी आहे स्वाती. 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. ऐकत रहा रेडिओ विश्वास. हिंदी चित्रपट संगीताच्या या कार्यक्रमात आता आपण ऐकणार आहोत आखरी रस्ता या चित्रपटामधलं आनंद बक्षी यांचं गीत, मोहम्मद अजीज आणि एस जानकी यांच्या आवाजात. संगीत दिलं आहे लक्ष्मीकांत पॅरेलाल यांनी.
2: ओके ओके, आय टेल यू अ स्टोरी बट यू हॅव टू सिंग विथ मी. रेडी, 1, 2, 3, 4.

0: यार दीदी, यावेळेस मला तुझ्या वहिनीला खूप स्पेशल गिफ्ट द्यायचंय.
1: अरे मग दे ना, एवढा का विचार करतोयस?
0: पण काय द्यायचं तेच समजत नाहीये ना.
1: अरे रेडिओ विश्वास आहे ना,
0: म्हणजे
1: आता बर्थडे असो किंवा अॅनिव्हर्सरी, आपल्या प्रियजनांना आपण रेडिओ विश्वास वरनं शुभेच्छा देऊ शकतो.
0: ते कसं काय?
1: फक्त 500 रुपयांमध्ये आपण या शुभेच्छा देऊ शकतो. तर लगेचच कॉल कर 8380016512 किंवा 8380016500 या नंबरवर.
0: हो लगेचच कॉल करतो.
2: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आता आपण ऐकणार आहोत अनुराधा पौडवाल यांनी गायलेलं हे भक्तिगीत, समीर यांची गीतरचना, संगीतकार लक्ष्मीकांत पॅरेलाल.

0: शाळा सोडावी लागली तर आता शिक्षण पूर्ण करण्याची संधी पुन्हा तुमच्या दारी आली आहे. रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ आणि श्री एपी पटेल हायस्कूल पंचवटी नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने विशेष उपक्रम.
1: महाराष्ट्राचे रहिवासी असलेल्या उमेदवारांना फॉर्म नंबर 17 द्वारे खासगी उमेदवार म्हणून 10वीची परीक्षा देण्याची संधी. यासाठी
0: 5वी किंवा 8वी उत्तीर्ण असणे आवश्यक. परीक्षेच्या वेळी वय किमान 14 वर्ष पूर्ण असावे. उमेदवार कोणत्याही नियमित शाळेत प्रवेशित नसावा. नोंदणी प्रवेश प्रक्रिया उमेदवाराच्या मूळ शाळेमार्फत पूर्ण करावी. नोंदणी प्रथम येणाऱ्या प्रथम प्राधान्य या तत्वावर केली जाईल. प्राप्त होणाऱ्या नोंदणीपैकी पहिल्या 20 पात्र उमेदवारांची निवड केली जाईल. या उमेदवारांना श्री एपी पटेल हायस्कूल तर्फे 10वीच्या परीक्षेसाठी मोफत मार्गदर्शन वर्ग देण्यात येतील.
1: नोंदणीची अंतिम तारीख 30 सप्टेंबर 2026.
0: म्हणून विलंब न करता आजच नोंदणी करा. अधिक माहितीसाठी संपर्क 83800.
2: कार्यक्रमातलं हे गीत ऐकूया वर्मा मलिक यांचं आशा भोसले यांच्या आवाजात. मुजरिम चित्रपटामधल्या या गीताला संगीत आहे सोनिक ओमी यांचं.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 02352 47 26 26 किंवा 8800 16512 ह्या क्रमांकावर.
2: दुश्मन या चित्रपटामधलं कुमार सानू यांनी गायलेलं गीत आता ऐकूयात. आनंद बक्षी यांची गीतरचना आणि गीताला संगीत आहे उत्तम सिंग यांचं.

0: तुमच्या मुलाचं स्वप्न आयआयटी मध्ये जाण्याचं आहे की डॉक्टर बनण्याचं?
1: भारतातील नामांकित जेईई आणि नीट कोचिंग ब्रँड पेस आता आपल्या नाशिक मध्ये,
2: आणि तेही अशोक स्तंभ आणि नाशिक रोड येथे.
1: जोशीज इंजिनिअरिंग क्लासेसचा प्रदीर्घ अनुभव
2: आणि पेसचे दर्जेदार मार्गदर्शन
1: म्हणजे यशाच्या दिशेने पडणारे खात्रीशीर पाऊल. जेईई, नीट, सीईटी आणि फाउंडेशनच्या उत्कृष्ट तयारीसाठी जोशीज क्लासेस घेऊन आले आहे पेस आयआयटी अँड मेडिकल.
2: आता नाशिकच्या विद्यार्थ्यांना मिळणार पेसची उत्तम तयारी जोशीज क्लासेसच्या अतूट विश्वासासोबत.
1: ऍडमिशन आणि अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा 9146773425.

0: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचा जगणं तुमचा आवाज. मी मोहना कारखानीस सिंगापूर इथून बोलते. चला जाऊया या कार्यक्रमात. आता आपण भेट देत आहोत दक्षिण कोरिया देशातील सोल या राजधानीला. कोरियाच्या भटकंतीवरील आजचा हा चौथा भाग आहे. मंडळी, सोलला विमानतळावर पोचल्यावर पहिली धाव घ्यावी लागते ती टॅक्सी पकडायला. जवळच टॅक्सी स्टँड असतो म्हणजे विमानतळाच्या जवळ, पण इथे सगळे शिस्तीत चाललेले असते त्यामुळे घाबरून जायचं कारण नसते. आपण बुकिंग केल्यावर लहान मोठ्या टॅक्सीज रांगेत आपल्या समोर येतात. आम्ही टॅक्सी आधीच बुक केली होती त्यामुळे टॅक्सी आमच्यासाठी तयारच होती. आम्हाला भेटलेला टॅक्सी ड्रायव्हर हुशार होता. काळ्या सूटमध्ये कोणत्याही कंपनीचा अधिकारी असल्यासारखा दिसत होता आणि त्याचे बोलणे वागणेही अगदी व्यावसायिक वाटले. त्याने इंग्रजीत पण वेगळ्या बोलीत ॲक्सेंटमध्ये म्हणजे कोरियन ॲक्सेंटमध्ये बोलायला सुरुवात केली. त्याच्या बोलण्यात त्याच्या देशाबद्दलचा अभिमान अगदी जाणवत होता. आम्ही लोटे हॉटेलचे बुकिंग केले होते तर लोटे हॉटेलला पोचण्याआधी त्याने आपल्या बोलण्यातून कोरियाची बरीच माहिती सांगितली. या माहितीचा गोषवारा इतकाच की सध्या कोरियातही महागाईचा तडाखा बसत आहे. घरात दोघं कमावती असली तरी जेमतेम खर्चाचा ताळमेळ बसतो. त्याची मुलं कॉलेजमध्ये शिकली होती, त्यांना हवे ते कॉलेज देऊन शिक्षण करून ते आता नोकरीला लावून बाकी खर्च पुरवून तो आता रिटायर झाला होता, पण टॅक्सी चालून आणखी काही एक्स्ट्रा कामे करत होता. अचानक हे सांगताना आम्हाला त्याने आपले वय आमचे वय विचारले. आपल्याला हे जरा ऐकून चमत्कारिक वाटते पण त्याच्यात त्यांना काही वाटत नाही, ही कदाचित त्यांची संस्कृती असेल. त्याचे स्वतःचे वय त्याने 70 सांगितले आणि आपण 72 किंवा 75व्या वर्षी रिटायरू असेही घोषित करून टाकले. आम्ही त्याचे प्लॅन ऐकत असतानाच गाडी लोटेजवळ हॉटेल लोटेजवळ जाऊन पोचली. आता तो शनिवार होता आणि संध्याकाळची वेळ होती, अंधुक उजेड होता आणि आमच्या लक्षात आले की हॉटेल अगदी शहराच्या मध्य भागात होते. तिथली टापटीप स्वच्छता उठून दिसत होती. बाहेर काही हौशी पर्यटक कट्ट्यावर किंवा बाकड्यावर बसलेले होते. बाहेरून हॉटेल कसे दिसत असेल याचा विचार करत असतानाच हॉटेलमध्ये पाऊल टाकले आणि वातावरण इतके अप्रतिम की अगदी स्वर्गात उतरल्यासारखे वाटले. नंतर आम्ही आमच्या खोलीवर गेलो. तिथे प्रत्येक ठिकाणी कोरियन लोकांची सभ्यता आणि त्यांची आपलेपणाची वागणूक लक्षात ठेवण्यासारखी होती. शनिवारनंतर रविवार उजाडला आनंदाचा दिवस घेऊनच. मग आम्ही रविवारी मार्केटमध्ये फेरी मारली. रविवार खरं तर सुट्टीचा दिवस, पण इथे अगदी गर्दी कमी असते, दुकानंही तुरळक उघडी असतात. हा भारतात आणि कोरियात फरक जाणवतो. भारतात रविवार किंवा सुट्टीच्या दिवशी दुकानात भरपूर गर्दी असते आणि त्यामुळे भारतातील दुकानदारही पैसे कमवणे सोडत नाहीत, तेवढी मेहनतसुद्धा घेतात. इथल्या दुकानात मात्र ही जी वागणूक आहे ती वेगळी वाढवली. खाण्यापिण्याची दुकानं मात्र सर्रास उघडी होती आणि लोक मजेत लंच घेत होते किंवा काही खात पीत होते. रविवारी संध्याकाळी आम्ही हॉटेल लोटेमध्येच डिनर घेतले, पण स्थानिक लोक आणि पर्यटक मजेत खाताना आणि गप्पा मारताना दिसले. ही गर्दी अतिशय आधुनिक वाटली त्यांच्या कपड्यांवरून, त्यांच्या धावपळीवरून. आता दुसऱ्या दिवशी नोकरीसाठी ऑफिस गाठायला पळणारे तरुण तरुणी दिसली तरीही आजूबाजूला निवांत हात हातात घालून फिरणारी तरुण मंडळी दिसली. इथल्या मुलांचे आणि मुलींचे दिसणे मला मात्र एकसारखे वाटले. विशेषतः मुलींच्या चेहऱ्यावर सौंदर्य प्रसाधनांचा खूप मारा दिसला. जवळच पॅलेस होता म्हणजे राजवाडा होता, तिथे तर सर्व प्रकारची गर्दी उसळलेली दिसली. इथल्या राजवाड्यांचे वैशिष्ट्य म्हणजे भरपूर जागा, मोठी पटांगणं आणि गंमत म्हणजे पारंपरिक पोशाख घालून फिरणारी कपल्स, तरुण तरुणी मोठ्या प्रमाणात दिसली, त्यामुळे मलाही खूप उत्साह आला, अंगात संचारला. मग आम्ही म्हणजे मी आणि संजय कारखानीस यांनी जवळच्या दुकानात जाऊन पारंपरिक पोशाख घातला, ज्याला स्थानिक भाषेत केन बॅग म्हणतात. आम्ही दोघांनी खूप फोटो काढले. हे पोशाख तुम्हाला सांगते राजवाड्याजवळच्या रस्त्यांवर असलेल्या अनेक दुकानातून मिळतात. शिवाय गंमत म्हणजे मी हा पोशाख भाड्याने घ्यायला गेले तेव्हा एक केशभूषा करणारी वयस्कर बाई तिथे होती. असो, ही माझी केशभूषा त्या बाईने अक्षरशः 10 मिनिटात केली. मलाच मला आरशात बघून लई भारीपणाचा फील आला. मी राणीची वेशभूषा आणि केशभूषा करून तर माझ्या मिस्टरांनी राजाची वेशभूषा आणि केशभूषा करून विशेष प्रकारची टोपी घालून राजवाड्यासमोर बरेच फोटो काढले. हा अनुभव खरोखर नेहमीपेक्षा खूप वेगळा होता आणि त्या दिवशी अंगात संचारलेला उत्साही वाखाणण्यासारखा होता हे आता माझ्या लक्षात येते. सोमवारी आम्ही गाईड बरोबर रात्रीच्या चांदण्याच्या प्रकाशात किल्ल्यावर गेलो. बहुतेक ठिकाणी फक्त तटबंदी दिसत होती, पण ढासळलेली खिंडारे बघितली आणि ते बघताना अनेक वर्षापूर्वी कोरियाची जनता आणि सैनिक ते भयंकर युद्ध लढताना डोळ्यासमोर आले. किल्ल्यांविषयी खूप काही माहिती आहे, ती थोडक्यात आजच्या भागात सांगते. नंतर पुढील भागात आपण त्याविषयी मोठी माहिती, विशेष माहिती जाणून घेऊया. कोरियन किल्ल्यांची परंपरा 3 राजवटींच्या काळापासून विकसित झाली आहे आणि नंतर कोरियाच्या लष्करी वास्तुकलेचे ते एक वैशिष्ट्यपूर्ण अंग बनले आहे. ही परंपरा गोंग्रुयो या राज्यात सुरू झाली आणि नंतर बीके, सिला, गोरियो आणि जेसन यांनी पुढे विकसित केली. आता या किल्ल्यांची वैशिष्ट्य अशी दिसली की ते दगडांपासून बांधलेले होते आणि केवळ संरक्षणासाठी बहुतेक त्या डोंगराळ भूभागाचा उपयोग केलेला दिसत असे. पारंपरिक चिनी किल्ल्यांपेक्षा हे जरा वेगळे होते, कारण चिनी किल्ले हे सपाट प्रदेशात माती व विटांच्या बांधकामावर बांधलेले असतात. संपूर्ण कोरियामध्ये सुमारे 2400 डोंगरी किल्ल्यांची ठिकाणं सापडली आहेत. ही माहिती अतिशय रंजक वाटली आणि अद्भुत वाटली. आता यापुढील भागात आपण अधिक किल्ल्यांची माहिती जाणून घेऊया मंडळी. आता मात्र इथेच थांबायची वेळ आलेली आहे. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. धन्यवाद.
1: धंदा आहे, रोजचा कॅश फ्लो आहे, मग घ्या विश्वास बँकेचे अनसिक्युअर्ड बिझनेस लोन व्हाया डेली कलेक्शन. रुपये 5 लाखांपर्यंत कर्ज, मुदत 3 वर्ष आणि रुपये 1 लाखासाठी रोज फक्त 108 रुपये. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला अवश्य भेट द्या किंवा कॉल करा 9130020888. रोज थोडं भरा, व्यवसाय मोठा करा. कॉल करा 91300 2888.
2: समीर यांचं गीत ऐकूयात उदित नारायण आणि अनुराधा पौडवाल यांच्या आवाजात. संगीतकार आनंद मिलिंद.

0: दातांच्या आरोग्यासाठी विश्वासाचं नाव म्हणजेच डॉक्टर भूषण सुभाष सोनवणे डेंटल सर्जन यांचे माऊली डेंटल क्लिनिक. येथे डेंटल इम्प्लांट, रूट कॅनल, दातांची सफाई, एक्सरे आणि इतर कृत्रिम दातांची सुविधा उपलब्ध. पत्ता: ग्राउंड फ्लोर गॅलेक्सी प्राइड जेल रोड वॉटर टँक जवळ इंगळे नगर नाशिक. वेळ: सकाळी 10 ते 2 आणि संध्याकाळी 4 ते रात्री 9. अहो मग वाट कसली पाहताय, आताच संपर्क करा 9420457.
1: कार्यक्रमात यानंतरचं गीत ऐकूयात हलाल की कमाई या चित्रपटामधलं, शब्दरचना अंजान यांची, संगीतकार बप्पी लहिरी. आणि हे गीत ऐकूया आशा भोसले आणि शब्बीर कुमार यांच्या आवाजात.

राठोड, अलका याज्ञिक आणि अभिजीत यांनी गायलेलं समीर यांचं गीत आता आपण ऐकणार आहोत. चित्रपट आहे आर्मी आणि गीताला संगीत दिलं आहे आनंद मिलिंद यांनी.

0: टाइम चेक।
1: सायंकाळचे 5 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: This hour is brought to you by
3: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar.
2: This hour is brought to you by
4: Vishwas Cooperative Bank.
5: Sanchayat Samruddhi.
6: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
1: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।
7: हॅलो बालमित्रांनो, तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज, आणि मी आहे आरजे प्रथमा। तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या आजच्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे गोष्टी गणपती बाप्पाच्या। मित्रांनो, गणपती विसर्जनाच्या वेळी बाप्पाला शिदोरी बांधून का देता बरं, या मागचे कारण आज आपण जाणून घेऊया। जुन्या काळात जेव्हा घरातील एखादी व्यक्ती लांबच्या प्रवासाला निघायची, तेव्हा वाटेत भूक लागल्यास खाण्यासाठी घरातून अन्न पदार्थ कपड्यात बांधून दिले जात, त्याला शिदोरी म्हणतात। बाप्पा विसर्जनानंतर आपल्या मूळ घरी परत जात आहेत अशी भक्तांची भावना असते, त्यामुळे त्यांच्या परतीच्या प्रवासात त्यांना भूक लागू नये म्हणून अत्यंत प्रेमाने ही शिदोरी सोबत बांधून दिली जाते। बाप्पा काही दिवस आपल्याकडे पाहुणचाराला आलेले असतात। ज्याप्रमाणे आपल्या घरची मुलगी किंवा मुलगा प्रवासाला निघताना आपण त्यांना रिकाम्या हाताने पाठवत नाही, तशीच कृतज्ञता आणि आपुलकी बाप्पा प्रति दाखवण्यासाठी ही प्रथा जपली जाते। तर मित्रांनो, ही होती छोटीशी माहिती। आता आपण पुढच्या वर्षी भेटूया, तोपर्यंत तुम्ही ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज। आणि बरं का मित्रांनो, रेडिओ विश्वासचं ऍप गुगल प्ले स्टोअर आणि ऍप स्टोअर वर सुद्धा उपलब्ध आहे। या ऍपद्वारे तुम्ही असेच मनोरंजक कार्यक्रम जगभरातून कुठेही ऐकू शकता। तेव्हा नक्की डाउनलोड करा रेडिओ विश्वास 90.8 रेडिओ।

0: अहो, आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.

नमस्कार नाशिककर, मी मेधा मांजरेकर बोलते आहे आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज़।

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपं आहे, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 83800 16512 आणि 02-53-247-2626 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.

आपल्या हक्काचे घर, प्रत्येकाचे एक सुंदर स्वप्न. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी विश्वास बँक घेऊन आली आहे आकर्षक गृह कर्ज योजना. रुपये 25 लाखांपर्यंतच्या कर्जासाठी फक्त 8.99% व्याजदर आणि रुपये 25 लाखांवरील कर्जासाठी 10% व्याजदर. सोपी प्रक्रिया, जलद मंजुरी आणि विश्वासाची खात्री. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380016508 किंवा 9130020888. स्वप्नातील घर, विश्वास बँकेचा आधार.

आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ती तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, HPT कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंत नगर, नाशिक रोड.

नाशिक पुणे रोड, चांदशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजीनगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8300016512, 247626 आणि 75586611 या क्रमांकांवर.

घर खरेदी, बांधकाम किंवा घराचं स्वप्न पूर्ण करायचं आहे, मग निवडा विश्वास बँकेचं गृह कर्ज। रुपये 25 लाखांपर्यंत कर्ज फक्त 8.99% व्याजदरानं, रुपये 25 लाखांवरील कर्ज फक्त 10% व्याजदरानं। आजच संपर्क साधा प्रेमचंद तायडे 96 0417 98 61, गणेश सोमवंशी 83 800 16 508 किंवा 91 300 20 888 या क्रमांकावर। विश्वास बँक, घराच्या स्वप्नांना विश्वासाची साथ।

0: नाम को बँक शैक्षणिक कर्ज, नाम को विद्या साधना,
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.

स्टोर वरून किंवा ऍप स्टोर वरून रेडिओ विश्वास हे ऍप कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आपण आम्हाला दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत फोन करू शकता. त्यासाठी आमचा संपर्क क्रमांक आहे 8380016512. आपल्या आवडीची गाणी आपण ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा जरूर सहभागी व्हा आणि आपल्या आवडत्या गाण्यांचा आनंद घ्या. गाणे

0: घर ये मेरा।
1: नाशिक मध्ये स्वतःचं घर, पण लोकेशन, स्पेस आणि लाईफस्टाईल सगळं एका ठिकाणी मिळेल का?
2: अरे मिळेल ना, कारण आता आलंय जय डेव्हलपर्सच साई पार्क। घराचं स्वप्न आता होणार पूर्ण, साई पार्क सोबत आयुष्य होणार सुंदर।
1: विहित गावच्या प्राईम लोकेशन मध्ये रेडी पोझिशन 2 BHK,
2: पाथर्डी देवळाली लिंक रोड ची उत्तम कनेक्टिव्हिटी।
1: तेव्हा आजच विजिट करा साई पार्क नाशिक। संपर्क 7378787890।

0: रेडिओ विश्वास टाइम चेक
1: सायंकाळचे 6 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8 तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: This hour is brought to you by
3: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar.
2: This hour is brought to you by
4: Vishwas Cooperative Bank.
5: Sanchayat Samruddhi.
6: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.
7: शिक्षण अर्धवट राहिले, शाळा सोडावी लागली, तर आता शिक्षण पूर्ण करण्याची संधी पुन्हा तुमच्या दारी आली आहे. रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ आणि श्री ए पी पटेल हायस्कूल पंचवटी नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने विशेष उपक्रम.
8: महाराष्ट्राचे रहिवासी असलेल्या उमेदवारांना फॉर्म नंबर 17 द्वारे खासगी उमेदवार म्हणून 10वीची परीक्षा देण्याची संधी. यासाठी
7: 5वी किंवा 8वी उत्तीर्ण असणे आवश्यक. परीक्षेच्या वेळी वय किमान 14 वर्ष पूर्ण असावे. उमेदवार कोणत्याही नियमित शाळेत प्रवेशित नसावा. नोंदणी प्रवेश प्रक्रिया उमेदवाराच्या मूळ शाळेमार्फत पूर्ण करावी. नोंदणी प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्वावर केली जाईल. प्राप्त होणाऱ्या नोंदणीपैकी पहिल्या 20 पात्र उमेदवारांची निवड केली जाईल. या उमेदवारांना श्री ए पी पटेल हायस्कूल तर्फे 10वीच्या परीक्षेसाठी मोफत मार्गदर्शन वर्ग देण्यात येतील.
8: नोंदणीची अंतिम तारीख 30 सप्टेंबर 2026,
7: म्हणून विलंब न करता आजच नोंदणी करा. अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16.

संध्या, ओळख रागांची, मैफल गीतांची, बहारदार शैलीत वेगवेगळ्या रागांवर आधारित सुमधुर संगीताचा आनंद घेऊया आमच्या स्वर संध्या या कार्यक्रमातन. सादरकर्त्या राधिका जोशी. ऐका दर गुरुवारी संध्याकाळी 4 वाजता फक्त रेडिओ विश्वासवर.

0: अहो आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.

तंत्रज्ञानाच्या युगात कम्प्युटरचं उत्तम ज्ञान मिळवायचंय, तर मग MSCIT शिका आणि AI आणि इंटेलिजंट टेक्नॉलॉजी सह प्रॅक्टिकल आणि डिजिटल स्किल शिकण्याची सुवर्ण संधी मिळवा. त्यासाठी जरूर संपर्क साधा एज्युकेअर कम्प्युटर्स, प्रभू अपार्टमेंट, दुर्गा कॅफे जवळ, KBT सर्कल, गंगापूर रोड, नाशिक. संपर्क 98 50 84 0520 आणि 98 349 52 278.

0: सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16500 आणि 83800

ऋषिराज रिव्हिएरा, स्पेशियस अँड लक्झरियस फ्लॅट 2380 स्क्वेअर फीट, प्रशस्त लिव्हिंग रूम, मॉडर्न इंटिरियर, उत्तम व्हेंटिलेशन, मॉड्युलर किचन, सुरक्षित आणि शांत परिसर. संपर्क प्रताप शिंदे 9921661955 किंवा 8668912445. तुमच्या स्वप्नातील घर आजच स्वतःचे करा.

ट्रान्सफर, IMPS ट्रान्सफर, रांगा नाहीत, वाट पाहणंही नाही. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, IMPS सेवा, क्षणात पैसे, सुरक्षित व्यवहार. विश्वास म्हणजे विश्वास बँक.

0: बँक शैक्षणिक कर्ज नामको विद्या साधना
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती

नो कॅश नो टेन्शन, कारण IMPS आहे ना, विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक। IMPS सेवा, डिजिटल युगातील क्षणातील सुरक्षित सेवा। क्षणात पैसे पाठवा कुठेही कधीही, आले मनात पैसे पाठवले क्षणात। विश्वास बँक, स्मार्ट बँकिंगची स्मार्ट।

0: त्याचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 0253 2 47 26 26 किंवा 83 800 16 512 ह्या क्रमांकावर.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: सायंकाळचे 7 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: This hour is brought to you by
3: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar.
2: This hour is brought to you by
4: Vishwas Cooperative Bank.
5: Sanchayat Samruddhi.
6: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
1: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज। नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज। आणि आता आपण जाणून घेणार आहोत आजच्या आमच्या काही ठळक कार्यक्रमांची रूपरेषा। सकाळचे 7 वाजले आहेत, रूपरेषेनंतर आपण ऐकू शकणार आहात आरती। 7:05 प्रसारित होईल दिनविशेष, सादर करती आरजे श्रद्धा। 7:10 आपण आस्वाद घेऊ शकणार आहात भक्ती संगीताचा। 7:30 आम्ही प्रसारित करणार आहोत इतनी शक्ती हमें देनदाता। 7:35 आपण ऐकू शकणार आहात कृषी संदेश, सादर करते आर एस डवरे। सकाळी 8 या सुकांनो या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण आपण ऐकू शकणार आहात, सादर करते विश्वास देशपांडे। सकाळी 10:20 आपण ऐकू शकणार आहात आमचं ओव्हरव्ह्यू बातमीपत्र, सादर करती श्रद्धा कराळे। सकाळी 11 आपण ऐकू शकणार आहात गजानन महाराज यांची आरती। दुपारी 12 प्रसारित होईल कार्यक्रम पशुधन, सादर करते DL रामटेके। दुपारी 12:30 स्वर संजीवनी या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण आपण ऐकू शकणार आहात, सादर करते सुहास जोशी। दुपारी 1 आपण ऐकू शकणार आहात कार्यक्रम फॉरेन लँग्वेज, सादर करती श्रद्धा कराळे। दुपारी 1:30 आपण ऐकू शकणार आहात कार्यक्रम याद किया दिल ने कहा हो तुम, सादर करते धनंजय कुलकर्णी। दुपारी 2 आपण ऐकू शकणार आहात कार्यक्रम विश्वास स्पोर्ट्स क्लब, सादर करते नाना खैरनार। दुपारी 3 आपण ऐकू शकणार आहात संगीत का सफर सुकून के साथ हा कार्यक्रम, सादर करते गोपाल सोनवणे। सायंकाळी 4 आपण ऐकू शकणार आहात कार्यक्रम वर्षा गीते। सायंकाळी 4:30 चला जाऊया या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण आम्ही करणार आहोत, सादर करत्या मोहना कारखानीस। तर ही होती आजच्या आमच्या काही ठळक कार्यक्रमांची रूपरेषा। ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।

0: घर ये मेरा।
1: नाशिक मध्ये स्वतःचं घर, पण लोकेशन, स्पेस आणि लाईफस्टाईल सगळं एका ठिकाणी मिळेल का?
2: अरे मिळेल ना, कारण आता आलंय जय डेव्हलपर्स साई पार्क। घराचं स्वप्न आता होणार पूर्ण, साई पार्क सोबत आयुष्य होणार सुंदर।
1: विहित गावच्या प्राईम लोकेशन मध्ये रेडी पोझिशन 2 BHK,
2: पाथर्डी देवळाली लिंक रोड ची उत्तम कनेक्टिव्हिटी।
1: तेव्हा आजच विजिट करा साई पार्क नाशिक। संपर्क 7378787890।

श्रोते हो, आजच्या श्लोकाच्या निरूपणाचे लेखन समर्थ भक्त सुजाताताई लेले यांनी केले आहे. त्यांच्या वतीने त्याचे वाचन मी करत आहे. श्रोते हो, मनाचे श्लोक ग्रंथातील आजचा आपला श्लोक क्रमांक 178

श्रीराम। श्रोते हो, शाश्वत देव हा न तुटणारा न फुटणारा सर्व समर्थ असून मीपणा दूर झाल्याशिवाय तो कळणार नाही असे समर्थांनी आपल्याला मागील श्लोकात सांगितले आहे। पण देवाचे खरे स्वरूप न जाणता मन मानेल तो देव समजून बहुजन देवाची पूजा देवाची भक्ती करीत राहतात आणि ही भक्ती कशी करतात हे या श्लोकात समर्थ आपल्याला सांगतात। प्रत्येक जण आपला देव ठरवून त्यांच्या त्यांच्या पद्धतीने भक्ती करतो। समर्थ म्हणतात, गाव तितुके देव जना कारणे, जनतेला उपासना उत्सव करण्यासाठी घरी देव असणे आणि गावात देऊळ असायला हवे असे वाटते, त्यामुळे पूजेची परंपरा चालू राहील। प्रत्येक माणसाचे देव निरनिराळे असतात। चोराचा देव म्हसोबा, सावाचा विष्णू, गोंधळ्याची देवी, वाघ्याचा खंडोबा, कोणाला शंकर, कोणाला विठ्ठल, मारुती, गणपती, सूर्य, चंद्र होऊन गेलेल्या अवतारांचे पूजन करत असतात। देवांची प्रतीकेही अनेक प्रकारचे आहेत। देव मातीचे, पाषाणाचे, धातूचे असतात। सर्वसामान्य मनुष्याला निराकार निर्गुण देवाची कल्पना मान्य होत नाही। परंपरेनुसार, संस्कारानुसार नामरूपधारी देवच सर्वसामान्य माणसाला आवडतो। पूजेचे दोन प्रकार आहेत, यांत्रिकतेने केलेली पूजा आणि वर्म समजून केलेली पूजा। फुलाचे सौंदर्य निरखित त्याचा सुगंध घेत ते फूल जर देवाला वाहिले तर आत्मदेवाला वाहिल्यासारखे आहे। आत्मदेवाकडे लक्ष ठेवून बाहेरच्या देवाची पूजा करावी। नारायण सगळ्या विश्वात आहे, त्या नारायणाला संतुष्ट करण्यासाठी एखाद्या तरी जीवाला संतुष्ट करावे हीच त्याची खरी पूजा ठरते बर का। नारायण असे विश्वी त्याची पूजा करीत जावी, या कारणे तोष व्हावी कोणी तरी काया श्रीराम, असे समर्थ दासबोधात म्हणतात। समर्थ म्हणतात, सर्व देवांना मानले पाहिजे। नाना देवी भजन केले ते मूळ पुरुषासी पाविले, या कारणे सन्मानिले पाहिजे सकळ काही श्रीराम। निरनिराळ्या देवांच्या रूपाने पूजा करून घेणारा देव एकच असल्यामुळे त्याची ओळख जोपर्यंत होत नाही तोपर्यंत हे पूजन मात्र गौण आहे बर का। विधीपूर्वक झालेले पूजन आहे, अविधीपूर्वक झालेले पूजन आहे। देव ओळखून नमस्कार केला पाहिजे, त्याचे भजन केले पाहिजे। ज्याप्रमाणे शरीरातील अनेक इंद्रियांनी सेवन केलेले विषय शेवटी एके ठिकाणी म्हणजे भोगत्यालाच पोचतात, हे खरे असले तरी अन्न मुखानेच खायला हवे, वास नाकानेच घ्यायला हवा। त्याप्रमाणे भगवंताचे पूजन भगवंताच्या भावनेने जाणूनच केले पाहिजे। तेथ रसुतो मुखेची सेवा वा परिमळू तो घ्राणेची घ्यावा, तैसा मी तो यजावा मीची म्हणून श्रीराम, असे समर्थ दासबोधात म्हणतात। परमात्म भाव न जाणता अज्ञानाने होणाऱ्या या अनेक देवाच्या भक्तीमुळे काही पुण्यसंचय होईल, तात्पुरते भजन सुख वाटेल, काही इच्छा पूर्णही होतील। पण उपासनेचे शेवटी देवभक्ता अखंड भेटी, आत्म्याचे व्यापकत्व न कळल्यामुळे अज्ञान भक्तीत दोष उत्पन्न होऊ शकतो। भक्ताला जड प्रतीकात जेवढे महत्व आणि प्रेम वाटते तेवढे चैतन्ययुक्त प्राणी मात्राच्या ठिकाणी मात्र वाटत नाही। जर मनुष्याने देवाऱ्यातील देवासाठी पक्वान्नाचा नैवेद्य दाखवला परंतु दारी आलेल्या भुकेल्याला मात्र काहीच दिले नाही तर ती भक्ती ही संकुचित होते आणि उपासना व्यापक होत नाही। प्रतीक पूजनाद्वारा आपला हृदयस्थ आत्मा जागृत होऊन त्याचे आपल्या ठिकाणी आणि सर्वत्र दर्शन घडले पाहिजे। म्हणून आत्म्याचे व्यापकत्व जाणून भक्ती व्हावी, ज्यामुळे आत्मनिवेदन भक्ती सिद्ध होईल आणि ही सर्वात श्रेष्ठ भक्ती आहे। जय

0: अहो, आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
3: अटी व शर्ती लागू.

0: महाराज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8380016512 आणि 02-5327-2426 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.

श्रोते हो नमस्कार, मी आर जे सोनाली कुलकर्णी आपण ट्यून केली आहे फ्रिक्वेन्सी 90.8 अर्थात रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज। श्रोते हो, सध्या गणेशोत्सव सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरा होतो आहे आणि बाप्पांचा मुक्कामही ह्यावर्षी 12 दिवसांचा आहे। विद्येची बुद्धीची ही मंगलमूर्ती, तिची उपासना करण्यासाठी आणि श्रद्धाभक्ती व्यक्त करण्याचं संगीत हे देखील अतिशय सुंदर असं माध्यम जे प्रत्येकाच्या हृदयातील भक्तिभाव जागृत करतं। आणि म्हणूनच मी देखील आज नाशिकच्या नामांकित शास्त्रीय व सुगम गायिका अभ्यासक स्वर्गीय श्रीमती शालिनी नाईक यांनी शिकवलेलं आणि त्यांच्या स्मृतींना उजाळा देणारं हे भक्तिगीत श्रींच्या चरणी ही स्वरसुमने म्हणून अर्पित करते आहे।

0: काय ग सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16500 आणि 83800 16512.

आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ती तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, HPT कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंत नगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांदशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजीनगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8380016512, 247626 आणि 75586611 या क्रमांकांवर.

ट्रान्सफर, IMPS ट्रान्सफर, रांगा नाहीत, वाट पाहणंही नाही. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, IMPS सेवा, क्षणात पैसे, सुरक्षित व्यवहार. विश्वास म्हणजे

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
2: अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात कम्प्युटरचं उत्तम ज्ञान मिळवायचंय तर मग MSCIT शिका आणि AI आणि इंटेलिजंट टेक्नॉलॉजी सह प्रॅक्टिकल आणि डिजिटल स्किल शिकण्याची सुवर्ण संधी मिळवा. त्यासाठी जरूर संपर्क साधा एज्युकेअर कम्प्युटर्स, प्रभू अपार्टमेंट, दुर्गा कॅफे जवळ, KBT सर्कल, गंगापूर रोड, नाशिक. संपर्क 98 50 84 0520 आणि 98 349 52 278.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक.
1: रात्रीचे 8 वाजलेत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM. तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: This hour is brought to you by
3: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar.
2: This hour is brought to you by
4: Vishwas Cooperative Bank.
5: Sanchayat Samruddhi.
6: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.
7: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर.
8: आशा भोसले आणि तलत अजीज यांनी गायलेलं लोरी ह्या चित्रपटामधलं गीत आता ऐकूयात. गीतकार बशर नवाज, संगीतकार खय्याम.

0: अर्धवट राहिलंय, शाळा सोडावी लागली. तर आता शिक्षण पूर्ण करण्याची संधी पुन्हा तुमच्या दारी आली आहे. रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ आणि श्री ए पी पटेल हायस्कूल पंचवटी नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने विशेष उपक्रम.
1: महाराष्ट्राचे रहिवासी असलेल्या उमेदवारांना फॉर्म नंबर 17 द्वारे खासगी उमेदवार म्हणून 10वीची परीक्षा देण्याची संधी. यासाठी
0: 5वी किंवा 8वी उत्तीर्ण असणे आवश्यक. परीक्षेच्या वेळी वय किमान 14 वर्ष पूर्ण असावे. उमेदवार कोणत्याही नियमित शाळेत प्रवेशित नसावा. नोंदणी प्रवेश प्रक्रिया उमेदवाराच्या मूळ शाळेमार्फत पूर्ण करावी. नोंदणी प्रथम येणाऱ्या प्रथम प्राधान्य या तत्वावर केली जाईल. प्राप्त होणाऱ्या नोंदणीपैकी पहिल्या 20 पात्र उमेदवारांची निवड केली जाईल. या उमेदवारांना श्री ए पी पटेल हायस्कूल तर्फे 10वीच्या परीक्षेसाठी मोफत मार्गदर्शन वर्ग देण्यात येतील.
1: नोंदणीची अंतिम तारीख 30 सप्टेंबर 2026,
0: म्हणून विलंब न करता आजच नोंदणी करा. अधिक माहितीसाठी संपर्क 8380.
2: कार्यक्रमात आता ऐकूयात लता मंगेशकर यांनी गायलेलं बेनाम या चित्रपटामधलं गीत. हे गीत आहे मजरूह सुलतानपुरी यांचं आणि संगीतकार राहुल देव बर्मन.

फरमाईश, आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड. श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाईश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाईश. या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990च्या दशकापर्यंतची हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता. आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा. कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 8380016512 या क्रमांकावर.

हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात यानंतर ऐकूया कैफे आजमी यांचं गीत धूप छाव या चित्रपटामधलं. या गीताला संगीत आहे शंकर जयकिशन यांचं आणि हे गीत ऐकूयात लता मंगेशकर यांच्या आवाजात.

आशा भोसले यांच्या आवाजात विजय आनंद यांचं गीत आता आपण ऐकणार आहोत. या गीताला संगीत आहे राहुल देव बर्मन यांचं आणि चित्रपट आहे घुंगरू की आवाज.

0: स्मार्ट लोकांची स्मार्ट निवड, विश्वास IMPS, क्षणात पैसे पाठवा, क्षणात आनंद पोहोचवा. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, IMPS सेवा, क्षणात जलद व्यवहार, सुरक्षित व्यवहार, विश्वासाचा व्यवहार.
1: कार्यक्रमात हे गीत ऐकणार आहोत आशा भोसले यांच्या आवाजात. ही गीत रचना आहे राजेंद्र कृष्ण यांची. ऐकूया अंगारे या चित्रपटामधल्या या गीताला संगीत आहे अन्नू मलिक यांचं.

0: पैसे पाठवायचे तर मग आता एका क्षणात ट्रान्सफर करा. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, IMPS सुविधा 24/7 जलद, सुरक्षित आणि विश्वासार्ह. आजच वापरा IMPS. विश्वास तुमचाच, साथ आमची. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, विश्वासाची परंपरा, सेवेत नेहमी अग्रेसर.
1: ऐकूया बेताब या चित्रपटामधलं लता मंगेशकर आणि शब्बीर कुमार यांनी गायलेलं गीत. आनंद बक्षी यांच्या गीताला संगीत दिलं आहे राहुल देव बर्मन यांनी.

0: बेताब या चित्रपटामधलं आनंदबक्षी यांचं
1: कार्यक्रमात आता ऐकणार आहोत नीरज यांची गीतरचना मन्नाळे यांच्या आवाजात. गीताला संगीत आहे सचिन देव बर्मन यांचं आणि हे गीत आहे छुपा रुस्तम या चित्रपटामधलं.
2: पूछो तो यारो हम

0: सेवेसाठी विश्वासाचं नाव म्हणजेच डॉक्टर भूषण सुभाष सोनवणे डेंटल सर्जन यांचे माऊली डेंटल क्लिनिक. येथे डेंटल इम्प्लांट, रूट कॅनल, दातांची सफाई, एक्सरे आणि इतर कृत्रिम दातांची सुविधा उपलब्ध. पत्ता: ग्राउंड फ्लोर, गॅलेक्सी प्राइड, जेल रोड, वॉटर टँक जवळ, इंगळे नगर, नाशिक. वेळ: सकाळी 10 ते 2 आणि संध्याकाळी 4 ते रात्री 9. अहो मग वाट कसली पाहताय, आता संपर्क करा 9420450.
1: कार्यक्रमात आता ऐकूया आशा भोसले यांनी गायलेलं गीत. हे गीत आहे जॉनी मेरा नाम या चित्रपटामधलं. इंदिवर यांच्या या गीताला संगीत दिलं आहे कल्याणजी आनंदजी यांनी.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 02352 4726 2626 किंवा 8800 16512 ह्या क्रमांकावर.
2: कार्यक्रमात यानंतर संगीत ऐकूयात हम तुम और वो या चित्रपटामधलं. हे गीत आहे वर्मा मलिक यांचं. ऐकूया आशा भोसले यांच्या आवाजात. या गीताला संगीत आहे कल्याणजी आनंदजी यांचं.

गीत आपण ऐकणार आहोत उलटा सीधा या चित्रपटामधलं आशा भोसले यांनी गायलेलं. गीतरचना आहे मजरूह सुलतानपुरी यांची, संगीतकार राजेश रोशन.

0: घर ये मेरा।
1: नाशिक मध्ये स्वतःचं घर पण लोकेशन स्पेस आणि लाईफस्टाईल सगळं एका ठिकाणी मिळेल का?
2: अरे मिळेल ना, कारण आता आलंय जय डेव्हलपर्सच साई पार्क। घराचं स्वप्न आता होणार पूर्ण, साई पार्क सोबत आयुष्य होणार सुंदर।
1: विहित गावच्या प्राईम लोकेशन मध्ये रेडी पोझिशन 2 BHK,
2: पाथर्डी देवळाली लिंक रोड ची उत्तम कनेक्टिव्हिटी।
1: तेव्हा आजच विजिट करा साई पार्क नाशिक। संपर्क 7378787890।

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक
1: रात्रीचे 9 वाजले आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM. तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: This hour is brought to you by
3: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar.
2: This hour is brought to you by Vishwas Cooperative Bank.
1: Sanchayat Samruddhi.
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.
5: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात यानंतर ऐकूयात आशा भोसले आणि कविता कृष्णमूर्ती यांनी गायलेलं अंजान ह्यांचं गीत बहुराणी या चित्रपटामधलं. संगीत दिलंय राहुल देव बर्मन यांनी.

0: पैसे पाठवायचेत ना, मग थांबायचं कशाला? विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, IMPS सेवा, डिजिटल युगातील क्षणातील सुरक्षित सेवा, क्षणात पैसे ट्रान्सफर, 24 तास सुरक्षित आणि विश्वासार्ह। विश्वास बँक, तुमच्या प्रत्येक व्यवहारात विश्वास।
1: हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात हे गीत ऐकूया शैलेंद्र यांचं दूर का नाही या चित्रपटामधलं। या गीताचे गायक आणि संगीतकार आहेत किशोर कुमार।

कार्यक्रमात आता ऐकूयात दादागिरी या चित्रपटामधलं गीत. हसरत जयपुरी यांची शब्दरचना. ऐकूया अनुप जरोटा यांच्या आवाजात. गीताला संगीत आहे अनु मलिक यांचं.

0: नमस्कार, नाशिककर. मी नाना पाटेकर बोलतो आहे आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं, तुमचा आवाज.
1: ऐकूया गीता दत्त यांनी गायलेलं साहिल लुधियानवी यांचं गीत बाजी या चित्रपटामधलं. संगीतकार सचिन देव बर्मन.

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमाने घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपं आहे. रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300016512 आणि 02-5327-2426 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला म्हणजे माझी सुटका झाली.
3: कार्यक्रमात यानंतर ऐकणार आहोत अभिजित यांनी गायलेलं खतरनाक या चित्रपटामधलं गीत. समीर आणि इंदिवर यांच्या या गीताला संगीत दिलं आहे अन्नू मलिक यांनी.

0: एफडी करायची आहे, मग निवडा विश्वास कोऑपरेटिव्ह बँक. 7 दिवसापासून 18 महिने आणि त्यापुढील कालावधीसाठी एफडी सुविधा. व्याजदर 3% ते 7.25% ज्येष्ठ नागरिक आणि रुपये 15 लाखावरील ठेवींना अतिरिक्त 0.50% व्याज आणि खास 499 दिवसांची स्पेशल एफडी योजना 7.75% व्याजदरासह. तेव्हा आजच भेट द्या आपल्या जवळच्या विश्वास बँक शाखेला. अधिक माहितीसाठी संपर्क 9130002088. विश्वास बँक, विश्वासाचे नाते.
1: कार्यक्रमात हे गीत ऐकणार आहोत जिने दो या चित्रपटामधलं लता मंगेशकर यांनी गायलेलं, आनंद बक्षी यांची शब्दरचना आणि गीताला संगीत साज आहे राहुल देव बर्मन यांचा.

0: सुरक्षितता आणि चांगला परतावा कुठे मिळेल?
1: विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेत नक्की मिळेल. 7 दिवसापासून 18 महिने आणि त्यापुढील मुदतीसाठी FD करा आणि मिळवा 3% ते 7.25% पर्यंत आकर्षक व्याजदर.
0: ज्येष्ठ नागरिकांसाठी काही विशेष योजना?
1: हो आहे ना. ज्येष्ठ नागरिक आणि ₹15 लाख किंवा त्याहून अधिक ठेवींना अतिरिक्त 0.50% व्याज.
0: वा, आणखी काही खास?
1: हो, आमची 499 दिवसांची स्पेशल FD योजना आकर्षक 7.75% व्याजदरासह. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला नक्की भेट द्या किंवा कॉल करा 9130020888. विश्वास बँक, तुमच्या विश्वासाची बँक.
2: कार्यक्रमात हे गीत ऐकूया. आशा भोसले यांनी गायलेलं हे गीत आहे प्रेम जालंधारी यांचं, एक थी रीता या चित्रपटामधलं. संगीत दिलं आहे जयदेव यांनी.

0: आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ती तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, HPT कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंतनगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांदशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजीनगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8300016512, 247626 आणि 75586611 या क्रमांकांवर.
1: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आता ऐकूया मुकेश यांनी गायलेलं इंदिवन यांचं गीत होली आई रे या चित्रपटामधलं. गीताला संगीत दिलं आहे कल्याणजी आनंदजी यांनी.

0: तुमच्या मुलाचं स्वप्न IIT मध्ये जाण्याचं आहे की डॉक्टर बनण्याचं?
1: भारतातील नामांकित JEE आणि नीट कोचिंग ब्रँड पेस आता आपल्या नाशिक मध्ये,
2: आणि तेही अशोक स्तंभ आणि नाशिक रोड येथे.
1: जोशीज इंजिनिअरिंग क्लासेसचा प्रदीर्घ अनुभव
2: आणि पेसचे दर्जेदार मार्गदर्शन
1: म्हणजे यशाच्या दिशेने पडणारे खात्रीशीर पाऊल. JEE, नीट, CET आणि फाउंडेशनच्या उत्कृष्ट तयारीसाठी जोशीज क्लासेस घेऊन आले आहे पेस IIT एंड मेडिकल.
2: आता नाशिकच्या विद्यार्थ्यांना मिळणार पेसची उत्तम तयारी जोशीज क्लासेसच्या अतूट विश्वासासोबत.
1: ऍडमिशन आणि अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा
3: 9146773425.
4: श्रोते हो, स्मार्ट युनिसेफ आणि रेडिओ विश्वास यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत एक नवीन कार्यक्रम, प्राधान्य द्या शिक्षणाला आणि नकार द्या बालविवाहाला. ऐकूया या कार्यक्रमाचं हे शीर्षक गीत. या गीताचा अनुवाद केला आहे पंडित अविराज तायडे यांनी, संगीत दिलंय ज्ञानेश्वर कासार यांनी, संगीत संयोजक आहेत ऋषी पाटील आणि अभिजित शर्मा, गायक कलाकार आहेत सूरज बारी आणि आरती पिंपळकर, सहगायन आर्या कापुरे आणि जागृती नागरे यांचं. या गीताचं ध्वनिमुद्रण करण्यात आलं आहे प्रशांत पंचभाई श्रीरंग स्टुडिओ नाशिक इथं, आणि या गीताची निर्मिती केली आहे रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांनी.

0: शिक्षणाला नकार द्या बालविवाहाला.
1: ऋषिराज रिव्हिएरा, स्पेशियस अँड लक्झरियस फ्लॅट, 2380 स्क्वेअर फीट, प्रशस्त लिव्हिंग रूम, मॉडर्न इंटिरियर, उत्तम व्हेंटिलेशन, मॉड्युलर किचन, सुरक्षित आणि शांत परिसर. संपर्क प्रताप शिंदे 9921661955 किंवा 8668912445. तुमच्या स्वप्नातील घर आजच स्वतःचे करा.
2: ऐकूया मोहम्मद रफी यांच्या स्वरात आनंद बक्षी यांची गीतरचना, संगीतकार लक्ष्मीकांत प्यारेलाल आणि चित्रपट आहे आए दिन बहार के.
3: मेरे दिल से

0: सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16500 आणि 83800 16500.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: रात्रीचे 10 वाजले आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: This hour is brought to you by
3: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar.
2: This hour is brought to you by
4: Vishwas Cooperative Bank.
1: Sanchayat Samruddhi.
5: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
6: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही, त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।
7: काय ग सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
8: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली
7: खरं की काय, पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
8: अगं अजिबातच नाही, फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात।
7: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
8: नक्की दे, कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे।
7: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता।
8: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात।
7: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16500 आणि 83800 16500।

0: नमस्कार रसिक श्रोते हो, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास कम्युनिटी रेडिओ 90.8, तुमचं जगणं तुमचा आवाज। मंडळी, मी विश्वास देशपांडे चाळीसगावहून बोलतोय आणि मी तुम्हा सर्वांचं आनंद घन लता या कार्यक्रमाच्या 25व्या भागामध्ये मनपूर्वक स्वागत करतो। आज आपण बोलणार आहोत ते ज्येष्ठ संगीतकार एस डी बर्मन आणि लता मंगेशकर यांच्या गीतांबद्दल। मंडळी, एस डी बर्मन यांचा जन्म 1906 सध्या बांगलादेशामध्ये असलेल्या कोमिल्ला या गावी झाला। एस डी बर्मन हे राजघराण्याशी संबंधित होते, पण राजघराण्याची शान, दिमाग या सगळ्या गोष्टींचा त्याग करून त्यांनी आपलं जीवन ध्येय म्हणून संगीताची निवड केली। त्यांचा हा निर्णय त्यांच्या घरातील सदस्यांना अजिबात पसंत नव्हता, त्यामुळं त्यांच्यामध्ये एवढे मतभेद झाले की घरातील सदस्यांनी एस डी बर्मन यांच्याशी असलेले आपले संबंध तोडले आणि एस डी बर्मन यांनी देखील आपलं जीवन संगीतासाठीच समर्पित करायचं ठरवलं। पण पुढे एक वेळ अशी आली की हाच त्यांचा त्याग करणारा राजपरिवार त्यांच्या नावानं ओळखला जाऊ लागला, एवढी प्रसिद्धी आणि लोकप्रियता त्यांनी मिळवली। कलकत्ता विश्वविद्यालयातून BA पदवी घेतल्यानंतर 1933 तर 1975 बंगाली आणि हिंदी चित्रपटसृष्टीशी ते संबंधित होते। शास्त्रीय संगीताचं त्यांनी रीतसर शिक्षण घेतलं। चित्रपट संगीत हे शास्त्रीय संगीत प्रदर्शन करण्याची किंवा त्यातील कौशल्य दाखवण्याची योग्य जागा नाही असं त्यांचं स्पष्ट मत होतं। आपण त्यांनी संगीतबद्ध केलेलं आणि लता मंगेशकर आणि मोहम्मद रफी यांनी गायलेलं एक गीत ऐकूया, एक घर बनाऊंगा तेरे घर के सामने। हे गीत हसरत जयपुरी यांनी लिहिलेलं आहे आणि तेरे घर के सामने या चित्रपटामधलं हे गीत आपण ऐकूया।
1: तेरे

मंडळी, एस डी बर्मन यांनी आपल्या वडिलांचं निधन झाल्यानंतर आपलं घर सोडलं आणि ते आसाम, त्रिपुरा, मणिपूरच्या जंगलांमधून भटकत राहिले. या दरम्यान जंगलातील विविध प्रजातींच्या लोकांमध्ये राहून त्यांनी लोकगीतांतले बारकावे आत्मसात केले. त्यामुळं त्यांच्या संगीतामध्ये शास्त्रीय संगीत तर आहेच, पण लोकगीतं, भारतीय आणि पाश्चात्य संगीत यांचा सुरेख मेळ आपल्याला आढळतो. 1930 दशकामध्ये कलकत्त्याला त्यांनी संगीतकार म्हणून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. कलकत्त्यात त्यांना संगीतकार म्हणून सचिन कारता, मुंबईत बर्मनदा, बांगलादेश आणि पश्चिम बंगालमध्ये शोचिनदेव बर्मन, तर सिने जगतात एस डी बर्मन अशा वेगवेगळ्या नावांनी ओळखलं जाऊ लागलं. 1944 बर्मनदा मुंबईत आले आणि आपल्या असामान्य प्रतिभेच्या जोरावर लवकरच एक प्रथितयश संगीतकार म्हणून त्यांनी नाव मिळवलं. मंडळी, सचिनदांचं संगीत इतकं प्रभावी होतं की त्यामुळे दाखवल्या जाणाऱ्या दृश्याची परिणामकारकता अनेक पटीने वाढे. प्यासा चित्रपटातलं ये दुनिया अगर मिल भी जाए तो क्या है हे गुरुदत्तवर चित्रित झालेलं असंच एक सुंदर गीत. कृष्णधवल स्वरूपातील ना वाद्यांचा ठणठणात, ना भव्य दिव्य सेट्स, कमालीचा साधेपणा सगळ्या वातावरणात भरून राहिलाय. मोहम्मद रफींच्या हळूवार सुरांनी या गाण्याची सुरुवात होते, पण सचिनदांच्या संगीतामुळे ते इतकं प्रभावी झालं आहे की थेट रसिकांच्या हृदयापर्यंत जाऊन पोहोचतं. 9-2-11 या चित्रपटातलं किशोर कुमार यांनी गायलेलं हम है राही प्यार के हम से कुछ न बोलिए हे गाणं, किती साधे सोपे बोल, पण आजही हे गाणं एव्हरग्रीन आहे. किशोर कुमार यांच्या चाहत्यांचं अत्यंत आवडतं. सचिनदांच्या संगीतावर असलेला लोकगीतांचा प्रभाव, गाण्यांची शास्त्रीय संगीतावर आधारित असलेली बैठक आणि त्यांची अप्रतिम गोडवा असलेली संगीत रचना, या सगळ्या गोष्टींचा स्पर्श होऊन त्यांचं गाणं अक्षरशः जिवंत व्हायचं. त्यांनी संगीतबद्ध केलेलं एक सुंदर गीत आपण ऐकूया, तेरे मेरे सपने या चित्रपटामधलं जीवन की बगिया महकेगी. हे गीत नीरज यांनी लिहिलेलं आहे आणि लता दीदी आणि किशोर कुमार यांनी हे गीत गायलेलं आहे. जीवन की बगिया महकेगी ऐकूया.

मंडळी, सचिनदा कोणत्याही गाण्यांना संगीत देत नसत, तर संगीत देण्यापूर्वी गाण्याचा उत्तम दर्जा पाहूनच ते त्या गाण्यांची निवड करत आणि त्याला संगीत देत. या काळामध्ये सचिनदांनी संगीताच्या बोलावर गाणी लिहिली आणि त्यांच्या संगीताचं वैशिष्ट्य असं की एका गाण्यात त्यांनी दिलेलं संगीत किंवा रचना दुसऱ्या कोणत्याही गाण्यामध्ये पुन्हा यायची नाही. लतादिदींनी सचिनदांबरोबर तब्बल 182 गाणी गायली आहेत. 1953-54 लतादिदींनी त्यांच्या संगीत निर्देशनात मिस इंडिया या चित्रपटातलं ओ मेरे सजना आ आ हे गीत गायलं. गाणं तर ध्वनिमुद्रित झालं होतं, पण सगळ्यांना असं वाटत होतं की हे गाणं खूप सॉफ्ट झालं आहे. मग सचिनदांनी ते गाणं रेकॉर्ड करण्यासाठी पुन्हा दिदींना बोलावलं, पण त्यावेळी दिदींकडे इतर गाण्यांच्या ध्वनिमुद्रणासाठी रांग लागलेली होती. तेव्हा मी आता लगेच येऊ शकणार नाही, मला 2-3 दिवसांची तरी मुदत द्या असा निरोप दिदीने त्यांना पाठवला. पण काही नतद्रष्ट लोकांनी सचिनदांना दिदींबद्दल नको ते सांगितलं आणि आता त्या तुमच्यासाठी गाणार नाहीत असंही सांगितलं. परस्परांबद्दल असे गैरसमज झाल्यानं काही काळ सचिनदा आणि लता दिदी यांच्यामध्ये दुरावा निर्माण झाला होता आणि त्यांच्या या दुराव्याच्या काळात काही नियतकालिकांनी त्यामध्ये भर टाकण्याचा आणखी प्रयत्न केला. त्याच्यातला एक किस्सा मी तुम्हाला सांगणार आहे, पण त्याआधी आपण एक सुंदर गीत ऐकूया. या गीताचे बोल हसरत जयपुरी यांनी लिहिलेले आहेत. देखो रूठा ना करो हे ते गीत लता मंगेशकर आणि मोहम्मद रफी यांनी गायलेलं. तेरे घर के सामने या चित्रपटातलं देखो रूठा ना करो आपण ऐकूया.

तर मंडळी, लता दीदी आणि सचिनदा यांच्यामध्ये दुरावा निर्माण व्हावा असा काही मंडळींनी प्रयत्न केला, त्यामध्ये काही नियतकालिकांनी सुद्धा भर टाकली. तर त्याचा एक किस्सा मी आपल्याला सांगणार आहे. त्या नियतकालिकांनी असं छापलं की बर्मंदा असं म्हणाले की मीच लताला गाणं शिकवलं आहे. मग दुसऱ्या नियतकालिकांनी लता दीदींचं म्हणणं म्हणून असं छापलं की जर असं असेल तर मग बर्मंदा दुसरी लता का नाही निर्माण करत. अशा पद्धतीने सचिनदा आणि लता मंगेशकर यांच्यामध्ये गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न या नियतकालिकांनी सुद्धा केला. पण मंडळी, या दोन्ही कलाकारांची महानता अशी होती की त्यांनी नियतकालिकांमध्ये आलेल्या या बातम्यांवरती कोणत्याही प्रकारची प्रतिक्रिया दिली नाही. त्यामुळं झालं काय की तडजोडीचे आणि संवादाचे दरवाजे त्या दोघांच्या दरम्यान नेहमीच खुले राहिले. दरम्यानच्या काळामध्ये सचिनदांनी आशा भोसले, गीता दत्त, किशोर कुमार या कलाकारांना घेऊन काही अप्रतिम गाण्यांची निर्मिती केली. आता सचिनदांनी आपली सर्वोत्कृष्ट गाणी आशा भोसलेंना दिली की लता दीदींना, यावर चित्रपट रसिकांमध्ये नेहमीच वाद होतो. पण मंडळी, लता दीदी असो की आशाताई, दोघांचीही गाणी पाहिली असता त्यातलं डावं उजवं करणं अत्यंत कठीण आहे हो. आणि एक सांगू का, जे खरे रसिक असतात ना, ते असल्या वादात अजिबात पडत नाहीत, त्यापेक्षा ते गाण्याचा आनंद घेतात. आपणही एका गाण्याचा आनंद घेऊया, लता दीदींनी गायलेलं अब तो है तुमसे हर खुशी अपनी, अभिमान या चित्रपटामधलं.

मंडळी, विजय आनंद यांनी लता दिदींजवळ येऊन आपल्या चित्रपटासाठी त्यांनी गावं अशी विनंती त्यांना केली, तेव्हा सचिनदा आणि लता दिदी यांच्यामधला दुरावा दूर होण्यासाठीची सुरुवात झाली. दिदींनी मग हम दोनो या चित्रपटासाठी अल्लाह तेरो नाम हे अतिशय सुंदर गीत गायलं. त्यावेळी या गाण्याचे संगीतकार जयदेव हे सचिनदांचे सहाय्यक होते आणि त्यानंतर बिमलदांच्या बंदिनी चित्रपटासाठी लता दिदींनी काही गाणी म्हटली. त्यामध्ये मोरा गोरा अंग लयले, जोगी जब से तू आया यासारखी अप्रतिम गाणी आहेत. पुढे मग बर्मनदांचा मुलगा राहुल म्हणजेच आर डी बर्मन उर्फ पंचम हा आपल्या पहिल्या चित्रपटासाठी लता दिदींनी गावं म्हणून त्यांच्याकडं आला आणि त्यांच्याकडे त्यासाठी आग्रह धरू लागला. बर्मनदांच्या मनामध्ये लता दिदींबद्दल नेहमीच जिव्हाळा होता. दिदींनाही त्यांच्या दोघातला दुरावा संपावा असं मनापासून वाटत होतं. आणि त्यानंतर झालं काय की एकदा बर्मनदांचाच फोन लता दिदींना आला. त्यांनी लता दिदींना आपल्या घरी येण्याची विनंती केली. दिदींनीही सगळं सोडून म्हणजे कुठल्याही प्रकारचे आढेवेढे किंवा मान न घेता दिदी सचिनदांच्या घरी गेल्या. मग बर्मनदा गप्पांच्या ओघात म्हणाले, लता तुम हमारे लिए क्यों नहीं गाता? दीदी म्हणाल्या, ऐसा तो कुछ नहीं है. बर्मनदा म्हणाले, ऐसा कुछ नहीं है ना, तो भूल जाओ सब कुछ, हम भी भूल गया है. अब लता तुम हमारे लिए गाएगा ना? दीदींनी तत्काळ हो म्हटलं आणि अशा रीतीनं या दोघांमधला दुरावा संपुष्टात आला आणि रसिकांना या जोडीची आणखी काही सुंदर गाणी ऐकायला मिळाली. आपण एक गीत ऐकूया, जोगी जब से तू आया मेरे द्वारे. शैलेंद्र यांचं हे गीत बंदिनी या चित्रपटातलं आहे, ऐकूया.

मंडळी, लता दीदी आणि सचिनदा यांच्यामधला हा दुरावा जर संपुष्टात आला नसता तर चित्रपट रसिक कित्येक अप्रतिम गाण्यांना मुकले असते. तेरे घर के सामने, गाईड, ज्वेल थिफ, आराधना, शर्मिली, तेरे मेरे सपने, अभिमान, चुपके चुपके, किती नावं सांगावी. या चित्रपटातल्या गाण्यांची निर्मिती झालीच नसती. पुढे सचिनदांना अनेक पुरस्कार मिळाले, त्यात आराधना या चित्रपटासाठी सर्वश्रेष्ठ पुरुष पार्श्वगायकाचा पुरस्कार मिळाला. सचिनदांचं 1975 मुंबईत निधन झालं, त्यावेळी ते 69 वर्षांचे होते. पण हिंदी चित्रपटसृष्टीतलं त्यांचं संगीताचं योगदान कधीही आपल्याला विसरता येणार नाही. मंडळी, मला तर लता दीदी आणि बर्मनदा यांच्या अनेक गाण्यांचा उल्लेख करण्याचा मोह होतो, इतकी ती सगळी अप्रतिम आहे. परंतु वेळेअभावी ते शक्य नाही. पण एकच सांगतो की त्यांचं प्रत्येक गाणं म्हणजे मोठ्या मेहनतीनं घडवलेला 52 कशी सोन्याचा दागिना. तर आपण कार्यक्रमाचा समारोप करूया. समारोप करताना एक सुंदर गीत आपण ऐकूया, कोरा कागज था ये मन मेरा, आनंद बक्षी यांचं हे गीत, लता दीदी आणि किशोर कुमार यांनी गायलेलं, आराधना या चित्रपटातलं. आणि आपण ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8, तुमचं जगणं, तुमचा आवाज. मी विश्वास देशपांडे आजच्या पुरतं तुमचा निरोप घेतो, पण आपण पुन्हा भेटूया या कार्यक्रमामध्ये याच वारी आणि याच वेळी. नमस्कार.

0: नाशिक मध्ये स्वतःचं घर, पण लोकेशन, स्पेस आणि लाईफस्टाईल सगळं एका ठिकाणी मिळेल का?
1: अरे मिळेल ना, कारण आता आलंय जय डेव्हलपर्सचं साई पार्क. घराचं स्वप्न आता होणार पूर्ण. साई पार्क सोबत आयुष्य होणार सुंदर.
0: विहित गावच्या प्राईम लोकेशन मध्ये रेडी पोझिशन 2 BHK,
1: पाथर्डी देवळाली लिंक रोड ची उत्तम कनेक्टिव्हिटी.
0: तेव्हा आजच विजिट करा साई पार्क नाशिक. संपर्क 7378787890.
2: हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात यानंतरचं गीत आपण ऐकणार आहोत हमशकल या चित्रपटामधलं. आनंद बक्षी यांची गीतरचना, संगीत दिला आहे राहुल द वर्मन यांनी, आणि हे गीत ऐकूयात आशा भोसले यांच्या स्वरात.
3: मुझे सब पागल कहते हैं और मैं सबको पागल कहती हूँ. कौन सच्चा कौन झूठा क्या मालूम. अरे हाँ, हम दोनों में से कोई एक जरूर पागल है, या मैं या दुनिया. देखा देखा देखा मैं कितनी

0: दातांच्या आरोग्यासाठी विश्वासाचं नाव म्हणजेच डॉक्टर भूषण सुभाष सोनवणे डेंटल सर्जन यांचे माऊली डेंटल क्लिनिक. येथे डेंटल इम्प्लांट, रूट कॅनल, दातांची सफाई, एक्सरे आणि इतर कृत्रिम दातांची सुविधा उपलब्ध. पत्ता: ग्राउंड फ्लोर, गॅलेक्सी प्राइड, जेल रोड, वॉटर टँक जवळ, इंगळे नगर, नाशिक. वेळ: सकाळी 10 ते 2 आणि संध्याकाळी 4 ते रात्री 9. अहो मग वाट कसली पाहताय, आत्ताच संपर्क करा 9420457.
1: हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकूयात मुकेश यांनी गायलेलं इंदिवर यांचं गीत उपासना या चित्रपटामधलं. गीताला संगीत दिलं आहे कल्याणजी आनंदजी यांनी.

0: शिक्षण अर्धवट राहिले, शाळा सोडावी लागली, तर आता शिक्षण पूर्ण करण्याची संधी पुन्हा तुमच्या दारी आली आहे. रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ आणि श्री ए पी पटेल हायस्कूल पंचवटी नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने विशेष उपक्रम.
1: महाराष्ट्राचे रहिवासी असलेल्या उमेदवारांना फॉर्म नंबर 17 द्वारे खासगी उमेदवार म्हणून 10वीची परीक्षा देण्याची संधी. यासाठी
0: 5वी किंवा 8वी उत्तीर्ण असणे आवश्यक. परीक्षेच्या वेळी वय किमान 14 वर्ष पूर्ण असावे. उमेदवार कोणत्याही नियमित शाळेत प्रवेशित नसावा. नोंदणी प्रवेश प्रक्रिया उमेदवाराच्या मूळ शाळेमार्फत पूर्ण करावी. नोंदणी प्रथम येणाऱ्या प्रथम प्राधान्य या तत्वावर केली जाईल. प्राप्त होणाऱ्या नोंदणीपैकी पहिल्या 20 पात्र उमेदवारांची निवड केली जाईल. या उमेदवारांना श्री ए पी पटेल हायस्कूल तर्फे 10वीच्या परीक्षेसाठी मोफत मार्गदर्शन वर्ग देण्यात येतील.
1: नोंदणीची अंतिम तारीख 30 सप्टेंबर 2026,
0: म्हणून विलंब न करता आजच नोंदणी करा. अधिक माहितीसाठी संपर्क 8300.
2: कार्यक्रमातलं यानंतरचं गीत ऐकणार आहोत एक मिसाल या चित्रपटामधलं. ही गीतरचना आहे मनोज ज्ञान यांची. ऐकूया अलका याज्ञिक यांच्या आवाजात. संगीतकार असद भोपाली.

0: विश्वास बँकेची आकर्षक FD योजना 7 दिवसांपासून 18 महिने आणि त्या पुढच्या मुदतीसाठी FD व्याजदर 3% ते 7.25% ज्येष्ठ नागरिकांनी 15 लाखांवरील ठेवींना अतिरिक्त 0.50% व्याज विशेष 499 दिवस FD 7.75% व्याजदरानं संपर्क करा 91300208888 विश्वास बँक विश्वासाचं नातं
1: आणि रेडिओ विश्वास यांच्या संयुक्त विद्यमानाने सादर करतोय आरंभ सुरुवातीचे क्षण मुलाचे या विशेष उपक्रमाचे शीर्षक गीत. या गीताचे बोल आहेत रेडिओ विश्वासची RJ प्रिया जैन हिचे. तर हे गीत गायले आहे गायक रामवाणी आणि गायिका अनुजा देवरे यांनी. त्यांना साथ संगत लाभली आहे तबला जगदीप सोनवणे, कीबोर्ड कृपा परदेशी, ढोलकी श्रेयस मांडवडे आणि या संपूर्ण गाण्याचे संकलन फेदरटा स्टुडिओ नाशिक यांनी केले आहे. चला तर ऐकूयात रेडिओ विश्वासची निर्मिती असलेले आरंभ सुरुवातीचे क्षण मुलाचे या उपक्रमाचे हे शीर्षक गीत.

स्वप्न तुमचं सात विश्वासाची. घरासाठी किंवा व्यवसायासाठी सोलर पॅनल कर्ज, व्यवसाय वाढीसाठी व्यावसायिक वाहन कर्ज, महिलांसाठी पर्यटन व्यवसाय कर्ज, एकल महिलांसाठी स्वरोजगार कर्ज, पर्यावरण पूरक इलेक्ट्रिक वाहन कर्ज आणि व्यावसायिक डेली कलेक्शन कर्ज योजना. आकर्षक व्याजदर, सोपी प्रक्रिया आणि जलद मंजुरी. अधिक माहितीसाठी संपर्क श्री प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380165 08 किंवा आपल्या जवळच्या विश्वास बँक शाखेला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क 9130020888. विश्वास बँक, विश्वासाने प्रगतीकडे.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक
1: रात्रीचे 11 वाजले आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM. तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: This hour is brought to you by
3: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar.
2: This hour is brought to you by Vishwas Cooperative Bank.
1: Sanchayat Samruddhi.
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.
5: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.
6: रसिक हो नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं सगळं तुमचा आवाज. मंडळी, नाशिक महानगरपालिका आणि महाराष्ट्र शासनाचा उपक्रम असलेली नदी स्वच्छता गोदावरी संवर्धन गीत आता आपण ऐकणार आहोत. याचं गायन केलं आहे श्रावणी गीते आणि संजय गीते यांनी. या गीताचे संगीतकार आहेत संजय गीते. शब्दरचना आहे सुरेखा बोराडे यांची. ध्वनी मुद्रण केलेलं आहे सोर्स म्युझिक स्टुडिओ नाशिक या ठिकाणी. तेव्हा ऐकूया हे नदी स्वच्छता गोदावरी संवर्धन गीत.

कार्यक्रमात आता ऐकूयात लता मंगेशकर यांनी गायलेले गीत. हे गीत आहे इश्क पर जोर नहीं या चित्रपटामधलं. आनंद बक्षी यांच्या गीताला संगीत दिलं आहे राहुल देव बर्मन यांनी.

0: यार दीदी, यावेळेस मला तुझ्या वहिनीला खूप स्पेशल गिफ्ट द्यायचंय.
1: अरे मग दे ना, एवढा का विचार करतोयस?
0: पण काय द्यायचं तेच समजत नाहीये ना.
1: अरे रेडिओ विश्वास आहे ना,
0: म्हणजे
1: आता बर्थडे असो किंवा अनिव्हर्सरी, आपल्या प्रियजनांना आपण रेडिओ विश्वास वरन शुभेच्छा देऊ शकतो.
0: ते कसं काय?
1: फक्त 500 रुपयांमध्ये आपण या शुभेच्छा देऊ शकतो. तर लगेच कॉल कर 8380165 12 किंवा 8380165 00 या नंबरवर.
0: हो लगेचच कॉल करतो.
2: कार्यक्रमात आता ऐकणार आहोत लता मंगेशकर यांनी गायलेलं गद्दार या चित्रपटामधलं आनंद बक्षी यांचं गीत. गीताला संगीत आहे लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचं.

0: फरमाईश, आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड. श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाईश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाईश. या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990s हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता. आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा. कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 8380016512 या क्रमांकावर.
1: कार्यक्रमात हे गीत ऐकणार आहोत आशा भोसले यांनी गायलेलं इंदीवर यांचं गीत. गीताला संगीत आहे सोनिक ओमी यांचं आणि हे गीत ऐकूयात अंगण या चित्रपटामधलं.

0: वीज बिलाचा वाढता खर्च आता सोलर ऊर्जेकडे वळा. विश्वास बँकेचे सोलर पॅनल खरेदी कर्ज घरासाठी आणि व्यवसायासाठी रुपये 15 लाखांपर्यंत कर्ज आणि आकर्षक 9.99% व्याजदर. सूर्याची शक्ती वापरा, विश्वास बँकेची साथ घ्या. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 96 0417 98 61 आणि गणेश सोमवंशी 83 00 16 508 किंवा 91 300 20 888. विश्वास बँक, उज्ज्वल भविष्याची खात्री.
1: कार्यक्रमात आता ऐकूयात प्रीत की डोरी या चित्रपटामधलं इंदीवर यांचं गीत. संगीत आहे कल्याणजी आनंदजी यांचं आणि हे गीत आपण ऐकूयात आशा भोसले यांच्या आवाजात.

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300016512 आणि 02-5327-2426 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला म्हणजे माझी सुटका झाली.
3: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आता आपण ऐकूया धर्मयुद्ध या चित्रपटामधलं कुलवंत जानी यांचं गीत आशा भोसले यांच्या आवाजात. संगीत दिलं आहे राजेश रोशन यांनी.

0: नमस्कार, मी अजित बुरे. आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं, तुमचा आवाज, रेडिओ विश्वास.
1: हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकणार आहोत बेनाम या चित्रपटामधलं मजरूह सुलतानपुरी यांचं गीत. ऐकूया मोहम्मद रफी आणि आशा भोसले यांच्या आवाजात. संगीतकार राहुल देव बर्मन.

मजदूर या चित्रपटामधलं गीत आता आपण ऐकणार आहोत. गीत रचना हसल कमाल यांची, संगीतकार राहुल देव बर्मन, गायिका आशा भोसले.

0: स्वतःचे वाहन, स्वतःचा व्यवसाय, ऑटो रिक्षा, टाटा छोटा हत्ती आणि इतर व्यावसायिक वाहनांसाठी विश्वास बँकेचे आकर्षक व्यावसायिक वाहन कर्ज, रुपये 25 लाखांपर्यंत कर्ज सुविधा, सोपी प्रक्रिया आणि जलद मंजुरी. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380016508. विश्वास बँक, व्यवसाय प्रगतीची साथ.
1: कार्यक्रमातलं यानंतरचं गीत ऐकूया, मोहम्मद रफी यांनी गायलेलं बनफुल चित्रपटामधलं हे गीत आहे आनंद बक्षी यांचं, संगीतकार लक्ष्मीकांत प्यारेलाल.

कार्यक्रमात आता ऐकूया आशा भोसले यांनी गायलेलं गीत. असद भोपाली यांची शब्दरचना आणि या गीताला संगीत दिलं आहे गणेश यांनी. चित्रपट एक नन्ही मुन्नी लडकी थी.

0: काय ग सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 8380016500 आणि 8380016500.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: मध्यरात्रीचे 12 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: This hour is brought to you by
3: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar.
2: This hour is brought to you by
4: Vishwas Cooperative Bank.
5: Sanchayat Samruddhi.
6: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।

0: विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.
1: श्री गुरु चरण सरोज रज निज.

0: अचानक पैशांची गरज आहे, पण एफडी मोडायची नाही.
1: मग काळजी कशाची? विश्वास बँकेचं गोल्ड लोन घ्या.
0: काय सुविधा आहेत?
1: फक्त 9% व्याजदर, रुपये 50 लाखांपर्यंत कर्ज आणि गरजेनुसार ओडी अर्थात ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटी अगेन्स्ट गोल्ड लोन.
0: वा, म्हणजे सोनं सुरक्षित आणि पैसा उपलब्ध.
1: विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला अवश्य भेट द्या किंवा कॉल करा 9130002088. विश्वास बँक, प्रत्येक गरजेला तत्पर साथ.

0: त्याचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 0253 2 47 26 26 किंवा 83800 16512 ह्या क्रमांकावर.

0: काय ग सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16500 आणि 83800 16500.

0: entertainment. Log on and subscribe to www.youtube.com/venus.
1: एवढी करायची आहे मग निवडा विश्वास कोऑपरेटिव्ह बँक. 7 दिवसापासून 18 महिने आणि त्यापुढील कालावधीसाठी एवढी सुविधा. व्याजदर 3% ते 7.25% ज्येष्ठ नागरिक आणि रुपये 15 लाखावरील ठेवींना अतिरिक्त 0.50% व्याज आणि खास 499 दिवसांची स्पेशल FD योजना 7.75% व्याजदरासह. तेव्हा आजच भेट द्या आपल्या जवळच्या विश्वास बँक शाखेला. अधिक माहितीसाठी संपर्क 9130002088. विश्वास बँक, विश्वासाचे नाते.

फरमाईश, आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड. श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाईश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाईश. या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990s हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता. आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा. कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 8300016512 या क्रमांकावर.

खेळ, खेळाडू आणि क्रीडांगण या सगळ्यातूनच त्याचं महत्व आणि मूल्य समजावून सांगणार आमचा कार्यक्रम विश्वास स्पोर्ट्स क्लब सादर करते नाना खेरनार. जरूर ऐका दर शुक्रवारी दुपारी 2 वाजता आणि पुनःप्रसारण दर सोमवारी दुपारी 2 वाजता फक्त रेडिओ विश्वासवर.

0: यार दीदी, या वेळेस मला तुझ्या वहिनीला खूप स्पेशल गिफ्ट द्यायचंय.
1: अरे मग दे ना, एवढा का विचार करतोयस?
0: पण काय द्यायचं तेच समजत नाहीये ना.
1: अरे रेडिओ विश्वास आहे ना,
0: म्हणजे
1: आता बर्थडे असो किंवा अनिव्हर्सरी, आपल्या प्रियजनांना आपण रेडिओ विश्वास वरन शुभेच्छा.

व्यवसाय वाढवायचा आहे? विश्वास बँकेचे डेली कलेक्शन व्यवसाय कर्ज, रुपये 5 लाखांपर्यंत असुरक्षित कर्ज आणि रुपये 25 लाखांपर्यंत तारणासह कर्ज सुविधा. रोज थोडा हप्ता भरा आणि व्यवसायाला द्या मोठी झेप. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380016508. मोठा व्यवसाय विश्वास बँकेच्या साथीने.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक.
1: रात्रीचा 1 वाजलाय आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: This hour is brought to you by
3: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar.
2: This hour is brought to you by
4: Vishwas Cooperative Bank.
5: Sanchayat Samruddhi.
6: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

स्वप्न तुमचं सात विश्वासाची. घरासाठी किंवा व्यवसायासाठी सोलर पॅनल कर्ज, व्यवसाय वाढीसाठी व्यावसायिक वाहन कर्ज, महिलांसाठी पर्यटन व्यवसाय कर्ज, एकल महिलांसाठी स्वरोजगार कर्ज, पर्यावरण पूरक इलेक्ट्रिक वाहन कर्ज आणि व्यावसायिक डेली कलेक्शन कर्ज योजना. आकर्षक व्याजदर, सोपी प्रक्रिया आणि जलद मंजुरी. अधिक माहितीसाठी संपर्क श्री प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380016508 किंवा आपल्या जवळच्या विश्वास बँक शाखेला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क 9130020888. विश्वास बँक, विश्वासाने प्रगतीकडे.

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300016512 आणि 02-5327-2426 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.

मत पूछो।

वीज बिलाचा वाढता खर्च, आता सोलर ऊर्जेकडे वळा. विश्वास बँकेचे सोलर पॅनल खरेदी कर्ज घरासाठी आणि व्यवसायासाठी रुपये 15 लाखांपर्यंत कर्ज आणि आकर्षक 9.99% व्याजदर. सूर्याची शक्ती वापरा, विश्वास बँकेची साथ घ्या. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 96 0417 98 61 आणि गणेश सोमवंशी 83 00 16 508 किंवा 91 300 20 888. विश्वास बँक, उज्ज्वल भविष्याची खात्री.

0: काय ग सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16500 आणि 83800 16512.

स्वतःचे वाहन, स्वतःचा व्यवसाय, ऑटो रिक्षा, टाटा छोटा हत्ती आणि इतर व्यावसायिक वाहनांसाठी विश्वास बँकेचे आकर्षक व्यावसायिक वाहन कर्ज, रुपये 25 लाखांपर्यंत कर्ज सुविधा, सोपी प्रक्रिया आणि जलद मंजुरी. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380165 08. विश्वास बँक, व्यवसाय प्रगतीची साथी.

आपकी फरमाइश। श्रोते हो तयार आहात ना? तुमच्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवून रेडिओ वरून ऐकण्यासाठी आता फक्त नाशिकच नाही तर जगभरातील श्रोते सुद्धा या कार्यक्रमात जरूर सहभागी होऊ शकता आणि आपल्या आवडीची गाणी ऐकू शकता, कारण रेडिओ विश्वास हे चॅनल ऍपच्या माध्यमातून आपण ऐकू शकणार आहात जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी डाउनलोड करा प्ले स्टोर वरून किंवा ऍप स्टोर वरून रेडिओ विश्वास हे ऍप। कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आपण आम्हाला दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत फोन करू शकता। त्यासाठी आमचा संपर्क क्रमांक आहे 8380016512। आपल्या आवडीची गाणी आपण ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत। तेव्हा जरूर सहभागी व्हा आणि आपल्या आवडत्या गाण्यांचा आनंद घ्या। गाणे

0: रेडियो विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: रात्रीचे 2 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: This hour is brought to you by
3: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar.
2: This hour is brought to you by Vishwas Cooperative Bank.
4: Sanchayat Samruddhi.
5: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
1: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।

स्वतःचा रिसॉर्ट, होमस्टे, ट्रॅव्हल एजन्सी किंवा पर्यटन व्यवसाय सुरू करण्याचं स्वप्न आहे? मग विश्वास बँक घेऊन आली आहे महिलांसाठी पर्यटन व्यवसाय कर्ज योजना. रुपये 15 लाखांपर्यंत कर्ज, 5 ते 7 वर्षांची मुदत आणि विश्वासाची साथ. जरूर संपर्क साधा प्रेमचंद तायडे, 96 0417 98 61 आणि गणेश सोमवंशी, 83 800 16 508. महिला उद्योजकांसाठी विश्वासाची साथ.

0: हाथ को।
1: आपकी फरमाइश, आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड। श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाइश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाइश। या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990च्या दशकापर्यंतची हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत। तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा। कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 83 800 16 512 या क्रमांकावर।

0: खुश रहना।
1: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का? किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय? तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने. त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 0253 2 47 26 26 किंवा 83 800 16 512 ह्या क्रमांकावर.

नवीन सुरुवात नव्या स्वप्नांसाठी विधवा घटस्फोटी परित्यक्ता महिला आणि युवतींसाठी विश्वास बँकेची विशेष स्वरोजगार कर्ज योजना. साडी व्यवसाय, ब्युटी पार्लर, गृह उद्योग, हॉटेल व्यवसाय आणि इतर उद्योगांसाठी 25 लाखांपर्यंत कर्ज सुविधा. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380161508. विश्वास बँक, तुमच्या यशाचा आधार.

0: काय ग सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16500 आणि 83800 16512.

भविष्य आहे इलेक्ट्रिक वाहनांचे. दुचाकी किंवा चारचाकी इलेक्ट्रिक वाहन खरेदीसाठी विश्वास बँकेचे ईव्ही लोन फक्त 8.99% व्याजदरापासून. पर्यावरणाची काळजी आणि बचतीची हमी. गो ग्रीन, गो विश्वास. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 91300 20888 या क्रमांकावर.

नमस्कार, मी ॲडव्होकेट उज्ज्वल निकम बोलतोय. आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं, तुमचा आवाज.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक, टाइम चेक।
1: रात्रीचे 3 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: This hour is brought to you by
3: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar.
2: This hour is brought to you by
4: Vishwas Cooperative Bank.
5: Sanchayat Samruddhi.
6: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।

विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

मुलांचं शिक्षण, व्यवसायाची संधी किंवा अचानक आलेली गरज आता पैशांसाठी थांबू नका. विश्वास बँकेचे गोल्ड लोन फक्त 9% व्याजदरानं, रुपये 50 लाखांपर्यंत कर्ज सुविधा, तसंच ओडी फॅसिलिटी अगेन्स्ट गोल्ड लोन उपलब्ध. सोन्याला द्या मूल्य, स्वप्नांना द्या गती. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला जरूर भेट द्या किंवा कॉल करा 91300 20888 या क्रमांकावर. विश्वास बँक, विश्वासाचं सोन्यासारखं नातं.

फरमाईश, आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड. श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाईश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाईश. या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990s हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता. आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा. कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 83800 16512 या क्रमांकावर.

रोजच्या जीवनात उपयोगी पडणाऱ्या बोध कथा आपण ऐकू शकणार आहात या सुखानुया या कार्यक्रमामध्ये. सादर करते विश्वास देशपांडे. प्रसारण दर मंगळवारी सकाळी 8 वाजता आणि पुनः प्रसारण दर शुक्रवारी सकाळी 8 वाजता. तेव्हा ऐकायला विसरू नका या सुखानुया.

0: व्यवसाय वाढवायचा आहे. विश्वास बँकेचे डेली कलेक्शन व्यवसाय कर्ज, रुपये 5 लाखांपर्यंत असुरक्षित कर्ज आणि रुपये 25 लाखांपर्यंत तारणासह कर्ज सुविधा. रोज थोडा हप्ता भरा आणि व्यवसायाला द्या मोठी झेप. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380016508. मोठा व्यवसाय विश्वास बँकेच्या साथीने.
1: अचानक पैशांची गरज आहे पण एफडी मोडायची नाही,
0: मग काळजी कशाची? विश्वास बँकेचं गोल्ड लोन घ्या.
1: काय सुविधा आहेत?
0: फक्त 9% व्याजदर, रुपये 50 लाखांपर्यंत कर्ज आणि गरजेनुसार ओडी अर्थात ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटी अगेन्स्ट गोल्ड लोन.
1: वा, म्हणजे सोनं सुरक्षित आणि पैसा उपलब्ध.
0: विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला अवश्य भेट द्या किंवा कॉल करा 9130020888. विश्वास बँक, प्रत्येक गरजेला.

0: ऐगं सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 8300 16500 आणि 8300 16512.

सोनं आहे, मग पैशाची चिंता कशाला। विश्वास बँकेचे गोल्ड लोन फक्त 9% व्याजदर, रुपये 50 लाखांपर्यंत कर्ज आणि ओडी अर्थात ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटीची विशेष सुविधा। अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला अवश्य भेट द्या किंवा कॉल करा 9130002088। गोल्ड लोन म्हणजे विश्वास बँक।

0: आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता, किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300016512 आणि 02-5327-2426 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.

0: दीदी, यावेळेस मला तुझ्या वहिनीला खूप स्पेशल गिफ्ट द्यायचंय.
1: अरे मग दे ना, एवढा का विचार करतोयस?
0: पण काय द्यायचं तेच समजत नाहीये ना.
1: अरे रेडिओ विश्वास आहे ना,
0: म्हणजे
1: आता बर्थडे असो किंवा अनिव्हर्सरी, आपल्या प्रियजनांना आपण रेडिओ विश्वास वरन शुभेच्छा देऊ शकतो.
0: ते कसं काय?
1: फक्त 500 रुपयांमध्ये आपण या शुभेच्छा देऊ शकतो. तर लगेच कॉल कर 8380 16512 किंवा 8380 16500 या नंबरवर.
0: हो

स्मार्ट युनिसेफ आणि रेडिओ विश्वास यांच्या संयुक्त विद्यमानाने सादर करतोय आरंभ सुरुवातीचे क्षण मुलाचे या विशेष उपक्रमाचे शीर्षक गीत. या गीताचे बोल आहेत रेडिओ विश्वासची आरजे प्रिया जैन हिचे. तर हे गीत गायले आहे गायक रामवाणी आणि गायिका अनुजा देवरे यांनी. त्यांना साथ संगत लाभली आहे तबला जगदीप सोनवणे, कीबोर्ड कृपा परदेशी, ढोलकी श्रेयस मांडवडे आणि या संपूर्ण गाण्याचे संकलन फेदर टच स्टुडिओ नाशिक यांनी केले आहे. चला तर ऐकूयात रेडिओ विश्वासची निर्मिती असलेले आरंभ सुरुवातीचे क्षण मोलाचे या उपक्रमाचे हे शीर्षक गीत.

0: पहाटेचे 4 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: This hour is brought to you by
2: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar.
1: This hour is brought to you by
3: Vishwas Cooperative Bank.
4: Sanchayat Samruddhi.
5: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
6: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

भाजी विक्रेते, फळ विक्रेते, फूल विक्रेते, चहाची टपरी, किराणा दुकान किंवा रोजचा रोख व्यवहार असणारा कोणताही व्यवसाय। आता व्यवसाय वाढवण्यासाठी घ्या विश्वास बँकेचे हमेबंदी व्यवसाय कर्ज। डेली कलेक्शन पद्धतीने रुपये 5 लाखांपर्यंत असुरक्षित कर्ज सुविधा, मुदत तब्बल 3 वर्ष, फक्त रुपये 1 लाख कर्जासाठी रोज भरा रुपये 108, रोज थोडं भरा, व्यवसाय मोठा करा। अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला अवश्य भेट द्या किंवा कॉल करा 9130020888। विश्वास बँक, व्यवसाय प्रगतीची खरी साथ।

0: काय ग सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16500 आणि 83800 16500.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाहपूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 0253 2 47 26 26 किंवा 83 800 16 512 ह्या क्रमांकावर.

0: वाढवायचा आहे, पण मोठी रक्कम कुठून आणू?
1: विश्वास बँकेचे डेली कलेक्शन व्यवसाय कर्ज घ्या.
0: हप्ता कसा भरायचा?
1: अगदी सोपे. रुपये 1 लाख कर्जासाठी फक्त रुपये 108 रोज.
0: रुपये 5 लाखांपर्यंत असुरक्षित कर्ज, मुदत 3 वर्ष. भाजी विक्रेते, फेरीवाले, छोटे दुकानदार आणि रोजच्या रोकड व्यवहाराचा व्यवसाय करणाऱ्यांसाठी खास योजना. अधिक माहितीसाठी

गाणी फरमाईश. श्रोते हो तयार आहात ना तुमच्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवून रेडिओ वरून ऐकण्यासाठी? आता फक्त नाशिकच नाही तर जगभरातील श्रोते सुद्धा या कार्यक्रमात जरूर सहभागी होऊ शकता आणि आपल्या आवडीची गाणी ऐकू शकता, कारण रेडिओ विश्वास हे चॅनल ऍपच्या माध्यमातून आपण ऐकू शकणार आहात जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी डाउनलोड करा प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप. कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आपण आम्हाला दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत फोन करू शकता. त्यासाठी आमचा संपर्क क्रमांक आहे 8380016512. आपल्या आवडीची गाणी आपण ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा जरूर सहभागी व्हा आणि आपल्या आवडत्या गाण्यांचा आनंद घ्या.

धंदा आहे, रोजचा कॅश फ्लो आहे. मग घ्या विश्वास बँकेचे अनसिक्युअर्ड बिझनेस लोन व्हाया डेली कलेक्शन. रुपये 5 लाखांपर्यंत कर्ज, मुदत 3 वर्ष आणि रुपये 1 लाखासाठी रोज फक्त 108 रुपये. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला अवश्य भेट द्या किंवा कॉल करा 9130020888. रोज थोडं भरा, व्यवसाय मोठा करा. कॉल करा 91300 2088.

0: पहाटेचे 5 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचा जगणा तुमचा आवाज.
1: This hour is brought to you by
2: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar.
1: This hour is brought to you by Vishwas Cooperative Bank.
3: Sanchayat Samruddhi.
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
5: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

0: फळ विक्रेते, भाजी विक्रेते, फुल विक्रेते, किराणा दुकानदार, चहाची टपरी किंवा पान सेंटर, तुमचा व्यवसाय रोज चालतो, रोज पैसे फिरतात, मग तुमच्यासाठीच विश्वास बँकेची खास डेली कलेक्शन व्यवसाय कर्ज योजना, रुपये 5 लाखांपर्यंत असुरक्षित कर्ज सुविधा, रुपये 1 लाख कर्जासाठी रोज फक्त 108 रुपये भरून व्यवसायाला द्या नवी झेप. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला नक्की भेट द्या किंवा कॉल करा 91-300-2888 या क्रमांकावर. विश्वास बँक, छोट्या व्यवसायांना मोठी ताकद.
1: पांडुरंगा अगाईटला.

गुरुराज निवृत्ती रायाने गुंथी उकलली, न सभोवती अंतर्यामी एकच प्रकाश दाटून आला, जो अज्ञानात मायेच्या आवरणात जाणवत नव्हता तो ज्ञानातच विराजमान झाला. हे सगळं घडतं ते अवचित बरं का रसिको? ज्ञानाचा क्षण काही ठरवून आणता येत नाही. कोणत्याही क्षणी अंगणात ते सावळं सकुमार लावण्य उभं येऊन ठाकेल ते सांगता येतं का? त्यासाठी हवी सद्गुरु कृपा आणि अंतरीची हरिपिपासा.

फरमाईश, आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड. श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाईश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाईश. या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990 दशकापर्यंतची हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता. आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा. कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 83800 16512 या क्रमांकावर.

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपं आहे. रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता, किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 83800 16512 आणि 02-53-247-2626 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.